रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा काय

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या.

स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्या चिलका, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे भक्ती गीतांनी. आणि मंडळी, सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 25 जून 2026 ही तारीख आणि आज आहे गुरुवार. आणि मंडळी, आज आहे जागतिक त्वचारोग दिन, तसंच नाविकाचा दिवस देखील आज आहे. आणि आजच्याच दिवशी 1934 महात्मा गांधी यांचा पुणे महापालिकेनं सन्मान केला. त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. 1947 अँन फ्रँकची डायरी प्रकाशित झाली. 1975 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशांतर्गत आणीबाणी जाहीर केली. 1983 भारतानं क्रिकेट विश्वचषक जिंकला. 1993 किम कॅम्बेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2000 मादाम तुसादच्या जगप्रसिद्ध मेणाच्या प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 2004 रशियानं भारतासोबत सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला. तर म्हणजे हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि ब्रेक मध्ये ऐकूयात हे छानच गाणं. मला तर प्रचंड हे गाणं आवडतं, ते म्हणजे मनुजा जाग. जरा ऐकूयात हे गाणं. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी, आपल्या सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह भक्तिमय व्हायला हवी असते, त्याचमुळे आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. माझी आम्हीपणा ज्याला यावरी उगाणा, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, टाळीले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. याचा अर्थ असा, संत सज्जनांमुळे माझ्यातील मी पण लयास गेला आहे, कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. घातहित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मिटाळलंय, तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळं जीवनातील कर्म कुकर्मची चिंता उरलीच नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. तर मंडळी, मस्त असा अभंग आपण ऐकलेला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेकमध्ये ऐकूयात हे छानसं गाणं, मला तर खूप आवडलंय आणि सध्या इंस्टाग्रामवर देखील छान गाजत आहे हे गाणं. आणि या गाण्याची खरंच गरज देखील आहे, कारण हा जो पाऊस आहे तो पडतच नव्हता. जून महिना सरत आला तरी पण त्यानं चुप्पी धरली होती, पण आता कुठे पडतो आहे, तर या पावसासाठी हे गाणं. चला तर मग ऐकूयात हे गाणं, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, मित्रांनो, आपण ना सगळे ना आपली त्वचा खूप जपतो बरं का. उन्हापासून जपण्यासाठी आपण त्वचेला सनस्क्रीन लावतो. तसंच आपण त्वचेवर पिंपल जरी आलं ना, आपल्याला असं वाटतं अरे यार का बरं माझी सगळी त्वचा खराब करून टाकली असं आपल्याला होतं. आणि आज त्याच त्वचेचा दिवस आहे बरं का. या तारखेला पॉप स्टार संगीतकार मायकेल जॅक्सन, ज्यांनी 1980 दशकाच्या सुरुवाती पासून ते 25 जून 2009 रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्वचा रोगाशी झुंज दिली म्हणून आजच्या दिवशी जागतिक त्वचा रोग दिन साजरा केला जातो. त्वचा रोग दिन सगळ्यात पहिल्यांदा 2011 झाला, ज्याला मूलतः त्वचा रोग जागरूकता म्हणून संबोधलं जातं. यामध्ये मुख्य कार्यक्रम लागोस नायजेरिया इथं आयोजित करण्यात आला होता, जो एक शैक्षणिक कार्यक्रम म्हणून कार्यरत होता, जो वैद्यकीय व्यावसायिक प्रेरक वक्ते मनोरंजन करणारे रुग्ण आणि बरेच काही यांनी प्रायोजित केलं होतं. आणि त्याचवेळी जागरूकता आणि शिक्षण आणण्यासाठी जगाच्या इतर भागातही कार्यक्रम आयोजित केले गेले. तर म्हणजे अशा प्रकारे जागतिक त्वचा रोग दिन साजरा केला जातो. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण आपल्या त्वचेला खूप जपतो, पण आपण काय करतो, त्वचेला खूप काही वेगवेगळे प्रोडक्ट्स लावतो जे बाहेरच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रसायनं वापरले जातात आणि ते देखील आपल्या त्वचेला खराब करतात. जर त्वचा छान करायची असेल, त्वचा टिकवायची असेल, तर आपण आपल्या त्वचेला काय योग्य आहे ते ओळखलं पाहिजे आणि त्यानुसारच आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आणि मंडळी सकाळचे 7:44 झालेत. ऐकूयात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं 7:10 मराठी बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांनी घेतला वारीच्या तयारीचा आढावा. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट 7.40 रुपये इतके असतील अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. गेल्या 2 वर्षात राज्यातल्या वीज मागणीत 20% वाढ झाली असून मागील 20 वर्षातले वीज दर वाढीच्या कलानुसार हे दर 14 रुपये असायला हवे होते, मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयांमुळे वीज दर नियंत्रित राहिले असून 2030 पर्यंत ते इतर राज्यांच्या तुलनेतही कमी असतील असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9.30 रुपये, तेलंगणा 9.20 रुपये, मध्य प्रदेश 8.27 रुपये, महाराष्ट्र 8.19 रुपये, उत्तर प्रदेश 8.15 रुपये, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे तो 7.87 रुपये. पण आता आपण दरवर्षी मल्टीयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंत जो टॅरिफ आता आपला फायनल झालाय, आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील, अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7.43 रुपये, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार 14 रुपये असायला पाहिजे होतं ते 7.43 रुपये एमईआरसी ने आता फिक्स केलंय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू.
1: देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं असून अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर इथल्या शासकीय आयटीआय आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. यावर 15 दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एलनिनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षात 1056 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे, तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 227 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे अशी माहितीही भरणे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचंही भरणे यांनी यावेळी सांगितलं.

0: Now we like to party.
1: राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातली कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचं पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 11,93,00,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही झिरवाळ यांनी दिली. मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य शासन विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत.
3: हाय, वी आर टी शर्ट मॅन्युफॅक्चरर्स फ्रॉम तिरुपूर, तमिळनाडू. वी मॅन्युफॅक्चर अँड सेल अवर प्युअर कॉटन पोलो पॉकेट टी शर्ट्स थ्रू अवर वेबसाईट pytshirts.in. अवर प्युअर कॉटन पोलो पॉकेट टी शर्ट्स प्राइसेस स्टार्ट्स फ्रॉम ₹400 ऑनवर्ड्स. We have sizes S to 4XL. We have 35 color choices. We manufacture in our in-house manufacturing unit with high quality stitching and color wash guarantee. We also manufacture men's.
1: आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथून संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचं सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे. पैठण इथून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी 7 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हज 2027 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल ऍपद्वारे सादर करता येणार आहेत. इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणी पुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केलं आहे. स्टॉप डायरिया या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 16 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आयुक्त अमोल येडगे यांनी काल आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातली उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. माहिती अधिकार कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल हजारे यांची भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. हवामान. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात काल पाऊस झाला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुढील 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार
0: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8 वाजलेत आणि मस्त अशी सकाळ आहे, छान वातावरण आहे. कुठे पावसाची रिमझिम चालू आहे तर कुठे पावसाची रिमझिम रात्रीचं होऊन गेली आहे, म्हणून वातावरणात ओलावा आहे, निसर्गात छान हिरवाई आहे. त्यामुळे इतकी सुंदर सकाळ आहे, पक्षी किलबिल करत आहेत आणि सोबत आहेत आपण, सोबत आहेत काही गाणी आणि सोबत आहेत खूप साऱ्या गप्पा. रोजची सकाळ अशी असायला हवी. आपण सोबत एक गोष्ट राहिली बरं का, ती म्हणजे चहा. चहा मिल जाए, चाय मिल जाए तो बात ही कुछ अलग है. चलो तर चाय भी ले लेते हैं. तर मंडई चहा घेत घेत छान गप्पा आपण मारूयात. आणि मंडई खरं म्हणजे ना, आपण नेहमी आयुष्य जे जगतो ना ते फक्त जगणं नसतं बरं का, तर ते कालच्या दुःखातून शिकून आजचा जो दिवस आहे ना तो आनंदानं जगणं आणि उद्याच्या स्वप्नांसाठी संघर्ष करणं असतं. हो, आयुष्य म्हणजे फक्त सुखदुःखाचा संगम नाही, तर आपल्याला त्यामध्ये संघर्ष करणं देखील खूप महत्वाचं असतं. आणि जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर आपली खरी ताकद ओळखण्याची संधी देण्यासाठी येतं. त्यामुळे त्या वादळाला घाबरून जाऊ नका, त्या वादळातून काहीतरी शिका आणि पुढे चला. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. या छान सकाळी या छान गप्पांसोबत ऐकूयात हे छान गाणं.

0: मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सकाळचा 8:14 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे काल म्हणजे 24 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसचे राष्ट्रवादी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या मुलानं कर्नाटकमध्ये जमीन हडपल्याचा आरोप केला असून सिद्धार्थ विहार ट्रस्टच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचं सांगितलं आहे. राज्यातील बालविवाहाच्या घटना ज्या आहेत त्या रोखण्यासाठी आता लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावापुढं त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख करणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी विलास घुले हत्या प्रकरणात अचानक मुलाचं नाव पुढे आल्यानं केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल म्हणजे 24 तारखेला राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर मागण्यांबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यानं 5 जुलैपासून जाहीर केलेल्या उपोषणाचा इशारा कायम ठेवला आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 24 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: धरती के धरती

अग थिएटर झालं फुल बघाया फिरतीचं भाकरू कुठं अग थिएटर झालं फुल बघाया फिरतीचं भाकरू कुठं।

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

0: अरे छोटे हवकार, चला खेलायला, आज रविवार छे।
1: आई जो का खेलले
2: नाही म्हणले ना।
1: आई आई आई जो देलो मी सगळं काम करतो ना तुझे।
2: शैत्या
1: आज रविवार असते अभ्यास नाही।
2: नाही
1: येतो मी थोड्या वेळानं। जो देलो
2: जा।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचं अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. नाळ या चित्रपटातलं हे छान सगळ्यांना जाऊ दे नव ऐकलेलं आहे आपण सगळ्यांनी, आणि त्यामध्ये तो किती इनोसंट दाखवलाय, किती क्यूट आहे ना. म्हणजे लहान मुलं आपल्याला खूप आवडतात, त्यांची गप्पा टप्पा किंवा मग त्यांच्यातल्या ज्या शरारती असतात त्या आपण खूप एन्जॉय करतो. पण आपणही अजूनही शरारती आहोत बरं का. पण आपण विसरून जातो, आपण खूप मोठा बिहेव करतो, पण कधी कधी छोटं होणं देखील महत्वाचं आहे. आणि मंडई खरं म्हणजे पाऊस पाऊस पाऊस, इतके दिवस आपण पाऊस पाऊस करत होतो पण काही येत नव्हता. पण मागील 2 दिवसात पावसाची दमदार सलामी आलेली आहे. हो, उत्तर कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली असतानाच मान्सूननं बुधवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलंय. हो, मुंबईसोबतच राज्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस होत असून पाऊस आज देखील कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि या पहिल्या पावसामध्ये नद्या नाले दुथडी भरून वाहू लागल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या चेहऱ्यांवर दिलासा झळकला आहे. याच दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, जी भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता पाऊस येतो आहे आणि हा पाऊस असाच यावा. आणि खरं म्हणजे पाऊस येतोय म्हणजे आपली जबाबदारी संपलेली नाहीये, तर आत्ता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. कारण ह्या पावसाचं पाणी अडवायचं कसं, जिरवायचं कसं, जेणेकरून ते आपल्याला पुढे उपयोगी पडेल याकडे लक्ष देणं देखील खूप महत्वाचं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि आता पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी मोहीम आहे ना ती पुन्हा राबवण्याचा प्रयत्न करूया. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका.

0: Ga.
1: नको ताऊ भाजी बाल्या, उकाचा रुबाब, भाजी तुझी वर ताजी।

तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत, खुरपला जीव दिल काळजाच खत, राखायाला मळा केली डोळ्याची या वात, पुसगावण्याच्या हापरी उभा

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

त्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी AIचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी NCC छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल UKचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात AIचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री
केंद्रीय

0: विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोत्या हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि आपलं नातं निसर्गाशी हा सेगमेंट सुरू झालाय. आणि मंडळी, आपण पर्यावरणाशी संबंधित किंवा पर्यावरणाबद्दल निसर्गाबद्दल गप्पा मारत आहोत, पण वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती घेतो. आणि एकदम महत्वाची ही सगळी माहिती आहे जी आपल्याला यापूर्वी कधी माहीत नव्हती किंवा आपण कधी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला नव्हता, पण आता आपण करतो आहोत. आणि अतिशय छान माहिती या माध्यमातून आपल्याला माहिती आहे आणि ही माहिती आपल्याला देत आहेत आपल्याच अहिल्यानगरचे वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी अमित गायकवाड सर. आणि ते नेहमीच झाडं वाचवण्यासाठी तसंच पर्यावरण वाचवण्यासाठी काम करत असतात. अरण्य फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम करतात आणि आज देखील आपल्यासोबत तेच आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आजचा आपला विषय खूप चांगला आहे कारण निसर्ग संवर्धन आपण नेहमीच बोलून असतो, तर आजचा हाच विषय आहे आपला सभोवतालचं निसर्ग संवर्धन. आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे जी तुम्ही तर सगळ्यांकडून पार पाडताच आहात, पण प्रत्येकानं त्याच्या त्याच्यानुसार किंवा त्याच्या त्याच्या क्षेत्रापुरतं तरी एवढं काम केलं पाहिजे. स्वतःचा निसर्ग संवर्धन कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे. तर निसर्ग संवर्धन म्हणजे काय, आपण आधी सुरुवातच इथून करूया.
3: निसर्ग संवर्धन म्हणजे काय हा जो वाक्य आहे, तर याला आपण विभागलं तर याची आपल्याला माहिती मिळेल. तर निसर्ग म्हणजे काय, तर निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण काही आहे, मग त्याच्यामध्ये छोट्या गवतापासून तर मोठ्या झाडापर्यंत, छोट्या कीटकापासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत, पक्षी आले त्याच्यामध्ये, सगळं काही आलं, ते पाणी पण आलं, इथले दगड माती सगळं वातावरण सगळं आलं. हे एकदा समजलं आपल्याला तर त्यानंतर आपण त्याची लिस्ट केली पाहिजे. म्हणजे लिस्ट काय की एक यादी जर बनवली तर कीटकांचे कोणते कोणते प्रकार आढळतात. आपल्याला त्या कीटकांची नावं जरी माहीत नसतील, जे माहिती आहेत, मग मुंग्या आहेत, मग त्याच्यामध्ये काळ्या मुंग्या आहेत, लाल मुंग्या आहेत, त्यानंतर नागतोडा आहे, त्यानंतर पक्षी जे आहेत त्याच्यामध्ये चिमणी कावळा ओळखू येतो आपल्याला, साळुंके ओळखू येते, पोपट आहे, तर हे यांची यादी आपण बनवू शकतो. त्यानंतर झाडामध्ये कडुलिंबाचं, पिंपळाचं, वडाचं झाड आपण सर्वसामान्य ओळखू शकतो. हे जेवढं आपल्याला माहिती आहे, तर असे वर्गवारीमध्ये आपण जर ते लिहित गेलो, त्याच्यामध्ये जे पण जाणकार लोक आहेत या विषयामधले, त्यांच्याकडून अतिरिक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपण, तर एक मोठी लांबलचक यादी निर्माण होऊ शकते. तर अशा यादीचं करायचं काय, तर जेव्हा ही यादी आपल्याकडे असते, तर समजा आता आपल्याकडे यादी आहे की काही झाडांची, मग त्याच्यामध्ये पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, मग याच्यामध्ये या झाडांना फळं कधी येतात, त्याचबरोबर या झाडांवर कोणत्या प्रकारचे पक्षी बसतात, मग हे पक्षी बसल्यानंतर काय करतात नेमकं, त्याचबरोबर या झाडावर कोणत्या पक्ष्यांची घरटी होतात. जसं पिंपळाचं झाड आहे, त्याच्यावर प्रामुख्याने आपल्याला कावळ्याची घरटी दिसतात, कारण ते झाड चढण्यासाठी गुळगुळीत असतं आणि कावळा हुशार पक्षी आहे. प्रामुख्याने कावळ्याची घरटी आपल्याला पिंपळाच्या झाडावर दिसतात. त्यानंतर आग्या मोहळ्याचं माशीचं पोळं जे आहे ते आपल्याला पिंपळाच्या झाडावर दिसतं. तर हे काही ऑब्झर्वेशन जे आहेत ते जर आपण लिहित गेलो या डायरीमध्ये, त्याला आपण जैवविविधता नोंदवही पण म्हणू शकतो. ही नोंद जर आपण ठेवत गेलो तर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे आपण फक्त ते झाड नाही म्हणू शकत, ते झाड तर आहेच आहे, पण ते पक्ष्यांचं घर पण आहे, ते कीटकांचं पण घर आहे, ते मधमाशीचं पण घर आहे. तर हे एक आपला दृष्टिकोन तसा व्हास्ट होत जातो, मग त्याचं आपल्याला महत्व कळतं की ते फक्त झाड नाहीये, तर ते पूर्ण एक इकोसिस्टम त्या झाडावर अवलंबून आहे. म्हणजे ते कोणी जर ते झाड तोडत असेल, ते फक्त ते झाड नाही तोडत आहे, हे पूर्ण इकोसिस्टम ते इम्बॅलन्स करून राहिले. म्हणजे त्या भागामधली, साधारणतः एक 4-5 किलोमीटर मधली इकोसिस्टम जी आहे त्याच्यावर आधारित आहे. असं झाड तर त्या ठिकाणी नसेल तर तिथला जे निसर्ग आहे तो कॉलॅप्स होऊ शकतो. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे निसर्गाचा अभ्यास करणं खूप मोठी गोष्ट नाहीये, त्यासाठी खूप मोठी पदवी किंवा खूप काही तुम्ही अभ्यास किंवा असं करणं गरजेचं नाहीये. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून, जे तुमच्या घराच्या आजूबाजूला आहे, त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जसं तुम्हाला अजून इंटरेस्ट वाढत जाईल, आवड वाढत जाईल, तसं तुम्ही संबंधित क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहे, जे जुने जाणकार लोक आहेत, त्यांना तुम्ही भेटून अधिकची माहिती घेऊ शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त माहिती घेऊ शकता. तर हे माहिती जेव्हा तुम्ही घ्याल, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं महत्व माहिती होईल, जे निसर्ग किती महत्वाचं आहे, निसर्गाचं आपलं नातं काय आहे, म्हणजे निसर्ग आपल्याला किती प्रकारे मदत करतोय, ही गोष्ट आपल्याला माहित पडते. आणि अशा भावनेतून जेव्हा आपण ते निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करतो, तर खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की आपण निसर्ग संवर्धन करायला लागलोय. तर त्यासाठी सगळ्यात आधी ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. आणि जितकं आपण सूक्ष्म ऑब्झर्वेशन करू, बऱ्याचदा लोक म्हणतात की मी पूर्ण भारत फिरलो किंवा महाराष्ट्रातले प्रत्येक अनेक शहरं पालथी घातलेत, मी अनेक अभ्यास, खूप गोष्टींचा अभ्यास केलाय, पण असं म्हणणं एका बाजूला, आणि एखादा व्यक्ती असं म्हणू शकेल की मी एकाच गावात अभ्यास केलाय, परंतु इथले जेवढे पण झाड आहेत, इथले जेवढे वेगळे गवताचे प्रकार आहेत, पक्षी आहेत, हे खूप बारकाईने पाहिलेत. तर हा जो गावावर अभ्यास करणारा व्यक्ती आहे किंवा कमी प्रमाणामध्ये फिरून जास्तीत जास्त घटकांवर फोकस करणारा व्यक्ती जो आहे, खऱ्या अर्थाने जास्त ज्ञान देणारा म्हणू शकतो आपण, किंवा त्याच्याकडे नॉलेज जास्त आहे असं म्हणू शकतो. तर त्यामुळं निसर्ग संवर्धन करण्यासाठी ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं आहे, आणि ऑब्झर्वेशन करत असताना तशी नोंद ठेवणं किंवा ते गोष्टी ज्या आहेत त्या बारकावे जे आहेत निसर्गातले ते आपल्या बुद्धीमध्ये सामावून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक आवड निर्माण होऊन निसर्गाचं साहजिक मानवी वृत्ती आहे की जो पण आपल्याला मदत करतो त्याविषयी आपल्याला एक प्रेम निर्माण होत असतं, आवड निर्माण होत असते. जसं आपल्याला एखादा मित्र चॉकलेट देतो की लहान मुलाला, कोणी आपल्याला पैशाची मदत करतं, संकटकाळी मदत करतं, तर तो आपला एक मित्र होतो. तर त्याचप्रकारे झाडं आपल्याला इतकं सगळं देतात, मग सावले देतात, ऑक्सिजन देतात, पानं फुलं देतात, त्यानंतर लाकूड देतात, आयुर्वेदिक गुणधर्म असलेले वेगवेगळ्या वस्तू देतात, पानं फुलं. तर इतकं मदत झाडं जर आपल्याला करत आहे तर झाडं आपलं सगळ्यात पहिलं मित्र आहे. म्हणजे जेव्हा एखादं मूल आईच्या गर्भातून बाहेर पडतं तर आईच्या दुधाच्या आधी त्याला जो ऑक्सिजन मिळतो तर तो झाडापासून मिळतो. म्हणजे आईच्यापेक्षा श्रेष्ठ स्थान झाडाचं आहे, वनस्पतींचं आहे. त्यामुळं हे बारकाईने जर आपण ऑब्झर्व केलं, याच्यावर जर चिंतन केलं, खऱ्या अर्थाने तो व्यक्ती, तो माणूस जो आहे संवर्धनाच्या मागे लागेल. तर हा हे निसर्ग संवर्धन करत असताना जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी बारकाईने बघतो त्यावेळेस आपल्याला झाडांच्या वेदना किंवा निसर्गाच्या वेदना समजायला लागतात. ह्या वेदना जेव्हा समजतात तर त्यावेळा त्या फक्त त्या झाडाच्या वेदना नाही आहेत, त्या प्राण्याच्या वेदना नाही आहेत, तर त्या आपल्या देखील वेदना आहेत. ही भावना जेव्हा माणसाच्या आतमध्ये येते तर खऱ्या अर्थाने तेव्हा माणूस त्या निसर्ग संवर्धनासाठी, निसर्ग रक्षणासाठी पुढाकार घेत असतो. आता नगर शहरामध्ये राहत असताना किंवा आजूबाजूला भ्रमंती करत असताना मी आणि आमच्या टीम जी आहे काही गोष्टी नोटीस झाल्या, तर त्यामधून कशाप्रकारे आम्ही निसर्ग संवर्धन केलं ती मी तुम्हाला माहिती सांगतो. कदाचित इतर व्यक्तींचा दृष्टिकोन जो आहे निसर्गाकडे बघण्याचा तो वेगळा असू शकतो. या व्यतिरिक्त पण संवर्धनाचे अनेक कामं जे आहेत निसर्ग वाचवण्यासाठी अनेक गोष्टी असू शकतात, पण ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं असू शकतं. तर आपल्या शहरामध्ये काही झाडं आहेत ती काही दशकपूर्वी लावलेली आहेत, 25 वर्षापूर्वी. त्याला ते झाडं जेव्हा लावली गेली त्यावेळेस त्याला ट्री गार्ड लावलं होतं, आणि झाड जसं वाढलं तसं ते ट्री गार्ड तिथेच राहिलं, कोणतं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, आणि ते ट्री गार्ड त्या खोडाला अडचण निर्माण करायला लागले. त्यामध्ये झाडाचं जे खोड असतं त्याच्यामध्ये झायलम फ्लोएम कॅम्बियम नावाचे अन्नरस वाहिन्या असतात. तर ह्या अन्नरस वाहिन्या या लोखंडी ट्री गार्डमुळं या दुखावतात, आणि प्रसंगी झाडाची वाढ खुंटते, आणि एखाद्या वादळ वाऱ्यामध्ये ते झाड पडू शकतं. वेगवेगळ्या प्रकारची कीड जी आहे ती लवकर लागू शकते. तर त्यामुळं आम्ही हे ऑब्झर्व केलं, आणि फक्त ऑब्झर्व केलं नाही तर याच्यावर मदत म्हणून आमच्या ग्रुपमधले विवेकजी खुडे आहेत, त्यांनी आम्हाला एक ग्राइंडर मशीन दिलं आणि ते बॅटरीवर चालतं. त्याच्या माध्यमातून आम्ही जवळपास 100 पेक्षा जास्त झाडांचे ट्री गार्ड्स काढलेत. तर हे आम्ही अशा प्रकारे संवर्धन केलं आहे. त्याचबरोबर काही लोक आपल्या शहरामध्ये कचरा जाळतात, तर हे कचरा काही लोक झाडांच्या बुंध्याभोवती जाळतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की झाड आहे त्याला काहीच होणार नाही, परंतु झाडाचं जेव्हा खोड जळतं, जसं ट्री गार्डच्या बाबतीत झाडांचे हे अन्नरस वाहिन्या दुखवल्या जातात, तसंच झाड एकदा त्याचे खोड डॅमेज झालं ना तर ते परत रिकव्हर होत नाही लवकर, जवळपास अशक्यच असतं खोड रिकव्हर होणं. तर त्यामध्ये झाडांचं वादळ वाऱ्यामध्ये किंवा ते पडू शकतं, त्याविषयी आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचदा आपल्या शहरामध्ये कचरा जाळला जातो, तर त्यावेळेस आम्ही इतर कामासाठी जात असतो. रोड साईडला जर असा कोणी व्यक्ती सापडला किंवा महानगरपालिकेचा कर्मचारी सापडला तिथे आम्ही जातो, सगळ्यात आधी कॅमेरा ऑन करतो, आणि कॅमेरा ऑन केल्यानंतर तो माणूस गडबडतो, त्याला माहिती असतं की मी चुकीचं करतोय, आणि मग त्याला आम्ही सौम्य भाषेत सांगतो, कायद्याच्या भाषेत सांगतो. एनजीटी जी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, जी नॅशनल लेवलला बॉडी आहे, ती गव्हर्नमेंटची बॉडी आहे, तर ती पर्यावरणाविषयी वेगवेगळ्या कायद्यांचं निर्माण आणि ते अंमलबजावणीचं काम करत असते. त्यांनी त्याच्यावर 5,000 रुपये दंडची तरतूद केलेली आहे, आणि ती महानगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने ती जमा करायची असते. राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड, त्यांनी पण ते जमा करू शकतात. तर त्याचा आम्ही त्यांना रेफरन्स देतो की याच्यावर 5,000 रुपये दंड आहे. दंड म्हटल्यानंतर ते समोरचा व्यक्ती जो तो घाबरतो, आणि त्यांना आम्ही सांगतो की तुझा फोटो व्हिडिओ काढलाय आम्ही, तर पुन्हा असं करू नको, हे याचं नुकसान जे आहे ते इतर लोकांपेक्षा तुला जास्त होणार आहे. कारण जो धूर निघतोय ना, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे विषारी वायू आहे, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, डायऑक्सिन, फ्युरॉन सारखे घातक केमिकल्स आहेत, ते त्याच्या फुफ्फुसामध्ये जाऊन तुला भविष्यात जे फुफ्फुसाचे आजार आहेत, ॲलर्जी आहे किंवा कॅन्सरपर्यंत आजार होऊ शकतात, ही आम्ही त्यांना माहिती देतो. आणि त्यामधून त्यांना ती जी चूक केलेली आहे त्याचं उपरती होते, आणि अनेकदा लोक ते विझून टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा पुन्हा ते लावत नाही. अशा अनेक ठिकाणी आम्ही अवेअरनेस केलेला आहे. जर कोणी ऐकतच नसेल तर अशा प्रसंगी आम्ही महानगरपालिकेचे जे त्या विभागाचे आयुक्त जे आहेत, साबळे साहेब आहेत सध्या, तर त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं डिटेल्स पाठवत असतो, मग ते त्याच्यावर कारवाई करतात.
2: आणि सर, खरं म्हणजे रोजच्या लाईफमध्ये आपण प्रत्येक जण अशा काही कृती करत असतो ज्यामुळे निसर्गाला हानीच होते, तर ती होऊ नये किंवा मग आपण निसर्गाचं रोजच्या लाईफमधून कसं संवर्धन करू शकतो?
3: जसं मी आता सांगितलं की सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन्स आपल्या लाईफमध्ये निसर्ग कोणत्या कोणत्या गोष्टींनी आपल्या आजूबाजूला समाविष्ट आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. परंतु वरवर जर सांगायचं झालं, जसं आपण जवळ जरी जायचं असेल, पायी जाण्याचं अंतर असेल तरी आपण गाडी घेऊन जातो, त्यामुळे जे होणारं पोल्युशन आहे आपल्याला वाटतं की ते पोल्युशन म्हणजे काय, आपण झाडं लावून नीट करू शकतो, परंतु ते पोल्युशनचा एवढाच भाग नाहीये. त्याच्या पलीकडे पेट्रोलचे जे उत्खनन होतं ज्या ठिकाणून ते पेट्रोल येतं त्यामधून देखील वेगवेगळे विषारी केमिकल जे आहेत ते वातावरणामध्ये जात असते. पेट्रोल त्या जसं आता इराकचा प्रश्न चालू आहे, इराणचा प्रश्न चालू आहे, तर त्या ठिकाणाहून ते पेट्रोल जेव्हा आपल्याकडे येतं तर त्यावेळेस जे त्याला इंधन लागलेलं असतं त्या जहाजाला ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. म्हणजे हे फक्त पैशाचा विषय नाही आहे, याच्यामध्ये हे सगळे पोल्युशनचे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, कार्बन फुटप्रिंट जे आहे ते समाविष्ट असतं. आणि त्याच्यामुळं आपण असं नाही म्हणू शकत की आपण फक्त आपल्याकडे पैसे आहेत आपण पैसे देतो त्यासाठी आणि त्यामुळं ते आपण करू शकतो, परंतु पर्यावरणाचा आपण एक बारीक दृष्टीने विचार करू शकतो. त्याचबरोबर आपण जे पण काही केमिकल्स यूज करतो डेली लाईफमध्ये, मग ते परफ्यूमपासून जे पण काही कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स आहेत ते वापरतो, त्या माध्यमातून देखील पोल्युशन होत असतं. बऱ्याचदा आपण ऐकतो काही रिसर्च झालं आणि त्याच्यामध्ये असं समजलं की अमुक एक टूथपेस्ट जी आहे तर ती बॅन केली आहे विदेशामध्ये, जे आपण आता ज्या टूथपेस्ट साबण वापरतो तर बऱ्यापैकी ते बॅन केलेलं आहे. तर हे जे आहे हे विषारी केमिकल जे आहेत ते पाण्यावाटे आपल्या नदीमध्ये जातात, सिन्हा नदीमध्ये, आणि त्या माध्यमातून पुन्हा त्या क्रॉप सायकलमध्ये जे पण आपण भाजीपाला खातो तर त्या माध्यमातून ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून त्या पुन्हा आपल्या बॉडीला येतात. त्यामुळं ही एक सायकलच आहे, जे पण आपण पर्यावरणामध्ये देतो ते कित्येक पटीने आपल्याला पुन्हा मिळणार आहे. आपण चांगलं दिलं तर ते चांगलं अनेक पटीने मिळणार आहे, वाईट जर दिलं तर अनेक पटीने मिळणार आहे. त्याचबरोबर आपण जे प्लास्टिकच म्हणतो, तर बाजारात जाताना कापडी पिशवी जर आपण घेऊन गेलो तर प्लास्टिकला आळा बसू शकतो. आपण प्लास्टिक पिशवी रिसायकल जरी करायचं म्हटलं तरी आपण 2-3 वेळापेक्षा जास्त रिसायकल नाही करू शकत, कारण ती क्वालिटी कमी असल्यामुळं, पातळ असल्यामुळं आपण ते पुन्हा रिसायकल नाही करू शकत. तर त्यामुळं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पाण्याची बाटली आहे, ती पाण्याची बाटली आपण पिली आणि जसं रस्त्याने कुठं टाकून दिली तर त्याने एका बाटलीने काय होणार आहे, पण हाच विचार जेव्हा 1,000-1,00,000 लोक करतात तर किती मोठं प्लास्टिक ते बाहेर पडत असतं. आणि ते प्रत्येक प्लास्टिक रिसायकल होईलच असं नाही. बऱ्याचदा जेव्हा आपल्याकडे पाऊस येतो त्या पावसामध्ये बरंच ते पाणी जे वाहून जातं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जे आहे ते आपल्या सिन्हा नदीमध्ये जातं आणि सिन्हा नदीमधून पुढे आपली भीमा नदी आहे, त्यानंतर ते बंगालच्या उपसागरापर्यंत जातं. म्हणजे हे आपलं जे पोल्युशन आहे सिन्हा नदीमधलं ते थेट आपण बंगालच्या उपसागरामध्ये समुद्रामध्ये सोडतोय. त्यामुळं हे बारीक बारीक गोष्टी आहेत. बऱ्याचदा आपल्याकडे सिन्हा नदीवरचे पूल जे आहेत त्याच्यावर लोक सकाळी थांबून कचरा टाकून देतात, म्हणजे नदीला अक्षरशः कचरा कुंडी समजतात. तर हे चुकीचं आहे. म्हणजे सिन्हा नदीच्या पुलाखाली जर आपण जाऊन पाहिलो म्हणजे तिथं खूप दुर्गंधी असते, सहसा सामान्य व्यक्ती जात नाही. ते आमची टीम जेव्हा जाऊन बघते तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात तिथे प्लास्टिक साचलेले असतात आणि तिथले काही स्वच्छता कर्मचारी पण जे आहेत ते बाजूला पडलेल्या पुलाखाली टाकून देतात जेणेकरून कुणी बघू नये. मग असा कचरा ते जेव्हा संध्याकाळची रात्रीची वेळ असते किंवा पहाटेच्या वेळी पेटवून देतात. तर हे खूप हॅझर्डस आहे. जे उरलेले राख असते किंवा वातावरणामधले गेलेले वायू असतात तर हे इथल्या इकोसिस्टीमसाठी पर्यावरणासाठी खूप घातक आहेत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक लेवलवर हेचे दुष्परिणाम होतात आणि तापमान वाढ याच्यामुळे होते. त्यामुळे हे बारीक सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या डेली लाईफ मध्ये आपण वापरतोय तर ह्या कमी केल्या पाहिजे. जेव्हा गरज असते त्यावेळेस आपण लाईट चालू ठेवली पाहिजे, पंखे चालू ठेवले पाहिजे, वापर झाल्यानंतर आपण ते बंद केले पाहिजे. पण आंघोळीसाठी पाणी घेतो ते खूप कडक पाणी आपल्याला पाहिजे असतं कधी कधी, खरंच आपल्याला तेवढं पाण्याची गरज आहे का हे पण आपण बघणं गरजेचं आहे. काही जणांना 4-5 बादल्या किंवा 2-3 बादल्या आंघोळीसाठी लागतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आपण जर नासाडी करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे थंडीच्या दिवसामध्ये पण गावातल्या भागामध्ये टँकर लागतात, तर म्हणजे हा एक विरोधाभास आहे. म्हणजे असंच जर चालू राहिलं तर गावातली परिस्थिती आपल्या शहरी भागामध्ये पण उद्भवू शकते. ग्राउंड वॉटर आपल्याकडे 70-80 फुटावर पाणी लागायचं बोरला, आता काही भागामध्ये 150-300-350 फूट जरी गेलो पाणी मिळत नाही, एवढं भूजल पातळी जी आहे ती कमी झालेली आहे. आणि प्रशासन देखील यावर खूप निगेटिव्ह आहे, चांगल्या प्रकारे काम करत नाहीये. आणि जे कॉन्क्रिटायझेशन आपल्याकडे वाढतंय तर ते पण आपण कमी ठेवलं पाहिजे. म्हणजे लोक अक्षरशः झाडाच्या बुंद्याभोवती पण कॉन्क्रीट टाकतात आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ तर थांबतेच, झाडाला पाणी पण मिळणं अवघड होऊन जातं आणि जमिनीमध्ये जे पाणी मुरायला पाहिजे पावसाळ्याचं ते पण मुरत नाही. त्यामुळं ग्राउंड वॉटर रिचार्ज जेवढे जास्त जास्त लोकांना करता येईल घराच्या आजूबाजूला त्यांनी केलं पाहिजे. त्याचबरोबर झाडं जी आहेत आपली स्थानिक झाडं जी आहेत ती जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये जी दुर्मिळ झालेली झाडं आहेत ती लावली पाहिजे, कारण आपल्या शहरामध्ये ऑलरेडी झाडं लावण्यासाठी जागा कमी आहे. आणि अशी जागा जर आपण विदेशी झाडांनी व्याप्त केली तर त्या ठिकाणी इकोसिस्टीम पक्ष्यांना आपण त्यापासून हकलून लावतोय, याचा अर्थ असा होतो जेवढी स्थानिक झाडं लावाल तेवढे जास्त पक्षी येतील आणि तेवढं चांगलं इकोसिस्टीम निसर्ग संवर्धन त्या ठिकाणी होईल. त्यामुळं हा खूप फास्ट विषय आहे, म्हणजे हा चिंतनाचा विषय ऍक्च्युली. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जर चिंतन केलं, हार्ड थिंकिंग जर केलं, तर निसर्गच आपल्याला मार्ग दाखवतो की काय केल्यानंतर निसर्ग संवर्धन होईल. काही लोक जे आहेत ते विनाकारण झाडाच्या फांद्या तोडतात आपल्याकडे किंवा झाड तोडतात, तर आपण येता जाता बघतो पण दुर्लक्ष करतो. अशा वेळेस थांबून जर त्यांना विचारलं आपण की तुमच्याकडे परवानगी आहे का, आणि त्यांचं लेखी स्वरूपात जर परवानगी त्यांनी आपल्याला दाखवली आणि संबंधित विभागाकडे आपण जर खात्री केली त्याची, उद्यान विभाग जो आहे किंवा ग्रामपंचायतीकडे गावकरींनी जर कन्फर्म केलं किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जंगलाच्या भागामध्ये वन क्षेत्रामध्ये जर कन्फर्म केलं, तर आपण काही प्रमाणामध्ये ते हानी थांबवू शकतो. म्हणजे बऱ्याचदा आपण आपला एक समज असतो की वृक्षारोपण करणं हाच एक मार्ग आहे निसर्गाच्या जवळ जाण्याचा, परंतु ऑलरेडीचे झाड मोठं झालेलं आहे त्याला तुम्ही वाचवताय, म्हणजे ट्री गार्ड त्याचं तुम्ही कट करताय, त्याला अडचण असलेलं त्या भोवती जे पालापाचळ झाड होतं म्हणजे त्या झाडाखाली जर ते झाडाचे पानं वरती आहेत साधारणतः 30-40 फूट, पण खाली जर एखादं पेट घेतलं कशाने, कचरा जर पेटवला, तर झाडाला जी झळ पोचते तेवढी पानं त्याची जळून जातात, किंवा त्या भागावर जी असणारी फुलं आहेत किंवा पानं आहेत फळं आहेत ते जळून जातात. आणि त्या ठिकाणी जर घरटं असेल एखाद्या पक्ष्याचा, तो घरटं सोडून देखील तो पक्षी जातो. त्यामुळं खूप मोठा ऱ्हास त्यामुळे होतो, आग ती 1-2 मिनिटं जास्ती फक्त, त्याच्यामुळं खूप मोठा इम्पॅक्ट त्या झाडावर होत असतो. अशा परिस्थितीमध्ये ते वारंवार ज्या ठिकाणी आग लावतात अशा लोकांना तुम्ही समज देणं गरजेचं आहे. ते समजत नसतील तर स्थानिक जो ऑथॉरिटी आहे, मग शहरी भागामध्ये उद्यान विभाग, ग्रामपंचायत, असं त्यांनी तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि ते झाड वाचवू शकता. बऱ्याचदा लोक आपल्याकडे घाबरतात, म्हणजे पुढाकार घेत नाही, परंतु हा घाबरण्याचा विषय नाही आहे. जर तुमच्या भावाला किंवा तुमच्या मुलाला जर कोणी मारत असेल तर तुम्ही बघायची भूमिका घेणार आहे का? झाड तुमचं एक सगळ्यात जवळचा नातेवाईक आहे. संत तुकारामांनी ते सांगितलेलं आहे की वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे. तर हे पक्षी जे आहेत, ते झाडं जे आहेत, हे आपले बांधव आहेत. जर संतांचा वारसा, निसर्गाचा वारसा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल, अध्यात्मदृष्ट्या प्रगती करायची असेल, आपल्या संतांनी जे सांगितलेलं आहे तर त्या प्रकारे आपण हे निसर्ग जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोक बऱ्याचदा रस्त्याने ये जा करत असताना झाडामध्ये काहीतरी हलताना दिसतं पण ते दुर्लक्ष करतात. अशा वेळेस त्या ठिकाणी झाडामध्ये अडकलेला पक्षी देखील असू शकतो. बऱ्याचदा आपल्याकडे नायलॉन मांज्यावर बंदी आहे, तरी देखील सर्रास विकला जातो आणि जे पण मांजा आपल्या गच्चीवर किंवा आजूबाजूला पडलेला असतो, पायामध्ये अडकतो, तो आपण पाहिल्यानंतर नायलॉन मांजा असतो. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होतीये. आणि असा मांजा जेव्हा घराच्या आजूबाजूला पडतो, झाडावर अडकतो, तर तो कमीत कमी 4-5 वर्ष त्या ठिकाणी असतो आणि त्या ठिकाणून येणारे पक्षी जे आहेत त्यांना तो अडथळा ठरतो आणि अनेकदा पक्षी त्याच्यात अडकतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, शक्य असेल तर तुम्ही त्या पक्ष्याला खाली काढलं पाहिजे. जर शक्य नसेल, खूप उंचावर असेल, तुम्हाला जर भीती वाटत असेल, बऱ्याचदा अशा ठिकाणी विजेच्या तारा पण असू शकतात, तर तुम्ही आमची टीम जी आहे त्या टीमला संपर्क करू शकता आणि आमची टीम येऊन त्या ठिकाणी तो पक्षी वाचवेल, त्या पक्ष्यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने ट्रीटमेंट करेल आणि पुन्हा ज्या व्यक्तीने संपर्क केलाय त्यांच्या हातानेच आम्ही तो पक्षी निसर्गामध्ये मुक्त करतो. तर पक्ष्यांचं रेस्क्यू सेंटर आपलं नगरमध्ये चालवतोय गेल्या 4 वर्षापासून आणि त्यामध्ये शेकडो पक्ष्यांना आतापर्यंत आपण जीवनदान दिलेलं आहे. तर मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर सांगतो, त्या नंबरवर तुम्ही 24 आवर्स संपर्क करू शकता पक्ष्यांसाठी. फक्त पारवे जे आहेत, जे विदेशी आक्रमक झालेले आहेत, ते आम्ही रेस्क्यू करत नाही. बाकी सगळे पक्षी जे आहेत ते जखमी असतील, मांज्यामध्ये लटकलेले असतील, ते आम्ही रेस्क्यू करतो, त्याचं ट्रीटमेंट करून निसर्गात मुक्त करतो. त्यासाठी आम्ही कोणताच चार्ज घेत नाही, विनामूल्य लोकांच्या सहभागातून हे सगळं चालू आहे. त्यासाठी मी टोल फ्री नंबर सांगतो, आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो सांगतो, 9922700064. परत एकदा मराठीत सांगतो, 9922700064. म्हणजे पक्षी का वाचवायत, कारण पक्षी जर वाचवले आपण खऱ्या अर्थाने इथलं इकोसिस्टम आपण बॅलन्स ठेवू शकतो. कारण पक्षी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उडत जातात, त्यांना वेळ कमी लागतो आणि पक्षी ज्या बिया खातात किंवा फळं खातात त्यामधून मोठ्या प्रमाणात बीज प्रसार होत असतो. सीड बॉल आपण मागे चर्चा केली, तर एका प्रकारे सीड बॉलच पक्षी किंवा विष्ठेच्या माध्यमातून ते खत, ते विष्ठा म्हणजे खत आणि त्याच्यावर बिया असं ते खाली टाकत असतात आणि त्यामधून खूप चांगल्या प्रकारे ते बिया रोपत असतात. बरेचदा आपण बिल्डिंगवर इकडे तिकडे काँक्रीटमध्ये दगडाच्या कपारीत बिया रुजलेल्या बघतो, वडाची पिंपळाची रोपं असतात. तर ही जी झाडं आहेत ही पक्ष्यांनी लावलेली आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण नैसर्गिक जंगल आहे याच्या पाठीमागं पक्ष्यांचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळं आपण हे पक्षी वाचवण्यासाठी पण मदत केली पाहिजे. तर त्यासाठी सध्या उन्हाळा जो आहे त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही जर पाणी ठेवलं पक्ष्यांसाठी तर ते खूप इकोसिस्टीम वाचवण्यासाठी महत्वाचं काम ठरेल. तर या सीझनमध्ये पक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्याही पलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी काही करायचं असेल पाण्याच्या संदर्भात, तर जे पानवटे आहेत, एखाद्या माळरानावर जर कोणी पानवठा बनवला असेल त्या पानवठ्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. त्याचबरोबर पानवठे बनवण्यासाठी मदत करू शकता. आपल्याकडे चांदबिवी महालावर पोलीस आहेत सागरदानी, तर सागर दानी सर त्यांच्या स्वतःच्या पैशाने आणि लोकसहभागातून पाणवठे बनवतात त्या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याकडे अजून काही बरेचसे लोक आहेत जे पाणवठ्यासाठी काम करतात, तर तुम्ही अशा लोकांना बरोबर घेऊन अजून जास्तीत जास्त पाणवठे कसे बनवता येईल आणि त्या पाणवठ्यात वर्षभर पाणी कसं राहील या लक्ष दिलं तर तिथली इकोसिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणीच राहील. बऱ्याचदा काय होतं की त्या ठिकाणी पाणी नसतं आणि पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी कोणताच प्राणी थांबत नाही, म्हणजे अगदी बिबट्यांची संख्या आपल्याकडे गावात येण्याचं सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की त्या ठिकाणी पाणवठेच नाहीयेत. म्हणजे त्याची एखादी प्रत्येक बिबट्याची एक पेरीफेरी असते, म्हणजे समजा 2 किलोमीटरचा परिसर जर रोज तो फिरत असेल आणि त्या भागात जर त्याला पाणीच मिळालं नाही तर तो हिवाळ्यातच तो गावामध्ये येईल, कारण त्याला पाणीच नाही. आणि ज्या ठिकाणी पाणी नसतं त्या ठिकाणी इतर प्राणी पण नसणार, म्हणजे त्या ठिकाणचे सस्य जे आहेत किंवा हरण जे आहेत ते पण त्या ठिकाणी नसतात, आणि ते जर त्या ठिकाणी नसतील तर त्याच्या पाठोपाठ बिबट्या पण गावामध्ये येतो. त्यामुळे बिबट्यांची जी वाढलेली संख्या आहे तर ही वाढलेली संख्या नसून जी संख्या निसर्गामध्ये आहे ती संख्या गावामध्ये आली आहे. त्याचबरोबर सागरदानी सर आहेत, त्यानंतर सचिन हिरवे सर म्हणून आहेत, ते पण पाणवठ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात आपल्याकडे. तर असे जे निसर्गासाठी ऑलरेडी काम करतात तर त्यांना तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पाणवठे कसे निर्माण होतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे.
2: सर खरं म्हणजे तुम्हाला आणि निसर्गासाठी काम करणारे जे सगळे आहेत ना त्यांना खूप खूप धन्यवाद, कारण हा निसर्ग हे पर्यावरण आणि खरं म्हणजे मानवजात तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, इकोसिस्टम वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. आणि आपण अपेक्षा करूयात की आपले हे गप्पा ऐकून आपले जे नागरिक आहेत ते देखील याकडे वळतील आणि ते म्हणतो ना आपण फुल नाही पण फुलाची पाकळी एवढं तरी ते सहकार्य आपल्याला करतील की शक्यतो फक्त आपल्याकडे झाडं असतात त्या झाडाच्या शेजारी मडक्यात पाणी ठेवणं असेल, थोडस धान्य ठेवणं असेल, जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात की पक्षी खूप महत्वाचे ते वाचतील. म्हणजे आज आपण नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये सभोवतालचं निसर्ग संवर्धन या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत आणि याचा भाग पहिला आपण ऐकलात. आपण पुढील भाग ऐकणार आहोत ते देखील आपल्या अहिल्यानगर मधील निसर्ग प्रेमी निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्या सोबतच. मात्र आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, पुढे भेटूया पुढच्या भागात. मात्र नगरचा अंतरंग मध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि खूप साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत मंडई. मात्र आपण अशाच गप्पा मारणार देखील आहोत, पण मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रेडिओ नगर 90.4 FM पुढील 1-2 तास बंद राहील. त्यानंतर रेडिओ नगर 90.4 FM प्रसारण पुन्हा पहिल्यासारखं चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही 2 तासानंतर पुन्हा रेडिओ नगर 90.4 FM ट्यून करा. या गोष्टीसाठी आम्ही खरंच खूप क्षमस्व आहोत.

0: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आहे 25 जून, म्हणजेच जागतिक त्वचा रोग दिन. आपली त्वचा म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करणारं एक मजबूत असं कवचच असतं, पण उन्हाळा, पावसाळा, प्रदूषण, धूळ किंवा बदलती जीवनशैली यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. खाज येणं, पुरळ उठणं, बुरशीजन्य संसर्ग, मुरुम किंवा त्वचेवरती डाग दिसणं अशा अनेक तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. अनेकदा आपण स्वतःच औषधे किंवा क्रीम वापरतो, पण त्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. आणि म्हणूनच त्वचेच्या संबंधित कोणतीही अडचण आपल्याला जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य असतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी लावा. भरपूर पाणी प्या, ताज्या फळभाज्या खा, स्वच्छता राखा, पुरेशी झोप घ्या आणि उन्हात जाताना त्वचेची योग्य ती काळजी घ्या. लक्षात ठेवायचं की निरोगी त्वचा ही केवळ सौंदर्याची नाही तर उत्तम आरोग्याची सुद्धा ओळख असते. जागतिक त्वचा रोग दिनानिमित्त आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि निरोगी राहा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतो तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आज आपण मस्तपैकी एक चॉकलेट कस्टर्ड ही रेसिपी बनवणार आहोत. ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे. तर वेळ न वाया घालवता तुम्ही पटकन नोट डाऊन करून घ्या. साहित्य अगदी सोपं आहे. तुमच्या किचनमध्ये हे नक्कीच अवेलेबल असणार आहे. तर 2 कप दूध, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, व्हॅनिला किंवा चॉकलेटची घेतली तरी चालेल, 2 टेबलस्पून कोको पावडर, 3 ते 4 टेबलस्पून साखर. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल किंवा कमी गोड हवं असेल तर त्या बाबतीत तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. त्याचसोबत चॉकलेटचे तुकडे किंवा चॉकलेट चिप्स, सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स, दॅट्स इट, एवढंच लागणार आहे. आता कृती नीट ऐका. सर्वप्रथम 1/2 कप थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि कोको पावडर गुठळ्या न राहता नीटपणे मिसळून घ्या. आता उरलेलं दूध गरम करायला ठेवा. त्यामध्ये साखर घालून विरघळू द्या. दूध गरम झाल्यानंतर त्यावरती तयार केलेले कस्टर्डचे मिश्रण हळूहळू घालत सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे घालून मस्तपैकी विरघळू द्या. पूर्णपणे थंड झाल्यावर वाट्यांमध्ये काढून किमान 1 तास तरी फ्रीज मध्ये ठेवा. सर्व्ह करताना वरून मस्तपैकी ड्रायफ्रुट्स घाला, चॉकलेटचे चिप्स घाला आणि तर मग तयार आहे तुमची मऊ, क्रीमी आणि चविष्ट अशी चॉकलेट कस्टर्ड. आवर्जून आज तुम्ही ट्राय करा. कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

पेजला ठीक करा न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: AWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पघा रिटर्न फिरा।
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आहार जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सखींनो, सिझेरियन डिलिव्हरी ही एक मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळं त्यानंतर काही दिवस वेदना, अशक्तपणा किंवा हालचालींमध्ये अडचण जाणवणं स्वाभाविक आहे। मात्र योग्य काळजी घेतल्यास हा त्रास बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करता येतो। सर्वप्रथम डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवरती घ्या आणि जखमेची स्वच्छता करा। शक्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलक्या हालचाली किंवा थोडं चालणं सुरू करा। यामुळे काय होतं तर रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर लवकर बरं होण्यास मदत होते। आहारामध्ये प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि भरपूर पाणी यांचा समावेश करा। यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते। पुरेशी झोप आणि विश्रांती सुद्धा तितकीच महत्वाची आहे। जड वस्तू उचलणे, अचानक वाकणे किंवा जास्त श्रम करणे काही आठवडे टाळा। तसेच जखमेच्या ठिकाणी लालसरपणा, सूज, ताप किंवा असह्य वेदना जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। लक्षात ठेवा, नव्या बाळासोबत स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे। स्वतःला वेळ द्या, मदत घ्या आणि हळूहळू पूर्ववत दिनचर्येकडे परत जा। निरोगी आई म्हणजेच निरोगी कुटुंब आणि निरोगी बाळ असतं हे कायम लक्षात ठेवा। आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सखींनो, मुलायम तजेलदार आणि निरोगी त्वचा कोणाला नको असते, पण त्यासाठी महागडी सौंदर्य प्रसाधनेच लागतात असं अजिबात नाही बरं का। काही सोप्या सवयींमुळे सुद्धा त्वचा एकदम सुंदर राहू शकते। सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या। शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू शकते। आहारामध्ये ताजी फळे भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा। चेहरा दिवसातून 2-3 वेळा सौम्य फेस वॉशनं स्वच्छ करा आणि त्वचेला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण झोपेतच त्वचेची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती होत असते। तणाव कमी ठेवा, नियमित व्यायाम करा आणि उन्हामध्ये बाहेर पडताना त्वचेचे संरक्षण करा। तसेच कोणतेही नवीन सौंदर्य प्रसाधन वापरण्यापूर्वी, प्रोडक्ट वापरण्यापूर्वी ते आपल्या त्वचेला अनुकूल आहे का याची खात्री करा। लक्षात ठेवा सखींनो, मुलायम त्वचेचं खरं रहस्य बाह्य उपचारांपेक्षा निरोगी जीवनशैलीत दडलेलं असतं। तर मंडळी, अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसह भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। तो तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, डोळ्यांचं सौंदर्य खुलवणारं काजळ अनेक जणी आवडीने लावत असतात. आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी काजळ कसं तयार करायचं ना ते जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम एक छोटासा दिवा घ्या, त्यामध्ये तूप घालून कापसाची वात पेटवा. आता दिव्याच्या ज्योतीवरती थोड्या उंचीवर एक स्टीलची ताटली उलटी धरून ठेवा. काही वेळानं ताटलीच्या खालच्या बाजूला काळी काजळी जमा होईल. तर ही काजळी जी आहे ना ती अलगद काढून एका स्वच्छ डबीमध्ये घ्या आणि त्यामध्ये एक दोन थेंब तूप मिसळा. बस झालं तर मग तुमचं घरगुती काजळ तयार. मात्र हा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरं का, डोळे खूप संवेदनशील असतात, त्यामुळं काजळ बनवताना आणि वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. डोळ्यांना जळजळ, खाज किंवा इतर त्रास होत असेल तर लगेच वापरणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर सखींनो, घरच्या घरी तयार केलेलं नैसर्गिक काजळ वापरून डोळ्यांचं सौंदर्य अधिक खुलवा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग टिप्स सोबत. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन व्यवहार आणि आपल्या दैनंदिन जीवन हे एकमेकांचा भाग बनलेत आणि त्याचबरोबर कसे की ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण आणि प्रकार दोन्ही सुद्धा वाढताना दिसतात. अनोळखी लिंकवरती क्लिक करणं, ओटीपी शेअर करणं, बँक खात्यांची माहिती देणं किंवा आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडणं यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. लक्षात ठेवा, बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था कधीही फोन करून तुमचा ओटीपी, एटीएम पिन किंवा पासवर्ड विचारत नाही. अशा प्रकारचे फोन मेसेज किंवा ईमेल आल्यास तुम्ही सावध व्हा. ऑनलाईन खरेदी करताना, पैसे पाठवताना वेबसाईट आणि ॲपची खात्री करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करून देऊ नका. त्याचसोबत जर फसवणूक झाल्याचा संशय आला तर तत्काळ बँकेशी संपर्क साधा आणि राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वरती तक्रार नोंदवा. सखीनो, तंत्रज्ञानाचा वापर करा पण सतर्कतेसह. तुमची एक छोटीशी काळजी तुमचंच मोठं नुकसान टाळू शकते. त्यामुळे सुरक्षित रहा, सजग रहा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सनी गवळी बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आत्ताचा विषय जरा हलका फुलका आणि मजेशीर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या काही खास सवयी असतात, तशाच महिलांच्या सुद्धा काही गमतीशीर सवयींबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे कपाट तर भरलेलं असतंच बरं का, पण बाहेर जायचं म्हटलं की पहिलं वाक्य असतं की यार माझ्याकडे घालायला काहीच नाही आणि पुन्हा परत अनावश्यक खरेदी होते. त्याचसोबत पर्समध्ये आवश्यक वस्तूंसोबत अशा काही गोष्टी सापडतात की त्या तिथे कशा आल्या ना याचं आश्चर्य वाटत राहतं. मैत्रिणीशी 5 मिनिट बोलायचं म्हणून फोन लावला जातो आणि गप्पा कधी अर्धा तास एक तास ओलांडतात हे कळतच नाही. पण ह्या गोष्टी थोड्या चांगल्या पण आहेत, कारण मैत्रिणींशी बोलणं, आपलं मन व्यक्त करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या मनामध्ये एवढ्या गोष्टी साठलेल्या असतात ना, कारण दिवसभर आपली मुलं शाळेत जातात किंवा आपले जे मिस्टर असतात ते कामावरती जातात, त्याच्यामुळं हा विरंगुळा तर असायलाच हवाय. त्याचसोबत नवीन हेअरकट केला आणि नवीन ड्रेस घातला की इतरांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता असते. जर कोणी आपल्याला सांगितलं नाही की बाबा कशी दिसतीयस किंवा काय चेंज वाटतोय का, तर तिथे थोडंफार आपलं मन नाराज सुद्धा होतं. एखादी वस्तू स्वतःच आपण ठेवलेली असते बरं का, पण नंतर सगळ्यांना विचार जातं की अरे माझी ती वस्तू कुठे दिसली का. आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत ना, ही जी मी आता सांगितली, ते अनेक पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येते की स्वतः ठेवतात पण आपण कुठे ठेवलंय बाबा हे आपल्यालाच नंतरून आठवत नाही. अर्थात या सवयी प्रत्येक महिलेला काही लागू होत नाहीत बरं का, पण अशा छोट्या छोट्या सवयींमुळे ना आयुष्यामध्ये रंगत आणि आनंद कायम राहत असतो. तर मंडळी हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या या गोड सवयी ना जपत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या विषयासोबत. तुम्ही मात्र कुठे ही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी नंदिनी गायकवाड बोलते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, शाळा सुरू झाल्यात आणि अनेक मुलींना याच काळात पहिल्यांदा मासिक पाळी येऊ शकते, त्यामुळं घाबरून जाण्याचं किंवा लाज वाटण्याचं अजिबात काही कारण नाहीये. ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्वाची प्रक्रिया आहे. पहिल्यांदा पिरियड्स आल्यावरती सर्वप्रथम शांत रहा, स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरा आणि 4 ते 6 तासांनी सतत बदलत रहा. शाळेमध्ये जाताना दप्तरामध्ये 1-2 अतिरिक्त पॅड ठेवण्यासाठी सवय लावा. पाळीच्या काळात स्वच्छता राखणं फार फार गरजेचं आहे. भरपूर पाणी पिया, पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. पोटदुखी किंवा थकवा जाणवत असल्यास आई, शिक्षिका किंवा विश्वासू मोठ्या व्यक्तीशी मोकळेपणानं बोला. शाळेमध्ये अचानक पिरियड्स आले तर अजिबात घाबरू नका. शिक्षिका, मैत्रीण किंवा शाळेच्या आरोग्य कक्षा ची मदत घ्या. आज बहुतेक शाळांमध्ये याबाबत आवश्यक सुविधा उपलब्ध असतात. लक्षात ठेवा, पाळी ही काही आजार पण नाहीये, तर ती तुमच्या शिक्षणामध्ये, खेळामध्ये किंवा स्वप्नांमध्ये अडथळा सुद्धा नाहीये. योग्य माहिती आणि आत्मविश्वास असेल ना तर हा काळ सहजपणे हाताळता येतो. आता वाजलेत, आता 1 वाजत आलेला आहे आणि अनेक मुलींची आता शाळा असणार आहे, अनेक मुली शाळेत असणार आहे, पण त्यांचे जे पालक आहेत, आता तुम्ही ऐकत आहात आपलं रेडिओ नगर ऐकत आहात, तर ही माहिती तुमच्या मुलींना नक्की द्या, वेळेवरती माहिती द्या आणि तुमचा सपोर्ट हीच खरी त्यांची ताकद असते. त्यामुळे मंडळी, आपल्या मुलींना या काळामध्ये जपा, त्यांची काळजी घ्या, तुम्ही सुद्धा निरोगी राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपला शो संपलेला आहे, पण आपण उद्या 11 वाजता, ठीक सकाळी 11 वाजता आपल्या शोमध्ये भेटणार आहोत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात म्हणजे 1 वाजता आपली आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुमच्या भेटीला. तर मंडळी, हसत रहा, निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित उडान प्रकल्प व मुक्त वाहिनी हा प्रकल्प राबव आहे। आज आपल्या सोबत असणार आहे स्नेहालय संचलित मुक्त वाहिनी व उडान प्रकल्पाच्या समुपदेशिका निशा वाघ मॅडम। समाजातील वंचित, गरजू आणि संकटग्रस्त व्यक्तींसोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव, समुपदेशनाचे महत्व आणि या क्षेत्रातील त्यांचा प्रेरणादायी प्रवास याविषयी आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। मॅडम, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे।
3: नमस्कार मॅडम। मॅडम, आपण आपल्या स्नेहालयाच्या उडान प्रकल्पामध्ये तसंच मुक्त वाहिनी प्रकल्पामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलात?
4: सुरुवातीला त्यानंतर आम्हाला शिक्षकांनी या ठिकाणी रेफर केलं फॉर्म च्या एका शिक्षकांनी। तर एक महिन्याने या ठिकाणी प्लेसमेंट केल्यानंतर मला संस्थेची कामकाजाची ओळख झाली आणि जे काही काम चालत संस्थेच्या माध्यमातून तर त्याबद्दल म्हणजे प्रभावित झाली। म्हणजे वेगवेगळे असे प्रकल्प आहेत आणि बालकांच्या महिलांच्या त्याकडे सुरक्षिततेसाठी काम आणि उपक्रम राबवले जातात। जे काही कल्याणकारी काम आहे संस्थे तर त्या त्यातून माझ्या मनात म्हणजे अशी भावना निर्माण झाली की मी देखील या ठिकाणी काम केलं पाहिजे महिलांसाठी, मुलांसाठी। तर त्या अनुषंगाने मी इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यातून माझ्या स्नेहालय उडान प्रकल्पामध्ये सिलेक्शन झालं आणि गेल्या एक वर्षापासून मी समुपदेशक पदावर कार्यरत आहे स्नेहालयामध्ये।
2: उडान प्रकल्प किंवा मुक्त वाहिनी प्रकल्पाचं नेमकं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे?
4: मुक्त वाहिनीचं ध्येय आहे की 2047 पर्यंत आपल्याला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बाल अत्याचार मुक्त करायचा आहे आणि तसंच उडान प्रकल्प हा बाल विवाह निर्मूलनासाठी काम करतो आणि त्याच्या माध्यमातून 2047 पर्यंत आपल्याला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बाल विवाह मुक्त करायचा आहे।
2: अच्छा, आणि या प्रकल्पात समुपदेशक म्हणून तुमची भूमिका नेमकं काय आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत?
4: भूमिका माझी अशी आहे की उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आपण बालविवाह रोखण्यासाठी काम करतो। जसं की संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपण 75% प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करत असतो। तर त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या कार्यशाळा देतो, जसे की स्वयंसेवी महिलांचे असतील, नारी सेविका असतील, ग्रामसेवक असतील, या सर्वांच्या कार्यशाळा घेतो आणि जनजागृती करतो। यामध्ये फक्त समुपदेशक म्हणून नाही तर मी एक रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा काम करते। जसं की संपूर्ण जिल्हाभरामध्ये जेवढ्या 1100 शाळा आहेत तर त्या माध्यमिक शाळांमध्ये जाऊन आम्ही चर्चासत्र आयोजित करतो, तसंच अवेअरनेस प्रोग्राम घेतो। किशोरवयीन मुला मुलींमध्ये ज्या जागृतीची आवश्यकता आहे, जे विषय पोहोचवण्याची आवश्यकता आहे, जसं की बालविवाह काय आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा काय आहे, बालविवाहाचे दुष्परिणाम जे काही मुलीच्या भविष्यावर होतात त्याचे गंभीर जे परिणाम आहेत ते काय आहेत, त्या सर्व गोष्टींची आम्ही त्यांना माहिती देत असतो। आणि तसंच जे काही स्टेक होल्डर्स आहेत गाव पातळीवरील, मध्ये ग्रामसेवक असो, सीआरपी महिला असो, किंवा जे बायकांशी निगडीत असलेले जे काही घटक आहेत तर त्यांचं आम्ही तालुका स्तरावर मोठमोठ्या कार्यशाळा घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्या बालकांप्रती काय असायला पाहिजे, बालविवाह निर्मूलन विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, तसंच बालविवाह संदर्भात ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची भूमिका काय आहे, तसंच ग्रामसेवकांची भूमिका काय आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगत असतो। आणि सोबतच समुपदेशक म्हणून जसं तुम्ही मला प्रश्न विचारला, तर आपण ज्या काही बालविवाहाशी निगडीत असलेल्या मुली आहेत, ज्यांचा बालविवाह रोखला गेलेला आहे, ज्या पीडित मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाही किंवा ज्याचा बालविवाह भविष्यामध्ये घडू शकतो किंवा होऊ शकतो अशा पीडित मुलींसोबत आपण काम करतो, तर मग त्यांचे प्रत्येक दिवसाला समुपदेशन सत्राचे आपण नियोजन करत असतो आणि त्यानुसार मुलींच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, ज्यांचा बालविवाह रोखला गेला आहे त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, समाजामध्ये त्यांना कशी वागणूक मिळते, म्हणजे एकंदरीत सर्वांगीण परिस्थिती आपण समजून घेतो, जसे की तिच्या कुटुंबामध्ये तिला कशी वागणूक मिळते, सामाजिक जीवनामध्ये वावरताना लोकांकडून तिच्याकडे कशा नजरेने बघितले जाते, तर या सगळ्या गोष्टी तिच्याकडून समजून घेऊन तिच्या समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर आम्ही उपाययोजना करत असतो मॅडम.
2: अच्छा, तर मॅडम आपल्या इथे उडान प्रकल्प किंवा मुक्तवाहिनी प्रकल्प दोन्ही तुम्ही हाताळतायत, तर साधारणतः महिलांच्या किंवा लाभार्थ्यांच्या समस्या साधारणपणे कशा असतात, कोणत्या प्रकारच्या असतात, कोणत्या केसेस तुमच्याकडे येतात?
4: आता जर बालविवाह म्हटला तर स्पेसिफिक बालविवाहाच्या केसेस असतात आणि या मुलींच्या काय अडचणी असतात की वेगवेगळ्या कारण आम्ही अभ्यास करून लक्षात घेतले आहेत की का होतात बालविवाह. आर्थिक परिस्थिती नसते कुटुंबाची, त्यामुळे लोक मुलींचं लग्न लावून देणं किंवा जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा शिक्षणाची अडचण आहे, जसं की मुलगी शिक्षणाचा प्रवाह नाही, शाळा बाह्य आहे कारण की ते शिकवण्याची पालकांची मानसिक स्थानाची किंवा परिस्थिती नसते, त्यामुळे ती शिक्षण घेत नाही, रिकामी बसते, त्यामुळे तिचं लग्न होऊ शकतं. त्यानंतर मुलींच्या अनेक प्रश्न असतात किशोर अवस्थेमध्ये, तर पालक रागाच्या भरामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी सुद्धा मुलींचं लग्न लावून देतात आणि अशा अनेक अडचणी बालविवाहाच्या आणि कारण लक्षात आलेली आहेत. आणि मुक्तीवाहिनीचं जर आपण बघितलं तर अनेक परिस्थितीमध्ये मुली आम्हाला सापडतात, मुली असो मुलं असो 18 वर्षाखाली, जे रागाच्या भरामध्ये घराचे पळून आलेले असतात किंवा काहींना शैक्षणिक मदत हवी असते किंवा काहींना इमोशनल सपोर्ट आणि गायडन्सच्या केसेस असतात किंवा शेल्टरच्या केसेस असतात, अनाथ घर असलेली बाळकं, काळजी आणि संरक्षणाची बाळकं, असे सुद्धा आम्ही ते त्यांच्या अडचणी दिसून येतात.
2: तर मॅडम साधारणतः हे अशा समस्या महिलांमध्ये किंवा लाभार्थ्यांमध्ये येतात, परंतु त्यांना त्या प्रोसेसिंग मधून त्या कंडिशन मधून त्यांना बाहेर काढताना तुम्हाला किती कालावधी लागतो?
4: तरी म्हणजे केस वाईज असतं, म्हणजे काही ठिकाणी एका दिवसातही म्हणजे मुलं स्टेबल होतात, आपण त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत काम करतो, त्यांचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो आणि त्या परिस्थितीतून आपण एका चर्चेनंतर सुद्धा बाहेर काढू शकतो कारण की ती परिस्थिती एवढी गंभीर नसते. परंतु काही केसेस अशा असतात की ते अतिशय क्रिटिकल असतात, म्हणजे त्यांच्यावर वारंवार चर्चा करावी लागते, वारंवार त्यांच्यासोबत बोलावं लागतं आणि अशात महिने दोन महिने सुद्धा सत्र घेऊन आपण त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढू शकतो, म्हणजे असा वेळ लागलेला आहे.
2: तर मॅडम आपल्या समुपदेशनामुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल तुम्हाला आठवतोय का?
4: म्हणजे असे तर बरेच केसेस आहेत, परंतु सर्वच केसेस क्रिटिकल नसतात, काही चर्चे दरम्यान किंवा बोलण्यातून काही कौटुंबिक वाद असतील किंवा पालक बालक संबंध असतील किंवा ताणतणावामध्ये असलेले बालक असतील तर त्यांना काही वेळा समजावून ते स्टेबल होतात किंवा समजावून सांगितल्यानंतर ती योग्य परिस्थिती असते. परंतु जर आपण बघितलं तर काही क्रिटिकल याच्यातून आलेल्या मुली असतात, जसं की बालविवाह झालेला आहे, पीडित मुली आहे, तर मला एक केस आठवते आपल्याला सांगावीशी वाटते जी मला कायम आठवणीत राहील. तर अशी एक केस होती की म्हणजे त्या मुलीचा बालविवाह झालेला होता, तिचे वडील मयत होते आणि आई त्या मुलीला लहानपणी सोडून गेलेली होती, तर अशात त्या मुलीची जबाबदारी तर त्या मुलीची आई लहानपणी तिला सोडून गेलेली होती आणि अशातच तिची जबाबदारी पूर्णपणे तिच्या आजी आजोबा मावशी काका यांच्यावर आली. तर यामध्ये काय झालं की म्हणजे आता आपले पालक ज्या पद्धतीने आपला सांभाळतात तसं ते रिलेटिव्हचं नसतं, म्हणजे मुलगी वयात आली ती 13-14 वर्षाची झाली असेल तेव्हा तिचं लग्न लावून देण्यात आलं लहानपणी, आणि ह्या बालविवाहाचा तिच्या आयुष्यावर इतका गंभीर परिणाम झाला आहे म्हणजे ती एवढा ट्रोमामध्ये आहे, म्हणजे लहानपणापासून तिला जे जे काही सहन करावं लागले त्या सगळ्या गोष्टी तिने आपल्यापर्यंत मांडल्या. म्हणजे ती सुरुवातीला आम्हाला कशा अवस्थेत मिळाली, ती पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेली, ती कोणाशीही एक शब्दही बोलत नाही, ती आपल्या भावना कोणाजवळ मांडत नाही, ती फक्त म्हणजे असं जिवंत मृत शरीर सारखं तिची अवस्था होती. आणि अशा ती आम्हाला भेटली तर आम्ही तिच्यासोबत वारंवार चर्चा करतोय, बोलतोय, पण ती कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीये. त्यासाठी तिला स्टेबल केलं, तिला काही दिवस आपल्या शेल्टर देण्यात आलं, संस्थेमध्ये ठेवलं आणि वारंवार समुपदेशन केलं आणि मुलीला आपल्या विश्वासात घेण्यात आलं. आणि तेव्हा ती कुठेतरी व्यक्त व्हायला तिने सुरुवात केली. आणि तिने जेव्हा ती तिची स्टोरी सांगितली, जे तिची आयुष्याची कथा होती, तर ती एवढी गंभीर होती की समोर ऐकणाऱ्याच्या पण डोळ्यात अश्रू येतील, अंगाला काटे येतील, अशी तिची संपूर्ण याच्यातून ती आलेली होती. आणि यामध्ये तिचं लहानपणी लग्न देण्यात आलेलं होतं आणि म्हणजे पळजबरीने ते लग्न झालेलं होतं. तिला शिक्षणाची आवड होती, परंतु तिचं शिक्षण करू देण्यात आलं नाही. लहानपणापासून तिला बालकामगार म्हणून कामं लावण्यात आली, वेगवेगळे तिला शेतातली कामं, घरातली कामं, मानसिक छळ, मारहाण या सगळ्या गोष्टी तिच्यावर लहानपणापासूनच होत होत्या. परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्यावर ती परिस्थिती आली, म्हणजे जेव्हा तिचा बालविवाह झाला, आता तिने समजून घेतलं की हेच आपलं आयुष्य आहे, आता पूर्ण आयुष्य आपल्याला इथंच काढावं लागेल. नवरा देखील मारहाण करत होता, सासूचे तोंडे, सासऱ्याचे तिच्यावर वाईट नजर, अशा अनेक तिला म्हणजे घरात यातून त्या वेळ जावं लागत होत. आणि काही दिवसानंतर परत इथेच तिचं हे संपलं नाही, तर काही दिवसानंतर परत तिला माहित पडलं, म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं आहे तर त्या व्यक्तीचं पहिलेच लग्न झालेलं होतं आणि त्या महिलेकडून त्याला एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा होती. आणि एक दिवस ती बाई तिच्याजवळ येऊन तिला शिविगाळ करायला लागली, मारायला लागली आणि बोलायला लागली की तो माझा नवरा आहे, तुम्ही बघा. तिला त्याच वेळी रात्रीच्या वेळी तिला घराच्या बाहेर हाकलत दिलं, इकडे मावशी काका तिला घ्यायला तयार नाही आणि इकडे सासू सासरे घ्यायला तयार नाही. तर ती त्या एका खोलीमध्ये तिने म्हणजे तिला एक लहान बाळ सुद्धा होत, म्हणजे जेव्हा ती 14 वर्षाची होती तेव्हा तिला एक मुलगा मुलाला तिने जन्म दिलेला होता आणि त्यावेळी तिचं सांभाळ करण्यासाठी कोणीच नव्हतं. तर ती मुलगी म्हणजे घराघरातून भीक मागून आणायची आणि तिच्या मुलाचं त्याच्यातून त्याला खाऊ घालायची, ती स्वतः त्याच्यावर जगत होती. असे तिने कसे तरी दिवस काढले. सासू सासरे तिच्याकडे लक्ष देत नव्हते, म्हणजे राहायला तर खोली दिली होती तिच्या राहण्यासाठी, परंतु नवरा हा त्याची जी पहिली बाई होती तर तो तिच्यासोबतच राहत होता. तर अशी एकंदरीत ती परिस्थिती होती. तिथून परत मावशी काकांनी तिला ते परिस्थितीतून आणलं. परत तिला 5 लाखामध्ये म्हणजे काही दिवस ठेवल्यानंतर मुलगा हा तिच्या नवराने तिच्याकडून हिसकावून घेतला आणि ती काही दिवस काकांकडे राहिली आणि काकांनी परत तिचं 5 लाखांमध्ये तिला कर्नाटकला विकून दिलं. बरोबर, हो. आणि याच्यातून म्हणजे तिचं दुसरं लग्न झालं एका प्रकारे, परंतु दुसरं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या मुलीची परिस्थिती एवढी वाईट होती की जो तिचा नवरा होता त्याच्या ऑलरेडी 3 लग्न झालेली होती आणि त्याला 3 मुलं सुद्धा होती मोठी मोठी, तर तो सुद्धा तिला म्हणजे प्रेमाने वागवत नव्हता. तिने मुलीने समजून घेतलं की हीच माझी परिस्थिती आहे, आता इथंच माझं आयुष्य जाणार आहे. परंतु तिथं तिला प्रत्येक दिवस हा नरक सारखा वाटत होता. नवरा अमानुष मारहाण करायचा, म्हणजे तिने जेव्हा ते सगळ्या गोष्टी दाखवल्या, ते फोटो दाखवले जे मारहाण केलेले होते, तर ते सगळी परिस्थिती बघून म्हणजे कोणाच्याही अंगाला काटे येतील आणि एवढी भयानक परिस्थितीतून तिला बाहेर काढणं सोपं नव्हतं. म्हणजे तिने खूप तिच्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचे जे दुःख सहन केलं होतं, तर त्याच्यातून तिला कसं बाहेर काढावं हा खूप मोठा प्रश्न होता. तर याच्यातून आम्ही सर्व टीमने तिच्यासोबत संवाद साधला, तिच्यासोबत वारंवार चर्चासत्र आयोजित केले, तिला व्यक्त होण्यासाठी वातावरण निर्माण करून दिलं आणि त्याच्यातून जे ज्या लोकांनी तिच्यावर एवढा मोठा अत्याचार केलेला होता, म्हणजे ज्यांच्यामुळे तिला तिच्यावर ही सर्व परिस्थिती आली होती, त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने का गुन्हा लागतो तर तो तिच्या नवऱ्यावर सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. अशी ही एकंदरीत गोष्ट आहे जी परिस्थिती आहे. म्हणजे मी अशी केस कधीच बघितली नव्हती. पहिलेच तर म्हणजे परत केसेस येतात परंतु ही खूप आगळी वेगळी होती. तर अशी ही एक स्टोरी आहे जी माझ्या कायम लक्षात राहील.
3: तर मॅडम आता ती सध्या मुलगी कुठे आहे?
4: हा तर मुलीला आपण सध्या स्नेहालयामध्ये ठेवले आहे. मुलीला शेल्टर दिले आहे. ती सुरक्षित आहे. जे काही तिचं वातावरण होतं आता ती सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहे. आता तिचं पुनर्वसनच आपण दृष्टिकोनातून काम करत आहोत. जसं तिला आपण स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभा करू शकतो, पूर्णपणे सक्षम ती कशी होईल यावर तिचं काम चालले आहे.
3: अच्छा. तर मॅडम जसं की तुम्ही म्हणताय सगळ्यात जास्त क्रिटिकल केस होती तुमच्याकडे, तर तुमच्या मते एखाद्या खचलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज कशाची असते? सल्ल्याची, आधाराची, का फक्त कोणीतरी आपलं ऐकून घेण्याची? असं काहींना असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं त्या केस मध्ये?
4: म्हणजे सर्वात पहिले तर आपल्या मुलींची गरज. तर त्यांचा प्रश्न असा असतो की आम्हाला कोणी समजूनच घेत नाही, आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही. आणि त्या अशा परिस्थितीत आलेले असतात. म्हणजे आमच्याकडे जे आहेत तर त्या लव अफेअरच्या जास्त केसेस असतात. कारण किशोर अवस्थेमध्ये मुलींमध्ये ते बदल होत असतात आणि त्याच्यातून या खूप मोठ्या प्रमाणात केसेस येतात. आणि याच्यातून पालक बालक संबंध जे आहेत म्हणजे फॅमिली रिलेशन याच्यातून दिसून येते. आणि मुलींच्या अशा अडचणी असतात की आम्हाला कोणी समजूनच घेत नाही, आमचं कोणी ऐकूनच घेत नाही, आमच्या भावना काय आहेत तेच कोणी जाणून घेत नाही. तर मुलींना त्यांना विश्वासात घेऊन, म्हणजे आम्ही तुमचे मोठ्या बहिणीसारखे आहोत तर तुम्ही व्यक्त व्हा, तुमच्या मनातले काय अडचणी आहेत, तुमच्या जे काही मनातलं काय वादळ आहे तर ते पूर्णपणे तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमच्या मनात तुम्हाला काय वाटतं तर त्यांना व्यक्त होण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करून देणं खूप गरजेचं असतं मॅडम.
3: तर मॅडम असे बरेच केसेस तुमच्याकडे आल्यात, परंतु जेव्हा एखादी महिला किंवा लाभार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे आणि ते पाहून मग तुम्हाला काय वाटतं?
4: ते पाहून आता म्हणजे तेच खरं सक्सेस असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण पहिले बालक केंद्रीय आपलं काम असतं. म्हणजे जे आपण समाजसेवेचं काम करत आहोत, समाज कल्याणाचं काम करत आहोत, जो आपला उद्देश आहे की प्रत्येक मुलीने सन्मानाने जगलं पाहिजे, प्रत्येकाच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, प्रत्येकाने आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. आणि जर असं होत असेल किंवा अशा केसेस मध्ये जर सक्सेस भेटत असेल तर ते पाहून खूप म्हणजे आनंद होतो आणि मनाला समाधान सुद्धा वाटतं.
3: मॅडम कुटुंबियांशी समन्वय साधताना आणि समुपदेशन करताना कोणत्या बाबी विशेष महत्वाच्या ठरतात?
4: कुटुंबाशी आपण संवाद साधतो. म्हणजे आता जे आपण मी तुमच्याशी बोलली की पालकांमध्ये मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहे आणि या फॅमिली म्हणजे या विषयावर काम करत असताना सर्वात पहिले पालकांसोबत संवाद साधणे, त्यांचे चर्चासत्र घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. आणि आम्ही फक्त बालविवाह निर्मूलन करतोय म्हणजे जसं अधिकाऱ्यांसारखं काम करत नाही, आम्ही पूर्ण फॅमिलीशी अप्रोच होतो. मुलीच्या पुनर्वसनासाठी आम्ही फॅमिलीला विश्वासात घेतो की काय अडचण होती, काय परिस्थिती होती ज्याच्यामुळे तुम्ही लग्न करायला तयार झाले. मग पालकांचे अनेक प्रश्न येतात आमच्याकडे की नाही परिस्थिती नाही तर माझ्यामध्ये मुलगी सुरक्षित नाही, शाळेमध्ये मुलगी सुरक्षित नाही. तर अशा परिस्थितीत जे काही समाजामध्ये घटना घडत आहेत तर ते आमच्या मुलीसोबत घडायला नको, त्यामुळे आम्ही मुलीचं लग्न लावून देत आहोत असे त्यांचे प्रश्न अनेक येतात. यावेळी त्यांच्यासोबत योग्य समज देणे, त्यांना कायदेविषयक माहिती समजावून सांगणे किंवा पर्याय शोधणे, म्हणजे जे काही ते लग्न करून देत आहेत तर तोच शेवटचा पर्याय नसून त्याच्या व्यतिरिक्त इतर आपण पर्याय शोधू शकतो, परंतु लग्न करून देणे हा शेवटचा पर्याय नाही हे त्यांना आम्ही समजावून सांगत असतो. जेव्हा आम्ही गृहप्रवेश करतो किंवा पालकांना आम्ही ऑफिसला बोलवतो तर त्यावेळी आमचे सर्व टीम एकासोबत या पद्धतीने अप्रोच होत असते.
3: अच्छा. तर मॅडम या सर्व कामामध्ये पोलीस ठाणे म्हणा किंवा अनेक जिल्हा विधी सेवा म्हणा या प्राधिकरणामध्ये तुम्हाला विशेष मदत मिळते का यांची आपल्या?
4: येस मॅम, जास्त करून आम्ही बालकांसोबत काम करतोय तर त्यासाठी आपला CWC चा रोल महत्वाचा आहे. त्यामध्ये जी बाल कल्याण समिती आहे, बालकांच्या संबंधित निर्णय घेण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. आणि कोणत्याही मुलीचा जर बालविवाह थांबवला आहे किंवा बालविवाहासंदर्भात खाली झाली आहे किंवा बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे तर आपण तिला बाल कल्याण समितीला हजर करून त्या बालकांच्या हिताचे निर्णय काय आहेत तर ते बाल कल्याण समितीची योग्य पद्धतीने घेऊ शकते. तर त्यांची एक मोठ्या प्रमाणे मदत आपल्या कामात होते. तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल किंवा काही केसेसमध्ये जेव्हा बालविवाह झालेला असतो तेव्हा पोलिसांची मदत सुद्धा आपल्याला FIR करण्यासाठी घ्यावी लागत असते. तर अशा सर्व शासकीय यंत्रणांशी जुळून आमचं काम चालतं.
2: तर मॅडम या कामामध्ये असं निवासी आणि अनिवासी प्रकरण हाताळताना तुम्हाला कोणते वेगळेपण जाणवते?
4: वेगळेपण म्हणजे आता मला खूप मोठा म्हणजे आता हा माझा कॉलेज नंतरचा पहिला जॉब आहे आणि यामध्ये या कामामध्ये मला खूप सारे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आणि जेव्हा इतरांचे काम बघते आणि स्वतःचे काम बघते तर त्यामध्ये मला माझे काम खूप वेगळं वाटते कारण की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आम्ही काम हाताळत असतो. जसं की मल्टीटास्किंग असेल म्हणजे सर्व टीमच मिळून आम्ही संघटित होऊन काम करतो. तर त्यामध्ये फील्डवर जाण्यापासून तर ऑफिस पर्यंत तर शासकीय यंत्रणांपासून तर अशासकीय यंत्रणांपर्यंत आम्ही पूर्णपणे रॅपो बिल्डअप केलेला आहे. व्हॉलेंटियरच्या माध्यमातून आम्ही काम करतो. तसंच पोलीस असेल, DCPU असेल, CWC असेल या सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करतो. आणि त्याच पद्धतीने जे काही आहे गाव पातळीपर्यंत आमचा संबंध येतो म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक पालकांशी आम्ही संवाद साधू शकतो. हे खूप मोठं वेगळंपण आहे आणि खूप मोठा अनुभव या ठिकाणी येतोय कारण की जिल्हा पातळीवरील CEO असतील तर ग्राम पातळीवरील ग्रामसेवक यांच्यापर्यंत आमचं काम आहे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा अनुभव येतो.
2: अच्छा मॅडम, जसं की तुम्ही अनिवासी किंवा निवासी प्रकरणे सुद्धा तुम्ही हाताळतात, त्याचबरोबर बालविवाहाचे केसेस वगैरे सुद्धा असतात, हे सर्व काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? त्या तुम्ही कशा सॉल्व्ह केल्या? एखादा प्रसंग सांगू शकताय का?
4: मेन म्हणजे आता जे आहे प्रसंग आणि कधी कधी चाइल्ड मॅरेजच्या केसेस येतात म्हणजे कधी ते 8 दिवसांच्या पहिले सांगतात, 2-3 दिवसांच्या पहिले सांगतात. तर असे इमर्जन्सी केसेस असतात तर त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही पहिले तिथल्या यंत्रणांना कामाला लावतो. परंतु काही वेळा अशी परिस्थिती असते की आताच लग्न 1-2 तासाने होत आहे आणि अशा इमर्जन्सी केसेस कशा हाताळाव्या त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम त्यामध्ये ऑन द स्पॉट जाऊन सुद्धा आम्ही लग्न थांबवत असतो आणि अशा वेळी खूप वाईट अनुभव येतात आणि अशाच एक अनुभव आहे. संपूर्ण टीम आमची त्या ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी लग्न होणार आहे मुलीचं, एका तासामध्ये लग्न लागणार आहे असा आम्हाला फोन आला आणि संपूर्ण टीम त्या ठिकाणी लग्न थांबवण्यासाठी गेली. परंतु तेथील लोक जे होते तर ते खूप अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये होते म्हणजे आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत आहोत परंतु ते अंगावर धावून येण्यासारखे स्थितीमध्ये काय करावं. परंतु जे टीम लीडर असतात तर त्यांनी अतिशय चांगली भूमिका यामध्ये घेतली, त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, इतर ज्या काही स्थानिक यंत्रणा आहेत त्यांची मदत घेऊन ते योग्य पद्धतीने त्यांना समज देऊन ती केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक ठिकाणी आम्हाला म्हणजे येत असतात वेगवेगळे प्रसंग. जेव्हा गावामध्ये जेव्हा बालविवाह थांबवण्यासाठी जातो आणि त्यांना माहित होतं की हे बालविवाह थांबवण्यासाठी आले तर लोक खूप अग्रेसिव्ह असतात यामध्ये.
2: अच्छा, तर मॅडम या कामामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल झाले आहेत?
4: याच्यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत म्हणजे आता प्रोफेशनल जे आपण अनुभवातून शिकतो म्हणजे माझं जसं NLW झालं आहे, फील्डवर सुद्धा आम्ही काम केलं आहे आणि थिओरिटिकल सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं पण जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करतो आणि प्रत्यक्ष ते कसं काम करावं, प्रशासनाशी कसं संवाद साधावा आणि आपलं कम्युनिकेशन स्किल कसं वाढवलं पाहिजे हे या कामातून माझ्या लक्षात आलेलं आहे आणि ते गोष्टी खूप स्किल डेव्हलप झाल्या आहेत. आता स्टेज पर्यंत जाऊन सुद्धा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकते, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊ शकते आणि याच्यातून मला वैयक्तिक जीवनात खूप मोठं समाधान मिळते की मी बालकांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी काहीतरी करते, काहीतरी काम करते आणि माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. तरी या गोष्टीचं मला खूप समाधान आहे.
2: नक्कीच मॅडम.
3: तर मॅडम आपण जे काही केसेस हँडल करता ते, परंतु त्यांचा फीडबॅक घेत आहे का, त्यांना गृहभेट वगैरे कधी आणि केव्हा करता?
4: हो नक्कीच, म्हणजे आपलं जसं इंटरव्हेन्शनचं काम आहे तसं जसं अवेअरनेसचं काम आहे, आपण 75% जसं तुम्हाला सांगितलं आम्ही जनजागृतीवर भर देतो आणि या गोष्टी घडूच नाही, म्हणजे बाल अत्याचाराच्या घटना आहेत, बालविवाहाच्या घटना आहेत, ते घडूच नाही याच्यासाठी काय करू शकतो हे तर तुम्हाला सांगितले, परंतु सोबतच आम्ही मुलीचं जे पुनर्वसन आहे तर त्याच्यावर खूप मोठा काम चालतं प्रकल्पाचं, तर पुनर्वसनसाठी सुद्धा आम्ही मुलीचा वारंवार फॉलोअप घेणे, म्हणजे तिचं लग्न तर लावून दिलं नाही ना, ती सामाजिक जीवनामध्ये वावरताना सुरक्षित आहे का, ती कुटुंबामध्ये सुरक्षित आहे का, तिला काही मानसिक त्रास वगैरे होतोय का, या सगळ्या गोष्टींचा आम्ही कॉलद्वारे फॉलोअप घेतो, त्यांचं समुपदेशन सत्र आयोजित करतो, समुपदेशन सेवा देतो आणि समुपदेशनच्या माध्यमातून तिच्या अडचणी समस्या जाणून घेतो, या सगळ्या गोष्टी फॉलोअप मध्ये करत असतो आणि फॉलोअप घेतल्यानंतर आम्हाला समजतं की कोणती मुलगी सुरक्षित आहे किंवा नाही आणि तिच्यावर काही काम करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतो.
3: अच्छा, लाभार्थ्याचे मूल्यमापन आणि धोका विश्लेषण तुम्ही कशा पद्धतीने करताय?
4: सर्वप्रथम तर म्हणजे आता जसं तुम्हाला सांगितलं कॉलद्वारे फॉलोअप घेतला जातो, परंतु कॉलवर जेव्हा पालक बोलतात तर ते फोटो सुद्धा बोलू शकतात, मोठे चान्सेस असतात की मुलगी आहे, घरीच आहे, शाळेत गेली आहे, व्यवस्थित आहे, हे त्या पद्धतीने सांगतात, परंतु आपण सीडब्ल्यूसीशी सुद्धा जोडलेलो असतो आणि त्या जेव्हा मुलीला बाल कल्याण समितीला हजर केलं जातं तर तेव्हा तिला तारखा सुद्धा दिल्या जातात की त्यावेळी येऊन ग्रामसेवकांनी तिचा प्रगती अहवाल द्यायचा असतो की ती मुलगी शिक्षण घेत आहे का, तिच्यामध्ये काय बदल झाले आहेत, ती सुरक्षित आहे का, तिचं लग्न झालं, या पद्धतीने सीडब्ल्यूसीला ते प्रगती अहवाल देतात आणि त्यांचा सुद्धा आम्ही फॉलोअप घेत असतो, मग त्याच्यातून आम्हाला कळतं, धोका विश्लेषण करतो की मुलगी खरंच सुरक्षित आहे किंवा नाही. आणि काही वेळा आपण जेव्हा ते पालक तयार असतात येण्यासाठी तर तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि चर्चेतून आम्हाला समजतं किंवा मुलीला विश्वासात घेऊन तिला सुद्धा विचारणा केली जाते की तुला कुठल्या प्रकारचा धोका आहे का, किंवा तू काही अडचणीचा सामना करते आहे का, कुठली अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत चर्चा करून ती पूर्णपणे व्यस्त होत असते.
3: अच्छा, तर मॅडम एखाद्याशी आपल्या उडान प्रकल्पामधील किंवा मुक्तवाहिनी प्रकल्पामधील एखादी सक्सेस स्टोरी आठवते का तुम्हाला, एखादा मुलगी किंवा लाभार्थी सक्सेस झालेली आहे?
4: त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं की बालविवाहाची केस होती, लग्न झाल्यानंतर तिचा सक्सेस कशा पद्धतीने झालं आणि तिच्यावर कशा प्रकारे आम्ही काम केलं तर ते एक शॉर्ट तुम्हाला सांगितलं. मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून बी अशा बरेच केसेस आहेत, त्यातून मला एक आठवते एक पोक्सोची केस होती, म्हणजे मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून तेव्हा आपला पोक्सोसाठीचा स्पेशल कुठलाही प्रकल्प नव्हता आणि मुक्तीवाहिनीच्या अंतर्गत आपण ती केस हाताळली होती आणि त्यावेळेस मी त्या मुलीचे जेव्हा समुपदेशन केले, जेव्हा तिच्याशी चर्चा केली तर तेव्हा ती पूर्णपणे व्यक्त होत नव्हती आणि त्यासाठी मला खूप कालावधी लागला तिच्याशी बोलण्यासाठी, तिला व्यक्त करण्यासाठी. तर केस अशी होती की मुलीवर त्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्याच्यातून मुलगी फक्त 11 वर्षाची होती, परंतु ती 5 महिन्याची गरोदर होती आणि ही खूप क्रिटिकल आणि खूप भयानक परिस्थिती त्या मुलीची होती, तिचे पालक अतिशय अशिक्षित, म्हणजे त्यांना जास्त कुठल्याच गोष्टीची समज नाही, त्यांना कायदे कानून काय असतात, कोर्ट काय असतं, पोलीस स्टेशन काय असतं या कुठल्याही गोष्टीबद्दल माहित नाही, परंतु आपल्या टीमने त्यांना पूर्णपणे सहकार्य करून टीमच्या माध्यमातून त्या केसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना योग्य ती कायदेविषयक जे मदत मिळते तर त्याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन केलं आणि मुलीचं जेव्हा समुपदेशन केलं तर तेव्हा बिलकुल परिस्थिती नव्हती, तर आताची जी तिची परिस्थिती आहे ती मुलगी सध्या स्टेबल आहे आणि योग्य पद्धतीने ती आपलं शिक्षण पूर्ण करत आहे, तिचा वारंवार फॉलोअप घेऊन तिच्या पुनर्वसनचं काम सुद्धा सुरू आहे.
3: खूप छान मॅडम, तुमच्या मते समाजात कोणते बदल होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते?
4: समाजामध्ये म्हणजे आता जर आपण बघितलं आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे, अनेक परिस्थिती म्हणजे जी आधीची परिस्थिती होती पहिलेच खूप मोठ्या प्रमाणात सज्जत अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी, म्हणजे जसं की बालविवाह सारख्या अजूनही काही प्रथा आहेत ज्याच्यामुळे जे मुलींचं आयुष्य आहे ते भविष्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की शिक्षणानेच समाजामध्ये बदल घडू शकतो, आणि अशा मुलींचा जेव्हा आपण बघतो तर पहिल्याला आमच्याकडे 40 ते 45 केसेस आलेल्या असतात बालविवाहाच्या, तर इतक्या मोठ्या प्रमाणात समाजामध्ये बालविवाह चालला आहे. तर हा त्या मुलीचा जे काही ती भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी तिचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी न करता तिचा लहानपणी लग्न लावून तिला अनेक अडचणींमध्ये टाकणे, तिला परत जे काही भविष्यात तिला जे गंभीर परिणाम भोगायचे आहेत त्यासाठी आपण तिला प्रवृत्त करत आहोत. तिला कुठलीही समज नसते, कारण ती 18 वर्ष पूर्ण झालेली नसते आणि हे खूप मोठे असे प्रश्न समाजामध्ये आहेत, तर ते कुठे काही कमी झाले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, तेच मी सांगेन.
2: नक्कीच मॅडम. तर मॅडम, आपल्या मुक्त वाहिनी प्रकल्प आणि उडान प्रकल्पामध्ये तुम्ही काम करत आहोत, तर एकंदरीत तुमचा अनुभव काय?
4: माझा अनुभव तर मी सांगितलाच आहे, म्हणजे तशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या केसेस हाताळायला मिळतात, अनेक प्रकारच्या मुलींसोबत संवाद साधायला मिळते आणि अशा केसेस आलेल्या असतात जे आपण आयुष्यात कधी ते अनुभवलं नाहीये, कधी ते बघितलं नाहीये, आणि अशातून म्हणजे स्वतःच ट्रॉमामध्ये जाण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि अशातच स्वतःला सांभाळणे आणि त्या मुलीला योग्य ते मार्गदर्शन करणे, आणि काही वेळा म्हणजे त्यामध्ये कमी सुद्धा पडू शकते मी त्यांच्यासोबत संवाद साधताना, जेव्हा त्या जसं आपण म्हणतो क्रिसिस इंटरव्हेन्शन, म्हणजे जेव्हा त्या प्रचंड रडत असतात आणि ते आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करत असतात. मला अनुभव असा आहे की ज्या वेगवेगळ्या आलेल्या केस आहेत ते कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे, व्यक्त होण्यासाठी कसं वातावरण निर्माण करायला पाहिजे, याबद्दल मला खूप चांगला अनुभव आला आहे. आणि तसंच जेव्हा आम्ही अवेअरनेस करतो तेव्हा प्रत्येक गावागावामध्ये जातो, प्रत्येक स्कूलमध्ये जातो आणि तिथं अवेअरनेस प्रोग्राम घेतो, तर तो खूप मोठा चांगला अनुभव आहे माझ्यासाठी, कारण की स्टेजवर जाऊन लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे किंवा जे स्टेक होल्डर आहेत त्यांना त्यांच्या कार्य जबाबदाऱ्यांविषयी माहिती देणे, याबद्दल खूप मोठं समाधान वाटतं आणि खूप चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे.
2: खूपच छान मॅडम की तुम्ही एक आपल्या वैयक्तिक जीवनात जो काही अनुभव तुम्ही तिथे वर्कआउट करतायत, परंतु त्याला पण फेस करून तुम्ही पुढचं कसं त्यांच्या आयुष्यात सुख देताल त्याकरिता सुद्धा तुम्ही काम करतायत, हे खूप छान आहे. तर मॅडम, आपल्याला एकंदरीत सर्व कामाचा तर लोड सर्वांनाच असतो, परंतु आपल्या या कामातून वेळात वेळ काढून तुम्ही एक स्वतःचा कोणता असा छंद जोपासून ठेवलाय का?
4: छंद स्वतःचा माझा, मला वाचन करायला खूप आवडते. तर मग या सगळ्या कामातून जेव्हा मी फ्री होते तर मी वाचन करते आणि सोबतच मला नवनवीन जे काही जनरल नॉलेज आहे, म्हणजे जीके चे पुस्तकं वाचायला खूप आवडतात, म्हणजे आपल्या म्हणजे कसं आहे नवीन ज्ञान कसं मिळवू शकतं यासाठी मी कायम वेबसाईट वर सुद्धा सर्च करत असते आणि नवीन गोष्टींविषयी माहिती मिळवत असते, तर हा मी छंद रोजच जोपासते, रोजच मी माहिती घेते वेगवेगळ्या गोष्टींची.
2: खूपच छान मॅडम. तर मॅडम, जर कोणी एखादा पीडित महिला किंवा मुलगी असेल तर ती तुमच्याशी कसा संवाद साधू शकते, तुमच्याशी कसा संपर्क करू शकते?
4: हो, त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 90110265 ही आपली उडानची हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईनवर जर म्हणजे कोणीही कॉल केला आणि माहिती दिली, ही आपली 24/7 चालणारी हेल्पलाईन आहे, म्हणजे तुम्ही कधीही फोन केला तर आपल्याला त्वरित रिस्पॉन्स दिले जाईल आणि त्यावर आम्ही तात्काळ आम्ही मदत मिळवून घेऊ शकतो. तसंच आपण जसं चाइल्डलाईनचा नंबर आहे 10-58, जरी आपण 10-58 नंबरला सुद्धा कुठल्याही बँकाच्या विषयी माहिती दिली तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते. हो, तर आपला ऑफिसचा ऍड्रेस आहे स्नेहालय उडान ऑफिस, चित्रा टॉकीजच्या समोर, गांधी मैदान, अहिल्यानगर.
3: अच्छा, नक्कीच मॅडम. तर मॅडम, आपण जाता जाता आपल्या नगरवासियांना काय संदेश देऊ इच्छित आहे?
4: नगरवासियांसाठी एकच विनंती आहे की म्हणजे जे आपण बालकांच्या विकासासाठी किंवा महिलांच्या विकासासाठी या जेव्हा त्या बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होतं, त्या मुलींच्या अधिकारांचे उल्लंघन होतं आणि जे बालविवाहाचे दुष्परिणाम आहेत ते जवळपास सर्वांनाच माहीत आहे आणि खूप मोठे प्रश्न आहेत समाजामध्ये. जेव्हा आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूला, शाळेमध्ये किंवा शेजारी पाजारी जर अशा बालकांचा मुलींचा विवाह होत असेल 18 वर्षाच्या खाली, तर त्वरित मी ज्याप्रमाणे हेल्पलाईन नंबर सांगितला आहे त्याच्यावर आपण त्वरित संपर्क करून त्याच्यासाठी मदत मागू शकतात. आणि त्याच पद्धतीने जे बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल, बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, तरी सुद्धा आपण त्या हेल्पलाईन वर कॉल करून मदत मागू शकतात आणि आपल्या ज्या समाज विकासाचा, बालकांच्या विकासाचा, बालकांच्या संरक्षणासाठीचे जे काम आहे त्याच्यामध्ये आपण आम्हाला पाठिंबा देऊ शकता. धन्यवाद.
3: किंवा मुलींवर अत्याचार झालेले त्यांना फक्त एक सपोर्ट पर्सन म्हणून काम करत असतील, परंतु नाही, जर त्याच्या मागची ही तुम्ही जी काही स्टोरी सांगितली ती अक्षरशः शहारे आणणारी होती अंगाला. तर खूप छान मॅडम की तुम्ही इतकं छान वर्कआउट करताय, त्यांच्या पुनर्वसन करण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करतायत. तर एकंदरीत तुमच्याशी संवाद साधून खूप छान माहिती मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम.
4: धन्यवाद
2: मॅडम. मुक्तवाहिनी व उडान प्रकल्पाचे कार्य, समुपदेशनाचे महत्व आणि आपले अनुभव आमच्या सोबत शेअर केले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या कार्यातून अनेकांना नवी दिशा, आधार आणि जगण्याची उमेद मिळत आहे. भविष्यातही आपले हे समाज उपयोगी कार्य अधिक अधिक उंची गाठो ही सदइच्छा. श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटली असेल. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

વેલકમ બેક નગરકર, તુમ્ને એકત આહાત રેડિયો નગર 90.4 FM આવાજ તુમચા. મી આરજી વૈશિલ્ય હે તુમચ્યા સોબત આણી આપલ્યા સર્વાંच्या આવડીचा સ્નેહવાર્તા हा शो सुरू आहे. मंडळी तुम्हा सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. तर मंडळी मुक्तवाहिनी या प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेऊया. स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर मधील वंचित, अत्याचारित, संकटग्रस्त महिला, मुली आणि कुटुंबासाठी कार्य करणारा विश्वासार्ह सामाजिक उपक्रम आहे. या संस्थेमधील एक अत्यंत महत्वाचा उपक्रम म्हणजे मुक्तवाहिनी. मुक्तवाहिनी हा संरक्षण, मदत व पुनर्वसनासाठी तयार केलेला विशेष प्रकल्प आहे. स्त्रिया, मुली किंवा अल्पवयीन मुलांवर अन्याय, अत्याचार, हिंसाचार, तस्करी, लैंगिक शोषण किंवा कौटुंबिक अत्याचार झाल्यास त्वरित मदत, सुरक्षितता आणि कायदेशीर सहाय्य देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तर मंडळी मुक्तवाहिनी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्टे आपण ऐकूया. तर मंडळी संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत व संरक्षण देणे, महिला, मुली आणि अल्पवयीन मुलींना सुरक्षित ठिकाण स्थानांतर, त्यानंतर पोलीस कायदेविषयक यंत्रणांशी समन्वय, पीडितांचे पुनर्वसन समुपदेशन, त्याचबरोबर तस्करी, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा यांविषयी जनजागृती, समाजात सुरक्षितता, स्वाभिमान व समानता यासाठीचा प्रयत्न. मुक्तवाहिनीची एक खास वैशिष्ट्यपूर्ण सुविधा म्हणजे त्यांची 24 तास कार्यरत मदत वाहिनी. कुठेही अत्याचार, हिंसा किंवा तातडीची मदत आवश्यक असल्यास मुक्तवाहिनीची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचून मदत करते. त्याचबरोबर मुक्तवाहिनीचे प्रमुख कार्य पीडितांचा शोध व तातडीने बचाव, सुरक्षितता निवारा, आरोग्य तपासणी व वैद्यकीय मदत, मानसशास्त्रीय समुपदेशन, त्याचबरोबर कायदेशीर मदत आणि कोर्टातील पाठपुरावा, वाचलेल्या मुली महिलांचे कौशल्य विकास व पुनर्वसन, सामाजिक पुनर्स्थापना, त्याचबरोबर तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या टोळ्यांविरोधातील कारवाई मदत. तर मंडळी यामधील लाभार्थी लैंगिक शोषण झालेल्या मुली व महिला, तस्करीत सापडलेले किंवा तस्करीपासून वाचलेले बालक व मुली, कौटुंबिक अत्याचार, घरेलू हिंसा अनुभवणाऱ्या महिला, समाजातून हकललेल्या, घरातून पळून आलेल्या किंवा संकटग्रस्त मुली, अल्पवयीन मुलींवरील अन्याय व शोषणाची प्रकरणे, तर हे सर्व लाभार्थी असतात. त्याचबरोबर मुक्तवाहिनी समाजातील महत्वाचा घटक आहे. हा प्रकल्प केवळ बचावच करत नाही, तसेच मानवी तस्करी, कौटुंबिक हिंसा, लहान मुलींवरील अत्याचार याविरुद्ध समाजात लढा उभारतो. पीडितांना नवीन आयुष्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्याचे अद्वितीय काम मुक्तवाहिनी करत आहे. संकटात असणाऱ्यांसाठी आधार आणि नवजीवनाचा प्रवास सुरू करणारा हात म्हणजे स्नेहालय संस्थेतील स्नेहालयची मुक्तवाहिनी हा प्रकल्प आहे. तर मंडळी आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील मुक्तवाहिनी प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती ऐकली. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी, दुपारी 2 वाजता संचित अहमदनगरचं सरदार बाबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख नगरकर. त्याच नंतर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या

वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा शो. या शो मध्ये जागतिक व्हिटोलिगो दिवसानिमित्त त्वचा रोग तज्ञ डॉक्टर रुही सांगळे व हॉटिलिगो झालेले गृहस्थ ऋतिक धाडगे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजा मुळे. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत क्रीडा झेप हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव शशिकांत गाडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपा सर. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कभी तो हंसाए।
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिकहो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजच्या पाहुणे आहेत दिवंगत इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून सौ अनुपमा मुजुमदार. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. नगर शहराचा इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सरदार आबासाहेब मुजुमदार हे नाव इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातल्या प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल. पुण्यामधले सरदार आबासाहेब मुजुमदार यांचं खरं म्हणजे जहागीरचं गाव आपल्या नगर जिल्ह्यातलं नगर तालुक्यातलं वाळकी, आणि हे ऋणानुबंध आजही त्यांच्या नातसून अनुपमाताई मुजुमदार यांनी जपलेले आहेत. आबासाहेबांचा खूप मोठा संग्रह त्यांनी आपल्या अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाला दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं मी आज पुण्यामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहे, म्हणजे अगदी शनिवारवाड्याच्या अगदी जवळ. आणि शनिवारवाड्यानंतरचं मला असं वाटतं की पुण्यामधलं सगळ्यात जुनं जर वास्तुवैभव जर कुठलं असेल तर हा कसबा पेठेतला सरदार मुजुमदारांचा वाडा आहे. त्याच्या दर्शनी बाजूला नीलफलक लावलेला आहे, मोठा दरवाजा आहे. आणि आता मी अनुपमाताईंशी संवाद साधणार आहे. तुम्हाला नगरकरांच्या वतीने आम्ही खरं म्हणजे कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. आपण सुरुवात करूयात सरदार आबासाहेब मुजुमदारांचा नगरशी ऋणानुबंध कसा जोडला गेला होता याविषयी.
2: आबासाहेबांचं नगरमध्ये जर म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचं ठिकाण हे का घडलं, तर त्यांचे आजोबा चंद्रचूड
1: नेवासाचे
2: आणि ते नेवासे ते नगर या आसपासच्या जवळच्या प्रदेशामध्ये आबासाहेबांचं पहिलं बालपण हे चंद्रचूडांच्याकडे गेलं आणि त्यामुळे त्यांचा अहमदनगरशी डायरेक्ट संबंध आला.
1: अरे वा, म्हणजे आजोळकडून
2: ते त्यांच्या नगरशी संबंध आहे. आणि त्यांचं शिक्षण हे नगरमध्ये पहिले चौथी इयत्तेपर्यंत झालं आणि अर्थातच सरदार चंद्रचूड हे सरदार, शिवाय आबासाहेब जिथं दत्तक आले ते मुजुमदार घराणं सुद्धा सरदार. आणि त्यामुळे शाळेत जेव्हा ते जायचे नगरला त्यावेळेला त्यांचा पोशाख सुद्धा जरा वेगळा होता. एक वरती ह्याची टोपी, खाली जरा धोतर, वर कोट, जरीची टोपी आणि कोट, आणि खाली एक थोडीशी काय म्हणू धोतरासारखं असं काय म्हणायचं त्याला, हा जळीकाटाचा धोतर पण गुडघ्यावरे असा काहीतरी त्यांचा तो पोशाख होता. आणि सांगायचं म्हणजे त्यांना रोज पोचवायला त्यांचं दप्तर घेऊन एक गडी येत असे आणि त्यामुळे एक वेगळा माहोल आबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा त्यांच्या शालेय ह्याच्याविषयी तयार झालेला होता.
1: सोसायटी हायस्कूल मध्ये ते शिकत होते
2: आणि ते सांगायचं असं की लांब कोट या सगळ्यामधला एक महत्वाचा भाग असा की आबासाहेब त्या मुलाला म्हणजे त्यांच्या नोकराला शाळा जवळ आली की ते दप्तर स्वतः घेत असे आणि ते म्हणत असे तुम्ही आता जावा त्या, म्हणजे आपल्या नोकराला सुद्धा ते आहो जाओ बोलत असे आणि ते म्हणायचे तुम्ही आता जावा, मी नक्की शाळेत जातो, तुम्ही काही हे करू नका. आणि ते शाळेत अशा प्रकारे तिथे यायचे आणि मुलांच्यात म्हणजे मुलं त्यांच्यापासून त्यांच्याच वयाची थोडीशी लांब किंवा हवा सरदारांचा हा चंद्रचूडांचा असं करून ते थोडे लांब असलेले, पण आबासाहेब इतके त्यांच्यात मिक्स व्हायचे की ते सरदार पण गळून पडायचं आणि ते मित्राचं स्वरूप त्याला यायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याबरोबर त्यावेळेची सर्व मुलं हुशार होती आणि सरदार की हा भाग त्याच्यात नव्हता, पण तुम्हाला सांगते की त्यावेळेचा मॅट्रिकचा रिझल्ट हा सर्व उत्तम लागला होता. आणि त्यांचे वर्ग मित्र कोण कोण होते तर पांडुरंग पटवर्धन त्याच्यानंतर पोटण्णा बटीन संस्कृत शिक्षण
1: तज्ञ
2: हा आणि बावळे अबैद अली कयुमी मेहरजी सय्या आणि शंकर चौकर हे सगळे त्यांचे वर्ग
1: धर्माचे आहेत
2: आणि सगळे वर्गबंधू होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध होते. आणि त्यावेळेला मॅट्रिकला नगरला 15 मुलं बसली होती, त्याच्यातली 11 उत्तीर्ण झाली आणि हा त्यावेळेचं नगरचं एक रेकॉर्ड होतं. आणि म्हणजे वाह वाह होत होती सगळ्यांची. आणि हे सगळेजण एका विशिष्ट लेवलनी नंतर फार मोठे झाले
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये,
2: प्रत्येक क्षेत्रामध्ये ते चमकलेले. आता कयुमी हे पर्शियन विषयात फार चांगले गुण घेऊन मॅट्रिकला पहिले आलेले होते. म्हणजे अशा प्रकारचा सगळा माहोल तिथे होता. आता त्यावेळेला काय व्हायचं, आबासाहेब हे हुशार विद्यार्थी होतेच, प्रश्न नव्हतं, पण त्यांचा ओढा हा सगळा खेळाकडे फार होता. म्हणजे तालीम त्यांनी तिथे शिकले.
1: कुठले खेळ आवडायचे
2: त्यांना? ते शारीरिक व्यायाम सगळे त्यांचे होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्कशीतले खेळ तिथे शिकून घेतले. मलखांब, सिंगल बार, डबल बार हे सगळे खेळ त्यांनी त्या काळात म्हणजे लहान वयात शिकलेले आहेत. आणि राघोबा शेळके पाटील हे त्यांचे तालीम शिक्षक त्यावेळेला शाळेतले होते आणि ते त्यांना फार मदत.
1: नगरमध्ये शाळेमध्ये तालीम होती सगळीकडे, गल्ल्या गल्ल्यांमध्ये हे सगळं होतं तेव्हा.
2: मुलं सुद्धा आवडीने हे सगळे खेळ खेळायचे, त्यामुळे जे आरोग्य संपन्न म्हणतात ना ते लहानपणापासून आबासाहेबांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे शाळेत दर म्हणजे शिमगा महोत्सव किंवा शिमगा प्रदर्शन हे नगरमधलं त्यावेळेचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यावेळेला हे सगळे खेळांचं प्रदर्शन केलं जात असे आणि नगरचे प्रतिष्ठित लोक ह्या शाळेतल्या मुलांना बक्षीस देत असत.
1: शिमगा महोत्सव म्हणजे पूर्वी शिवीगाळ आणि एकांचं उण
2: असं होतं,
1: ते स्वरूप नंतर बदललं आणि
2: खेळाचं केलं. म्हणजे एकमेकाला शिमगा ज्याला म्हणतात आणि किंवा ज्या अर्थानं तो शब्द रूढ आहे त्या अर्थानं तो तिथे खेळ्यात घेतला आणि मग हे ते खेळ खेळत असत आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी या मुलांना हे काही देत असत. आणि शिवाय नगरचं एक सांगायचं म्हणजे मिरीकरांच्याकडे त्यांचं फार जाणं होतं. सरदार मिरीकरांच्या,
1: नानासाहेब मिरीकर, बाबासाहेब,
2: म्हणजे या सगळ्यांशी त्यांचे संबंध फार मिरीकरांशी होते. म्हणजे जरी नंतर ते आठवीला म्हणजे 8व्या वर्षी पुण्यात आले आणि शिक्षणाला खऱ्या अर्थानं ते खरं कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकले तर आबासाहेब
1: पुण्यामध्ये
2: पुण्यामध्ये शाळा नंबर 8 मध्ये होते.
1: ही जी इतिहासाची आवड आहे, गाड्याची आवड आहे, पुस्तकांबद्दल त्यांना विलक्षण
2: विलक्षण प्रेम,
1: तर हे सगळं लहानपणीच नगरमध्ये असताना कुठे रुजलं
2: आपण म्हणायचं की नेहमी म्हणतो बाळाचे पाय पाण्यात, तशाच प्रमाणे तुम्हालाही हे सगळं दिसेल की त्यांनी अनेक बक्षिसं त्या शिमग्या ह्याच्यात मिळवली. आणि ते शेळके पाटील, राघोबा शेळके पाटील होते ना, त्यांनी त्यांना हे सिंगल बार वगैरे शिकवले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी आणखीन एक गोष्ट नगरमध्ये त्यांना शिकवली की घोड्या पाठीमाग पळायला शिकवलं. त्यामुळं आबासाहेब हे टप टप टप टप चालत असत.
1: राजबिंडेपणा
2: आणि आरोग्य संपन्न आयुष्य आणि आरोग्याची सरदारकी हे त्यांचं हे होतं.
1: वाळकीचं कसं,
2: वाळकी हे मुजुमदारांचं जहागीर गाव, म्हणजे मुजुमदाराने जी शाहू आणि
1: पेशव्यांच्या बरोबरीचं घराणं होतं तेव्हाचं.
2: पेशव्यांच्या पेक्षा आमचं काय झालं, आम्ही अष्टप्रधान मंडळातले मुजुमदार आणि शाहू आणि ताराबाई यांच्यात चाललेली भांडणं जी होती ती मुजुमदारांच्या यांनी पूर्वजांनी म्हणू आपण त्यांच्या मध्यस्थीने ती थोडीशी मिटली आणि दोघांना दोन गाद्या निर्माण झाल्या. तर त्यामुळे काय झालं की आम्हाला एक सगळी मराठी राज्याची महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळून गेले आणि म्हणून आम्हाला मुजुमदार, मजमू या शब्दापासून आम्ही मुजुमदार आणि खरं तर आम्ही प्रभुण आहे. बर का, लोणी भपकरचे आम्ही प्रभुण आहोत, आम्ही मुजुमदार नाही खरं, पण मजमू वरून आम्हाला मुजुमदार म्हणू लागले. म्हणजे कामामुळे मिळालेलं टायटल असं म्हटलं तर काही चूक होऊ नये. त्यानंतर तुम्ही आता प्रश्न जो विचारला की इतिहासाचं त्यांना का बरं वेड लागलं, तर त्यालाही कारण चंद्रचूड आहेत, त्यालाही कारण मुजुमदार आहेत. कारण आबासाहेब स्वतः हे इथं दत्तक आले, हे घराणं मुळात सरदारांचं. आणि आबासाहेबांची ज्या आई होत्या लक्ष्मीबाईंनी त्यांना दत्तक घेतलं त्या यांची चंद्रचूडांची बहीण, आणि चंद्रचूडांनी पारख करून आबासाहेबांना इथं आणलं. आणि ते करत असताना इस्टेटीचे ज्या वेळेला व्यवहार आबासाहेब पाहायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला इतिहास आहे आणि आपल्याला मोडी उर्दू येणं, मोडी आणि फारसी येणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी नगरमध्ये हा फारसीचा सगळा आणि ह्याच्यामध्ये अभ्यास केला. आणि चंद्रचूड हे अत्यंत यामधले निष्णात होते. त्यांनी आबासाहेबांचं बालपण हे अत्यंत संस्कारित केलं असं आबासाहेबांनी लिहिलंय की मामानी जर मला या सगळ्या गोष्टीची आवड लहानपणापासून लावली नसती तर अनेक सरदार मुलं ज्या पद्धतीत वागत राहिली हे करत राहिली त्यातला मी एक झालो. पण माझ्यावर मामानी आणि नंतर स्वतः आजोबांनी इतके चांगले संस्कार केले की त्यामुळे त्यांना इतिहासच. आणि गाणं का तर स्वतः चंद्रचूड हे सतारिस्ट होते, उत्तम सतार वाजवायचे. आणि नगरला देशपांडे नावाचे एक वकील होते. आता मी नुसतं म्हणते बाई गुलाबबाई नावाच्या होत्या तर त्या गायच्या. आणि आबासाहेब त्या गाण्याला वगैरे जायचे. आणि नगरमध्ये सतार यांनी शिकवली, त्यांना कुणीही वाद्य शिकवलं नाही. आबासाहेब हे कुठल्याही गुरुकडून त्यांनी दीक्षा घेतली का कशाची तर कशाचीही घेतली नाही. स्व अभ्यासातून त्यांनी
1: सगळी वाद्य
2: एक आल्यानंतर एकदा तुम्हाला ताल लय समजलं की वाद्य हातात
1: त्यांच्या संग्रहात पण हजारो
2: आहेत. आणि तो आम्ही अत्यंत सुंदर
1: जपलेला
2: आहे. त्यामध्ये अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर रबाब, सुरसिंगार, त्याच्यानंतर स्वरबहार, बिवीण, बिना बिन म्हणते ते, रुद्रवीणा, अशा आणखीन त्यांना योगिनी जोगळेकरांच्या म्हणजे गायिका ते योगिनी जोगळेकरांच्या आजोबांनी एक मोठीच्या मोठी अशी मंडळ दिले, स्वरमंडळ 5 किलो आहे. आणि ते इतकं सुंदर आम्ही जपून ठेवले. आणि आबासाहेब स्वतः ते वाजवायचे. आणखीन एक सांगायचं म्हणजे की ते संगीताकडे कसे वळले तर मुजुमदार गाण्याला संगीत होतं का तर नाही, पण चंद्रचूडांनी जे त्यांच्यावर संस्कार केले संगीताचे त्यातून ते आले. कारण मामा आणि आजोबा हे उत्तम वाजवतात. आणि त्यांचे मामा पोहरीकर म्हणून होते, ते कोल्हापूर संस्थानात मात्र गायक होते, राजगायक होते. म्हणजे दरबारामध्ये नाही, म्हणजे ते कुठले आईकडचे म्हणजे जनक घराण्यात, म्हणजे ते संगीत हे त्यांच्यात हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. मुजुमदारांच्यात संगीत होतं का तर नव्हतं, पण आबासाहेबांच्यामुळे मुजुमदारांच्यात संगीत आलं असा तो भाग होता.
1: आणि पुण्यात आल्यावर त्यांच्या खरं कलेला त्यांच्या व्यासंगाला
2: हा, कारण काय झालं वातावरण तसं होतं. या 8 नंबर शाळेमध्ये होते. त्याच्यानंतर 1905 त्यांचे जे आजोबा होते त्यांचं निधन झालं. आणि त्यामध्ये घटना अशी घडली की चंद्रचूडांचा कारभार आणि मुजुमदारांचा कारभार हा दोन्ही संस्थांचा कारभार त्यांना सांभाळावा लागला. आणि यामध्ये शेवटी त्यांच्या मामांनी अट घातली की मुजुमदारांचा कारभार आता तुमचा तुम्हाला सांभाळावा लागेल. आणि तेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये ते शिकत होते. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं 1 वर्षच आता तुम्हाला शिक्षण मिळेल, इथून पुढे तुम्हाला तुमच्या इस्टेटीचा किंवा तुमच्या संस्थेचा संस्थानाचा कारभार पाहावा लागेल. आणि मग तेव्हापासून आबासाहेब आपल्या मुजुमदार घराण्याचा संस्थांचा कारभार बघू लागले. लहान वयात जबाबदारी पडली आणि दोन्हीकडची पडली, म्हणजे चंद्रचूडांच्याकडची पडली कारण त्यांच्याकडे कोणी एवढं मोठं नव्हतं. आणि मामाही गेले आणि आजोबाही गेले आणि नंतर ती जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. आणि आमची तर ते इथं दत्तकच आले होते, त्यामुळे आईंना मदत करणं त्यांचं काम होतं. आणि त्यांची मुंज या वाड्यामध्ये झाली. आणि त्याचं मोठं म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड आम्ही जपून ठेवले, ते त्यांच्या आजीच्या नावानं काढले की माझा नातू अमुक अमुक त्याचा इथं हे होतो आहे. ते जसजसे संगीताचा अभ्यास करू लागले ते गुरु शिवाय केलं म्हटलं तर काही चुकणार नाही. कारण त्यांनीच लिहिलंय की पुस्तकावरून मी संगीताचा अभ्यास केला, संगीतावर संशोधन केलं. त्यांचं एक संशोधन अत्यंत प्रसिद्ध आहे की त्यांनी 1 तारीवर यमन राग 6 महिने त्याच्यावर रियाज करून वाजवला. आणि हे पाहण्यासाठी दूरदूरचे लोक येत होते. थोडंसं आपण म्हणू की अविश्वसनीय वाटावी अशी गोष्ट आहे की 1 तास आणि यमनरागाचे सगळे सूर वाजवायचे, हे थोडंसं अविश्वसनीय वाटलं तरी ती गोष्ट खरी आहे. कारण आबासाहेबांनी नंतर आपले सी व्ही रामन आणि विश्वेश्वरय्या यांना सांगितलेली आहे की मी किती तास रियाज करत होतो आणि मला एक एक स्वर हा करण्यासाठी किती कुठं प्रेशर द्यायला पाहिजे तारेवर की कुठला स्वर निघेल हे फार कष्टाने करावं लागलं, पण त्या मेहनतीला माझ्या यश आलं आणि मला ते हे झालं. आणि मग दूर दूरचे लोक येत होते आणि स्वतः सी व्ही रामन हे बिन वाजवणार तज्ञ होते त्याच्यातले, त्यांना तो कान होता आणि त्या केवळ ते पहा म्हणजे कसे बो आवाज साहेब हे करतात म्हणून पाहण्यासाठी विश्वेश्वरय्या आणि ते आपल्या घरी आले होते
1: या वाड्यामध्ये.
2: म्हणजे मी घरी जेव्हा म्हणते तेव्हा याच वाड्यामध्ये. आणि त्यानंतर संगीताकडे जेव्हा ते वळले त्यावेळेला ते MLA MP हे ब्रिटिशांच्या काळात झालेले होते आणि संगीताची आवड त्या काळातही संगीताचे सूर त्यांनी जोपासले, तसे इतिहास संशोधनात सुद्धा त्यांनी मौलिक भर घातलेली आहे. बरं का, त्यांच्या इतिहास संशोधन म्हणजे त्यांनी वाचलेले पेपर, त्यांनी केलेलं संशोधन याच्यावर शेवटी मी पुस्तक निर्माण केलंय, इतकं त्यांनी त्याच्यामध्ये आणि येणाऱ्या अनेक संशोधकांना वाटा दाखवून ठेवल्या. एवढं मोठ्या प्रमाणात संशोधन.
1: पुण्यामधलं पहिलं नाव म्हणजे आबासाहेबांचं घेतलं. कुठल्या कुठल्या, मला जरा एखादं वानगी दाखल, काही संशोधन त्यांनी कुठल्या कुठल्या विषयांचं केलं होतं किंवा
2: इतिहासामध्ये केलेलं? आणि इतिहासामध्ये त्यांनी नगरच्या दोन तीन गोष्टीमधले त्यांनी मोठं हे केलं. त्याच्यानंतर त्यांनी जिजाबाईंच्या एका पत्रावर केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी पेशव्यांनी एक काव्य केलं होतं त्याच्यावर पण संशोधन केलं, काही मूर्तींच्यावर संशोधन केलं आणि पुण्यामधल्या तर हरेक गोष्टीवर संशोधन केलेलं आहे. म्हणजे आमच्या शेजारी इथं केदारेश्वर आहे त्याच्यावर 23 पानी त्यांनी संशोधन म्हणजे मोडी पत्र वाचून संशोधन केलेलं आहे. म्हणजे त्या स्वतः पेशव्यानं सुद्धा हे सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण त्यांनी मात्र त्या आकलन करून दाखवल्या. संगीता त्यांचा श्वास होता आणि इतिहास अभ्यास हा त्यांचा प्राण होता. बरं का, दोन्हीतही त्यांनी समतोल साधला आणि पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या 300 पेक्षा जास्त संस्थांचे ते ट्रस्टी होते
1: एका वेळी
2: आणि सगळीकडे उपस्थित. म्हणजे खरोखर हा माणूस काय म्हणू त्याला, सुपरमॅन आत्ताच्या भाषेत म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: आणि सगळ्या संस्थांनी मला वाटतं शतकोत्तर कामगिरी
2: आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे आता तुम्हाला अगदी सांगते सारसबागेमध्ये आबासाहेब 50 वर्ष सरपंच म्हणून काम करत होते. ट्रस्टी बदललंय पण आबासाहेब त्यांचं हे. आणि त्या काळात त्यांनी ते गणपतीचा हॉल तयार केला, पर्वतीबद्दल माहिती लिहिली, संशोधन केलं. सांगायचं कारण म्हणजे गव्हर्नर आल्यानंतर त्या गव्हर्नरांच्या म्हणजे लेडी गव्हर्नर पण होत्या, पण त्या काळात अशी परिस्थिती होती की कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं नाही. पण आता हे म्हणायचं कसं त्यांना,
1: स्त्रियांना
2: दर्शन नाही, हे लेडी गव्हर्नरना कसं सांगायचं बुवा. तर आणि आबासाहेब यांची इंग्लिश मध्ये फ्लुएन्सी होती, ते सगळ्यांनी आबासाहेबांना म्हटले की आबासाहेब हे काहीतरी निपटून न्या बुवा, कारण संस्थांचे लोक काही हे करू शकणार नाही. तेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की आमचा देव असा आहे आणि याच्यामध्ये पुरुषांनी जायचं असतं आणि स्त्रियांनी शक्यतो ते अवॉइड केलं तर बरं असतं, असं काहीतरी मोजक्या आणि रुजू भाषेत त्यांना समजावून सांगितलं. आणि द लेडी गव्हर्नर अग्रीड अँड शी थँक मिस्टर मुजुमदार. म्हणजे असं तिनं लिहिलं आहे त्याच्यामध्ये की मिस्टर मुजुमदार गाईडेड मी अबाउट कार्तिक स्वामी.
1: इथे पण बऱ्याच मैफिली झाल्या असतील.
2: आणि संगीताचा मैफिली होण्याचं कारण त्यांचं संशोधन आणि त्यांचा स्वतःचा तो ध्यासच होता. यामध्ये तुम्हाला जर मी नावं सांगितली तर आता खरं लोकांना आश्चर्य वाटावेत, कारण ही सगळी माणसं साधी आणि पर्वता एवढी त्यांची कामगिरी. त्याच्यामध्ये पहिलं नाव मी तुम्हाला सांगित, बडे गुलालाम अली खान, केसरबाई केरकर, मोगूबाई कुरडीकर, शांता आपटे, भास्कर बुवा बखले, मास्तर कृष्णा, किती नावं तुम्हाला मी सांगू शकते
1: सगळे.
2: आणि आणि गायचे आणि भीमसेन जोशी पहिल्यांदा ज्या वेळेला धारवाड वरून किंवा कर्नाटकातून म्हणून जेव्हा आले पुण्यात, मी स्वतः याला साक्षी आहे कारण मी त्याच्यावर हे लिहिलेलं आहे पुस्तक. तर मी जेव्हा अण्णांना म्हटलं की तुम्हाला आमची मैफिल आठवते का, तर म्हटले का नाही आठवणार, मी तुटका फाटका, मी सरदार घराण्यात आलो, अनुपमा तुमच्याकडे पांढरी स्वच्छ म्हटले बैठक होती आणि माझे असा घोळदार माझा विजार आणि खालच्या बाजूला ती काळी झालेली, अशा अवस्थेत मी हे करून इथं आलेलो. आणि जेव्हा मी पाहिलं हे सगळं त्यावेळेला मला पाय ठेवायची तिथं लाज वाटली. पण एक सांगतो म्हटले, अनुपमा तुडुंब भरलेला तुमचा हॉल आणि बाहेर न दिसणारी माणसं हो म्हणे, ह्या हिराबाई, त्याच्यानंतर मोहनबुवा कर्वे, त्याच्यानंतर थिरप्पा, ही माणसं समोर बसलेली, योगिनी जोगळेकर, ही माणसं सगळीच समोर. आणि आपण आता गाणार, मला दडपण आलं होतं कारण म्हटले माझी मराठी ही काय म्हणायचं कानडी मिश्रित अशी हेलाची होती आणि त्यावेळेला हे होतं. आणखीन सांगतो म्हटले की आबासाहेबांनी माझी ओळख करून दिली कारण अजून मी परिचित नव्हतं पुण्याला. त्यांनी सांगितलं की अब्दुल करीम खा याच गादीवर गायले, सवाई गंधर्व याच गादीवर गायले आणि आता तुम्ही त्यांचं शिष्य म्हणून याच गादीवर गाता असं अनुपमा त्यांनी मला सांगितलं. मी ताबडतोब आधी त्या गादीवरनं उठलो, बाजूला झालो, आधी त्या गादीला प्रणाम केला, जिथं भास्कर बुवा बखले बसतात त्या तुमच्या खांबाला प्रणाम केला आणि मी आबासाहेबांना नमस्कार करून बसलो. गाणं रंगलं का नाही रंगलं ते त्यांनी ठरवायचं होतं म्हटलंय आणि गाणं रंगलं कारण जाताना आबासाहेब म्हणाले नाव का मावशील हो
1: हे आबासाहेबांची पावती मिळाली त्यांना.
2: स्वतः पंडित रविशंकरांचं पण आपल्याचकडे पहिल्यांदा सतार वादन झालं आणि त्या सर्वांचे फोटोग्राफ झाले आणि मला स्वतः हा भाईंनी सांगितलं केसरबाई केरकरांना आम्ही खरं बघायला आलो होतो कारण गाणं करण्या इतकी आमची हे नव्हतं, मी आणि श्रीराम पुजारी आणि तुमच्या तिथं एक झाड होतं म्हटले त्या झाडाच्या तिकडच्या बाजूला कठड्यावर बसून आम्ही सुरश्री केसरबाईंचं गाणं ऐकलं आणि प्रीतम सैया हे त्यांनी गायलेलं गाणं मला अजून आठवतं म्हटले आणि काय तो माहूर काय ती समोरची माणसं आणि फक्त तुला सांगतो माईक नाही म्हटले अनुपमा माईक नाही फक्त तबला पेटी आणि पाठीमागे दोन तंबेवर याच्यातही गाणी होत होतं आणि पहाटे तीनला गाणं संपलं म्हटलं आणि ज्यांना गाण्याची आवड होती ते शेवटपर्यंत थांबायचंय नाहीतर मध्यंतर झालं की कॉफी पिऊन झटकायचं आणि नंतर जे गाणं तुमच्यात रंगायचं त्याला तोड नसायची म्हटले मी त्याचा साक्षीदार आहे. थिरकवांचा तबला तसाच झाला, आबासाहेबांनी सोलो वादनाला प्राधान्य दिलं. त्यांचं म्हणणं असं की गायन नृत्य लावणी हे सगळे संगीताचेच भाग आहेत आणि मग एकाला कमी आणि एकाला हे होऊ नये आणि त्या काळात संगीताचे कान होते लोकांना आणि वादनाला इतकं महत्व दिलं नव्हतं. पण भास्कर चंदावरकरांनी मला सांगितलं की पुण्यात सोलो वादन जर कुणी रुजवलं तर आबासाहेबांनी आणि लोकांना संगीताकडून वादनाकडे वळवलं आबासाहेबांनी. हा कारण रविशंकरांची सोलो सतार तुमच्याकडे झाली, थिरकवांचा तबला झाला, घोरपडकरांचं मृदंग झालं, हे सगळे म्हटले आणि रोहिणी भट्टांनी मला सांगितलं माझा पहिला नाच तुमच्याकडे झाला.
1: आणि हे कुठे असायचं?
2: वरती माझ्याकडे, मी हॉल आहे दाखवत आणि अजूनही तो त्या स्थितीत आहे बर का. कारण जेव्हा भीमसेन माझ्याकडे आले त्यावेळेला म्हटले फक्त आबासाहेब नाही तर माहोल तोच आहे सगळा.
1: तुम्ही जपून ठेवलंय
2: हो आणि मी म्हटलं माहोल तोच आहे तर एक दोन गाणं म्हटलं तुम्ही का नाही तुम्हाला त्या माहोल मध्ये एखादा स्वर आम्हाला सुद्धा ऐकवावा असं वाटत. ते म्हटलं तुम्हाला काय खांब ऐकतील इथले म्हणजे असं तो सर्वांना परिचित असलेली गोष्ट होती त्यामुळे आमच्याकडे या सगळ्यांची गाणी झाली. आणखीन सांगते एक प्रयोग असा झाला की आबासाहेब उत्तरे मध्ये हे ज्या ज्या वेळेला अधिवेशनासाठी संसदेसाठी ह्याच्यासाठी जायचंय कारण गव्हर्नर तिथे असायचे त्यावेळेला आपल्या बरोबर इथले जे प्रसिद्ध गवई होते ते तिथं घेऊन जायचे आणि गणपती उत्सवात उत्तर प्रदेश मधले गवई आमच्याकडे गायचे. म्हणजे ही जी
1: आदान प्रदानाची
2: आणि संगीताचे बार बॅरियर्स त्यांनी खोडून काढले ह्याचं एक सुंदर उदाहरण जायचं म्हणजे लता मंगेशकरचे वडील दीनानाथ मंगेशकर हे आबासाहेबांच्या बरोबर तिकडे गेले होते आणि त्यांनी दिव्य स्वातंत्र्य लहरी असं गाणं काढलं. आबासाहेबांना धडकी भरली कारण सगळं ब्रिटिशांच्या समोर पण ब्रिटिशांना मराठी ते कोण सांगणार त्यामुळं त्यांना तो दम त्यांच्या मूर्छना ताना आणि दमछाक यांनी ते प्रभावित झाले आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या पुस्तकात ज्याचा मी उल्लेख केलाय तसं त्यांना सोन्याचा कमळ देऊन त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने आणि त्याचा सगळा पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. दीनानाथांना लिहिलेले पत्र कोण कोण आलं कालीबारीत कसं गाणं रंगलं मग मास्तर गेले मग वजेबुवा गेले म्हणजे ही सगळी माणसं त्यांच्या बरोबर जाताना ते घेऊन जायचे आणि तिकडची माणसं नंतर आमच्याकडे गणपतीत घ्यायची असं जे सुंदर मिलाप झाला उत्तरेतला आणि आमच्याकडच्या गायकांचा त्याला तोड नाही. हे आबासाहेबांचं लावणीवर बंदी आणली सरकारनं त्यावेळेला आबासाहेबांनी पहिला उच्चार असं केला की कुठल्याही संगीताच्या प्रकारावर म्हणजे लावणी नव्हे कुठल्याही संगीताच्या प्रकारावर बॅन आणणं बरोबर नाही. हार्मोनियमवर बॅन आणलं त्यांनी ते स्वतः त्या पाबळकरांच्या पाठीमागे उभा राहिले. लावणीवर बॅन आणला त्यावेळेला ते म्हटले तळागाळात जर गोष्टी जायच्या असतील तर त्या लावणी माध्यमातूनच जातील कारण लावणी माध्यम तळागाळातल्या समाजाशी एकरूप होण्याचं साधन आहे लोककला आहे आणि ती जोपासली गेली पाहिजे. आणि आर्यन टॉकीजमध्ये स्वतः यल्लूबाईचं गाणं ऐकायचंय आणि तमाशाचं ते स्वतः अध्यक्ष होत बाई यल्लूबाई आमच्याकडे गायल्या आणि म्हणजे माझ्या सासूबाई वगैरे सांगतात, जरी त्या लावणी गायिका होत्या तरी आपल्याकडे बैठकीची लावणी करताना त्यांच्यात तो खानदानीपणा होता. बाई सुंदराबाई गात असताना वरती असं मान करत नसत म्हटल्या, कारण इतकी प्रतिष्ठित मंडळी समोर होत असत. रँगलर रफू परांजपे सुद्धा त्या लावणीच्या ह्याला असत, बाई अल्लुबाईंच्या ह्याला असत असत. आणि बाई अल्लुबाईंचं हे मी याच्यात घेत होते, पण मला त्या म्हणजे असं बोलू शकत नव्हत्या आणि अगदी वृद्धावस्थेत होत्या ज्या वेळेला मी पुस्तक काढलं. पण आबासाहेबांना त्या बामण म्हणायचे, म्हणजे बामण हा त्यांनी ब्राह्मण किंवा जातीवाचक नव्हता बरं. त्या बामणाची तू कोण हा शब्द मला सुद्धा विचार. हा आणि बाई सुंदराबाईंचे तब्बलजी होते धम्मन का, ते आबासाहेबांना देव माणूस म्हणायच. म्हणजे मी तुम्हाला किती आठवणी सांगू आणि काय काय सांगू सांगा.
1: तुम्ही हे सगळं जपून ठेवलेलं आहे आणि हे खरंच सांभाळणं अवघड असतं. तुमच्याकडे एखादा मोठा हिमालय सारखा माणूस होतो आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व असेल, त्यांची आठवणी असतील, त्यांनी जमा केलेलं सगळं विचारधन असेल, सुसंस्कृतपणा असेल, त्यांनी सांभाळलेली नाती असतील. तर आबासाहेबांचं तुम्ही तर 300 संस्थांशी ऋणानुबंध होते, त्यापेक्षा जास्त असतील. तर हे सगळं तुम्ही कसं आता मॅनेज करता?
2: आता मी मॅनेज करते, आधी एक मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते. हे सगळं क्रेडिट माझ्या दादासाहेब नावाचं आहे, आबासाहेबांचा जे चिरंजीव होते माझे चुलत सासरे, आमचं एकत्रच कुटुंब आहे, तर त्यांना हे सगळं क्रेडिट आहे. त्यांनी त्यांचा कागद आणि कागद जपून ठेवला आणि म्हणून मी माझ्या रिटायरमेंट नंतर हे काम करू शकले. मी त्याच्यात झोकून दिलं आणि त्याला कारण काय झालं माहितीये का, तुमच्या नगरचेच आपले दीक्षित राजा दीक्षितांचे वडील मश्री दीक्षितांनी मला यात घातलं. अनुपमा उगीच काहीतरी सकाळमध्ये 2 शब्द लिहू नको, आज काय यांचा जन्मदिवस आहे, आज काय यांचं हे हे सगळं डॉक्युमेंटेशन जरूर आहे आणि ते करणं काम आहे, कुणीतरी ते केलं पाहिजे झोकून देऊन आणि त्या दृष्टीनं हे अभ्यास कर. आणि म्हणून आम्ही त्याकडे वळले आणि त्यानंतर 2000 साली 1986 साली त्यांची जन्मशताब्दी झाली तेव्हा आम्हाला काही कारणाने स्मृतिग्रंथ करता आला नाही, पण त्याच्यानंतर मात्र आम्ही तो केला आणि त्यांची 3 पुस्तकं त्यावर केली. एक त्यांचं चरित्र झालं, एक त्यांचं संगीताचं स्वरसंगीत सरदार म्हणून झालं आणि दुसरं त्यांनी ऐतिहासिक त्यांचे लेख नावाचं हे केलं. आणि हे जे त्यांचे 300 ह्याचे ट्रस्टी हे होते त्या सर्वांची माहिती आता काही त्यातले संस्था नाहीच आहेत, पण या काही तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ देशस्थ ऋग्वेदी, PYC ग्राउंड, त्याच्यानंतर सारसबाग, कसबा गणपती ट्रस्ट, म्हणजे हे काही एक ठराविकच संस्था आता राहिलेत. आणि आबासाहेबांना धर्मादाय आयुक्त विचारायचंय, आबासाहेब आज कोणत्या संस्थेच्या नात्यानं तुम्ही आज माझ्याकडे आलात बर का, म्हणजे इथपर्यंत त्या गोष्टी अशा व्हायच्या. खरं सांगू का, तुम्ही म्हणता तसं हिमालया एवढा कार्य करणारा माणूस माझ्या घरात जन्मला हे आमचं भाग्य आहे की, आणि मग त्याला न्याय देणं, त्याच्या कार्याचं जतन करणं हे या घरातली सून म्हणून मला असं वाटलं की आपलं काम आहे आणि ते आपण काम केलं पाहिजे. या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघितलं आणि हे सगळं माझ्या सासऱ्यांनी घरात जपून ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्या सत्यतेमध्ये शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. कुणीही मला विचारलं ना तर हे तुम्हाला कुठून मिळालं, तर आज माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी ओरिजिनल कागद आहेत. म्हणजे इथपर्यंत माझ्या सासऱ्यांनी त्याची खबरदारी घेतली.
1: तुम्ही म्हणजे कुटुंबासाठी तर त्यांनी मोठं योगदान दिलं, पण पुण्यातलं इतिहास संशोधनाला चालना देण्याचं काम, ते रुजवण्याचं काम, ते मंडळ मोठं करण्याचं काम देखील आबासाहेबांनी केलं. त्यामुळे एक पिढी पुढची तयार झाली, त्याच्यानंतर अनेक नवीन संशोधक त्यांना प्रेरणा मिळाली आणि आजही पुणे दबदबा टिकून आहे या क्षेत्रामध्ये. मला सांगा इतिहास संशोधकांपैकी कुणाकुणाशी त्यांचे जवळ.
2: इतिहास संशोधन मंडळात हे अप्पा बळवंत चौकातले मेंदळे सर, खंडेराव मेंदळे, त्यांच्या घरी आबासाहेब सहज गेलेले असताना राजवाडे, तो फोटो आहे बरं आपल्याकडे वरती, राजवाडे त्यांना तिथे गाठपडले. ते म्हटले आबासाहेब इतकं तुम्ही काम करत असता मंडळासाठी का नाही कर. आणि मग ते त्यांना आप्पा यांना खंडेरावांना म्हणाले हे बघा आजपासून आबासाहेब आपले सभासद बरं, आणि सभासद नंबर 10 आहे. आणि तेव्हापासून ते त्याचे इतिहास मंडळाचे हे स्वतः MLA MP होते, त्यामुळे पूर्ण ब्रिटिश लोकांचे येणं जाणं मंडळात सुरू झालं. स्वतः सरदार होते, त्यामुळे सरदार असं यांनी आपापली कागदपत्र काही अमूल्य चीज गोष्टी या सर्व या सरदारांनी या मंडळाला देणगी दाखल दिल्या आणि केवळ आबासाहेब तिथं आहेत. म्हणजे तिथलं जे तुम्हाला चित्रकलेची चित्रशाळा दिसेल किंवा वस्तू संग्रहालय दिसेल याच्यात आबासाहेबांचा 90% वाटा आहे. आणि मंडळामध्ये झाडलोट करणं, पाणी भरणं, हे सगळी कामं स्वतः गाडीतनं यायचे, बर का, पण मंडळाला गाडी दिली काही कामानं जायसाठी तर चालत घरी यायचे. ज्या वेळेला ते सारसबागेत संस्थांमध्ये होते तर त्यांना टांगा घेऊन आले, सरपंच होते ते, म्हणजे प्रमुख विश्वस्त होते, तर टांगा घेऊन आले तर 2 रुपये टांग्याचं बिल संस्थेकडून घेण्याची हे होती. आणि ते स्वतः चालत आले तर ते 2 रुपये जमा करत असत. आणि तो क्लार्क इतका महत्वाचा, त्यानंही लिहिलं आबासाहेब चालत आल्यामुळे दिलेले 2 रुपये जमा केले.
3: एवढी प्रामाणिक माणसं
2: आणि त्याचे डॉक्युमेंट आहे तिथं. म्हणजे का संस्था मोठी होतात तर अशी सुंदर विचाराची आणि सुंदर आचाराची माणसं असतात म्हणून संस्था मोठ्या होतात आणि टिकतात त्या आणि नावारूपाला येतात. आबासाहेबांच्या बरोबर ग्रह खरे काम करत होते. आबासाहेबांच्या बरोबर राजवाडे तर होते पण काही कारणांनी नंतर राजवाड्यांचं हे झालं आणि ते पुण्यावरून तिकडं त्याच्यानंतर आबासाहेबांच्या हाताखाली PhD करणारी काही मुलं होती ती तिथं होती. असे अनेक लोक तुम्हाला तिथं नावेदाखल देता येतील. आणि मुख्य म्हणजे आबासाहेबांचे दुसरे जे चिरंजीव होते छोटे, ते पुरातत्व खात्याचे डेक्कन कॉलेजमधले प्रोफेसर होते, त्यामुळे नंतर सुद्धा या गोष्टी त्यांनी सुद्धा जपल्या सगळ्या आबासाहेबांच्या या गोष्टी. आणि आज इतिहास मंडळाचं तुम्ही पाहिलं की सुंदर आता हे झाले. परवाच त्यांच्या हॉलचं रिन्युएशनही सुरू झाले. माणसं काय फाउंडेशनचा दगड असतात आणि हे अशी माणसं असतात. सांगायचं कारण म्हणजे आबासाहेब हे शेजारी असलेल्या भरतनाट्य मंदिरचेही अध्यक्ष आणि इतिहास मंडळाचे अध्यक्ष
3: आणि तुम्ही लिहून ठेवलाय.
2: तर हे मला GT कुलकर्णीने सांगितलं. ते म्हटले तुला एक गंमत सांगतो, आबासाहेब का रागानं लाल झाले मी पाहिले. एरवी आबासाहेबांना लोक रुजू शांत स्वभावाचा म्हणजे संस्कारी असा एक लोक ओळखत होते, पण मी आबासाहेबांचा राग पाहिलाय. म्हटलं आधी तोच मला सांगा, कारण हे मला नवीन आहे की आबासाहेब रागवले कोणावर. तर ते म्हणाले की तिथं वग होता एक चालू भरतनाट्य मंदिर मध्ये आणि तेव्हा भिंत नव्हती, एक कापड आहे होतं म्हटलं आणि तो वग सगळा इकडच्या लोकांना ऐकू यायचा. आणि इथं म्हटले त्यावेळेला PhD करणारी मुलं 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं, पेट्रोमॅक्स असायचं, अभ्यास करत बसलेली असायचे म्हटले. आणि मी स्वतः मिलिटरी मधला रिटायर्ड असल्यामुळं मला जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे हे होते. मी काय केलं म्हटले, उठलो घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की बाबा इथं हे बंद तरी करा किंवा यांच्या आवाजावर काही नियंत्रण आणा. अध्यक्षांना म्हणजे तिथल्या ह्यांना अध्यक्षांना भरतनाट्याच्याही ती कॉपी दिली. दुसऱ्या दिवशी आबासाहेब 9 वाजताच हजर झाले म्हटले याच्यामध्ये इतिहास मंडळात. आणि ते म्हटले GT कुलकर्णी कोण आहे तो, तर गणेश नावाचा तिथं शिपाई होता, सगळं शिपाई कम क्लार्क कम. तर तो वरती म्हटला की तो खऱ्यांच्याकडं ते काही फारसी शिकायला येतात. हो का म्हटले, आहेत का आता? हो आहेत, बोलवा खाली. ते म्हटले की अहो तुम्ही काल तक्रार केली. तर म्हटले मी आबासाहेबांना नमस्कार केला. म्हटले पहिले मी काय सगळेच आधी आबासाहेबांना नमस्कार करायचे गेल्या. तर ते म्हटले आबासाहेबांना मी नमस्कार केला. काय म्हणे तुम्ही तक्रार केली माझ्या कानावर तरी घालायची. तर ते GT इतके बाबडे, ते म्हटले की मी अध्यक्षांच्याकडे कळवलं. ते म्हटले अहो इतिहासाचा उत्सव मीच अध्यक्ष आणि त्या भरतनाट्य मंदिरचा मी अध्यक्ष. म्हटले आबासाहेब मला अजिबात माहिती नाही. इतके आबासाहेब रागवले म्हटले माझ्यावर आणि म्हटले पुन्हा असं काही केलं संगीत आहे म्हटले. एक दिवस जरा काय लावणीसारखा सूर आला ना तर तुम्ही माझ्या वाड्यावर अभ्यासाला या, पण संगीत थांबवू नका म्हटले. कारण सामान्य लोक तो वग ऐकत असतात आणि कमी पैशात असतं म्हणून बैठकीत बसलेले असतात आणि त्यामुळे शिट्या ऐकू येतात म्हटले. म्हणजे हे किती
3: फार मोलाचं
2: योगदान दिलेलं आहे त्याच्यात. त्यानंतर तिथं बम पुरंदर ना कायमस्वरूपी नोकरीत घेत असताना दत्तो वामन पोद्दार आणि त्यांच्या दोघांच्या जरा झटापट झाली. तेव्हा सगळे म्हणाले काय नाही दत्तो वामन पोद्दारांचं ऐकून घ्यायचं. आबासाहेब अत्यंत शांत होते, बोलत फार नव्हते, पण नंतर सभेमध्ये ते सांगायचे. तर दत्तो वामनांना यांना 100 रुपये पगार केला यांना बमना. तर ते म्हणाले अहो इतका पगार देणं शक्य का मंडळाला? तर ते म्हटले की ते तरुण आहेत, त्यांचा खर्च चालला पाहिजे, दाढीला पैसे पाहिजेत, कपडे धुवायला पैसे पाहिजेत, ते कसं करतील बर का? तर दत्तो वामन म्हटले काही नाही, त्यांना काय पगार व्हायचं नाही, त्यांना म्हणून जमत असेल तर या नाही तर येऊ नका. तर आबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं हे येतील, म्हणजे बम इथं येतील, काम करतील आणि ते काम सुरू करतील आणि संशोधन शिवछत्रपतींच्यावर इथं सुरू राहील आणि पगाराची जबाबदारी इतिहास मंडळाची बरं का. हे सगळं झाल्यावर खरे वगैरे म्हणाले आपण फार रिस्क घेतो असं वाटत नाही का बाबासाहेब? ते म्हटले की आपण भांडायला लागलो ना लोकांच्या समोर विश्वस्त, तर समाजामध्ये एक वेगळा आवाज जाईल. आणि मग त्यानं होईल काय म्हटले की समाजाचा आपल्याकडं देणगी देण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन असा होईल की यांच्यातच यांच्यात भांडणं आहेत तर लोकांनी कशाला यांना देणग्या आणि हे द्यायचं. तेव्हा लक्षात ठेवा, आपली भांडणं ही समाजात जाता का म्हणे आपल्या आपल्यात करायची. आणि दत्तोमामांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, त्यांचा राग आपोआप थंड होतो. युनिव्हर्सिटीत गेलं की ते चांगले शांत असतात म्हणून, कारण ते नंतर युनिव्हर्सिटीतच जात होते. मग सगळा आबासाहेबच बघत असा ऐकतो इतिहास मंडळातला ही किस्सा आहे.
3: आणि अनुभवतही तुम्ही सगळं हे, त्यातलं बरंच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला देऊ केलेलं आहे. एक मोलाचा ठेवा त्यानिमित्ताने नगरमध्ये आलेला आहे. वाळकीला तुम्ही जहागिरीचा उल्लेख केला, नगरशी ऋणानुबंध कसे नंतर, म्हणजे लहानपण तर नेवासा नगरमध्ये गेलं पण नंतर कधी त्यांची आठवणीमध्ये कुठे नगरचा उल्लेख आलेला आहे?
2: कायम आलेलं आहे. नगर हे आबासांचं पहिलं प्रेम होतं लक्षात घ्या. बर का, स्वतःच्या हयातीत तिनं दिलं, आम्ही काहीही दिलेलं नाही. आबासाहेबांनी स्वतःच्या हयातीत नगरला 700 पुस्तकं दिली.
3: अरे वा.
2: आम्ही काही दिलं का? काहीही दिलं नाही. पण नंतर जी माझ्याकडे काही मोडी कागदपत्र होती ती पण आम्हाला इथं देण्यापेक्षा नगरचे सुरेश जोशी हे त्याची चांगली देखभाल करतात आणि आता संतोष यादवही त्याची चांगली देखभाल करतात म्हणून आम्ही ती त्यांना दिली. पण आबासाहेबांनी स्वतःच्या हयातीत नगरला सगळी दिली. जरा काही थोडस त्यांना रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर ते कायम नगरला मिरीकरकडे जायचं आहे आणि गुलाबबंदचं गाणं ऐकायचं. आणि ही गोष्ट मला प्रल गावडेंनी सांगितली, म्हणजे आबासाहेब नगरला आले की गाणं आहे, म्हणजे आम्हाला मिरीकरांच्या आणि स्वतः मिरीकर हे सरदार ह्याच्यातले असल्यामुळं आणि त्यांनाही इतिहास संशोधनाचं हे असल्यामुळं त्यांच्या चर्चेचेही भाग तेच होते आणि म्हणून नगर हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. आणि आबासाहेबांचं होतं त्यामुळं त्यांच्या मुलांचं पण होतं आणि नंतर त्यांच्या मुलांनी त्यांना हे दिली. आणि शेजारी आमचं एक देऊळ होतं आणि त्या देवळात गणपतीची मूर्ती होती आणि ती मूर्ती सुद्धा आबासाहेबांनी तिथन ते डॅम बांधला.
3: कुठे घर होतं हे?
2: प्रवरा संगमला आमचं ते देऊळ होतं. नंतर ते पाण्या ह्याच्यात गेलं जायकवाडी प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं गणपती होता तर तो पाणी यायला लागलं तसं आबासाहेबाने हे व्हायला लागलं म्हणून गणपती काढला. आणि अजूनही तो आमचा गणपती तिथला ह्याच्यात आहे नगरच्या
3: संग्रहालयामध्ये.
2: आबासाहेबांनी तो मुद्दाम दिला तिथं, प्रेम होतं. वाळकी जरी आमची जहागिरी होती ना तरी वाळकीला नगरला आले म्हणजे वाळकीला गेले असं नाही पण म्हणजे नगरला रिलॅक्सेशन असायचं त्यांचं. आणि प्रेम
3: वाळकीला काय आता सध्या?
2: आता वाळकीला आमची जागा आहे, त्यातला वाडा वगैरेचा भाग विकला. साधारणपणे ते मेंटेन करणं एवढ्या लांबून जाऊन कठीण झालं आणि आजूबाजूच्या लोकांनी एन्क्रोचमेंट केली होती. काही राहिलेला भाग विकला आणि काही भाग अजून शिल्लक आहे विकायचा, चालू आहे काम. पारनेरकर महाराज म्हणजे आत्ता जे ते डॉक्टर रामचंद्र पारनेरकर महाराज यांनी आबासाहेब यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध, म्हणजे बंधुतुल्यच दोघे एकमेकाला होते आणि त्यांच्या ज्या आध्यात्मिक हे होतं ते दोघांची उंची एकच होती. त्या पारनेरच्या तिथं गावाबाहेर एक देऊळ आहे गणपतीचं, त्यात तासन तास दरवाजा बंद करून दोघेही म्हणजे दोघंही काय चर्चा करत होते, चर्चा काय माहिती नाही पण ती आहे. असं आत्ता जे पारनेरकर महाराज आहेत विष्णुपंत पारनेरकर त्यांनी मला स्वतः सांगितली आणि मी हे सगळं पारनेरला बघायला गेले होते.
3: आणि तेही तुम्ही छान तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. एक आहे सरदार आबासाहेब मुजुमदारांचं कार्य आणि कर्तृत्व, दुसरं आहे स्वरसंगत सरदार आणि तिसरं आहे सरदार आबासाहेब मुजुमदार ऐतिहासिक लेखसंग्रह. त्यांचं संगीत असेल, इतिहासाचं प्रेम असेल आणि त्यांचं चरित्र असेल, या तिन्ही गोष्टी या पुस्तकांमध्ये सामावलेल्या आहेत. आणखीन काही पुढचा काही तुमचा?
2: हा, आता माझा पुढचा आत्ता हे असं आहे की आबासाहेबांचा 50वा स्मृती दिन आहे 16 सप्टेंबरला. या निमित्तानं आबासाहेबांना आलेली 5000 पत्र जवळजवळ माझ्या सासऱ्यांनी ती एकत्र ठेवलेली आहे. मध्यंतरी त्याचं मी वर्गीकरण केलं, काही संस्थांमधून आलेली पत्र आहेत काही संगीताच्या संदर्भात गायक वादकांच्याकडनं आलेली पत्र आहेत आणि स्वतः तर MLA MP असल्यामुळे राजकीय याच्याकडून आलेली काही पत्र आहेत. तर या पत्रांचं वर्गीकरण केलं, त्यातनं अगदी निवडून निवडून 1000 पत्र घेतलीत आता आम्ही आणि त्याच्यातल्या बहुतेक 500 पत्रांचंच आम्ही हे करू असं वाटतंय. आणि माझा पुढचा हे आहे की आबासाहेबांचा पत्रव्यवहार नावाचं आपल्याला हे पुस्तक या स्मृती दिनापर्यंत होईल का तर व्हावं अशी इच्छा आहे.
3: आई फार मोलाचा ठेवा असेल
2: हो. म्हणजे मोगूबाईंनी लिहिलंय, मला लिहिता येत नाही आबासाहेब, पण मी गोव्यावरून एवढ्या वेळ येणार आहे आणि हे पत्र मी आमच्याकडनं लिहून घेत आहे, विचार करा तुम्ही बर का. रहमत खानने लिहिलंय की अलीकडे मी फारदा गायलोच नाही आणि पुण्याला आल्याशिवाय गाण्याचे कार्यक्रम माझे होत नाहीत, तुम्ही केव्हा येऊ सांगा आणि घरात बसायचं आहे आपल्याला, वाड्यात बसायचं आहे. विलायत खानने लिहिले आमची इस्टेट ही कोर्ट ऑफ अवॉर्ड्समध्ये गेली त्यामुळे एक थोडासा आर्थिकदृष्ट्या सेटबॅक आम्हाला आला आणि ब्रिटिशांनी आम्हाला 240 रुपये मंजूर केले की गणपती उत्सव करा. मग आबासाहेबांना दडपण आलं की लोक जरी आपल्याकडे हे बिदागी मागत नसतील तरी आपण काही ना काही स्वरूपात आत्तापर्यंत देत आलो, मग हे घडेल का आपल्या हातून आता. आणि त्यामुळे अत्यंत वरीड होते आबासाहेब. मग आता होईल कसं, तर तेवढ्यात विलायत खान साहेबांचं माझ्याकडे पत्र येते, मी याच्यात घेतलं आहे. विलायत खान साहेबांचं पत्र आलं की मैं आपके गणपती के लिए 5 दिन गाने के लिए आ रहा हूं. लक्षात घ्या, विलायत खान हायली पेड त्यावेळेला माणूस होता, स्वतःहून पत्र आणि ते पत्र आहे आपल्याकडं. आणि त्याचप्रमाणे यांनी पण निजामपूरकर बोवांनी आणि यांनी आम्हाला कळवलं की कीर्तनाला आम्ही येतो आहोत, 5 दिवस मी इथंच राहणार आहे आणि वाड्यातच आमचं कीर्तन होईल. काय या लोकांची पत्र आहेत आणि आमचा गणपती उत्सव हा नेहमीपेक्षा अत्यंत उत्तम झाला कारण विलायत खान माडीवर राहिले. मुसलमान आमकं काही नाही, आमचीच ते काय पोळी आणि मोदक आणि हे खाल्ले आणि पत्रावळ उचलून टाकत होते. अनबिलिव्हेबल आहे की सांगा हे सगळं बरं का. आणि थिरकवा संगतीला असतील, विलायत खान गायला असेल, कान गाणं झालं असेल, तुम्ही सांगा की म्हणजे कुणीकडले म्हणजे हे अशी माणसं भेटतील का आणि काय गाणं रंगलं असेल. आणि ज्या वेळेला आबासाहेब म्हणजे ज्या वेळेला विलायत खान 5 दिवस राहिले, 6व्या दिवशी आबासाहेब गणपती खाली आणून त्याची पूजा करत होते आमचे हे गुरुजी, तर त्यावेळेला विलायत खान खाली आले, आबासाहेब इथंच होते, ते झालं का सगळं वगैरे व्यवस्थित, तुम्हाला थोडा त्रास झाला या सगळ्यामध्ये, तर तुम्हाला सांगते ते जायला निघाले. तर आबासाहेबांनी एक आपल्या बायकोची पाटली होती, तिचे रुपये चांदीचे रुपये केले आणि एका ताटात आणि त्याच्यावर एक दोंदुरवा हे असे ठेवले. जायला निघाल्यानंतर ते वरती आले, आबासाहेब म्हटले बसा, मग चहापाणी झाल्यावर ते निघाले. तर असं ते तबक त्यांना असं द्यायला झाले तर त्यांनी ते बाजूला केलं, मुझे सब मालूम था आबासाहेब, इसलिए मैं आया हूँ, इसके लिए नहीं आया हूँ, ये बात अलग है, मैं इसके लिए आया नहीं हूँ. आणि ते पैसे बाजूला ठेवले, वरचा ते दुर्वा घेतले, ये गणेश जी का प्रसाद है, मैं जाता हूँ, अगर कहीं आपको कभी मुसीबत आई तो मुझे बुलाना. काय माणसं प्रेम करतात. आणि अहो थिरकवा हायली पेड, एकही पैसा न घेता ह्या माणसांनी केवढी साथ केली असेल आणि त्यावेळेचा गाण्याचा माहोल काय असेल विचार करा.
3: या वाड्याच्या भिंती
2: 5 दिवस आणि विलाय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा इथं हे गाय निजामपूरकर आणि हे गायला बसले म्हणजे कीर्तनाला बसले, ते स्वतः हो भास्कर बुवांचे शिष्य वरून खाली विलायत खान गाणं ऐकायला बसायचे कीर्तन, आणि तेही त्यांच्या किंवा ह्याला बसायचं. आत्तासारखं नव्हतं, याच्या गाण्याला जायचं नाही, त्याच्या गाण्याला बसायचं नाही, कुठल्याही घराण्याचा त्याच्यामध्ये हे नव्हता. हे जो पत्रसंग्रह हो माझ्याकडे आहे, तुमच्या आनंदफंदीचा केवढा पत्रसंग्रह,
3: मोठा इतिहास
2: इतिहास आहे. आणि त्याच्यातून तत्कालीन समाजावर त्याचं हे होणार आहे की मोगूबाईंनी मी गोव्यावरून येणार आहे गाणं व्हायला पाहिजे असं ज्या वेळेला लिहितात मोगूबाई, किंवा केसरकरबाई म्हणतात की तुम्हाला माहितीये का एकदा केसरकरबाईना कुणी गाठ पडला आणि त्यांनी सांगितलं आबासाहेबांचे 65 आबासाहेबांनी माझे 65 रुपये द्यायचे राहिले बरं का. तर ते मला म्हणायला लागले अनुपमा तुझ्यावर कर्ज बुवा, म्हटले म्हटलं आता असं कुठलं कर्ज काढलं तुम्ही आणि आमच्यावर, ते म्हटले तुला सांगतो मी केसरकरबाईच्याकडे गेलो होतो आता त्या तशा वयस्क झाले, पण त्यांना आठवण आहे की आबासाहेबांनी आमचे 65 रुपये द्यायचे, म्हटलं मला कधी घेऊन जाता सांगा. 65 शेद आपण देऊ. माझी ताकद आहे ती आत्ता आणि मी देऊ. आणि त्यांना हे आठवणीत याचं मला अगदी कौतुक आहे. म्हटलं की आबासाहेबांनी आपल्याला त्यावेळेसचे 65 रुपये द्यायचे. आणि नंतर मी जेव्हा हे केला, संपर्क साधला, तर त्यांच्या ज्या अटेंडन्स किंवा कोण असतात त्या बाई म्हटल्या, अहो चेष्टेने म्हटलं तुमच्या घरातल्या गाण्याचे पैसे कुणी घेतले नाहीत. हे त्या दिवशी भीमसेननी सांगितलं, म्हटलंय की त्यांच्याकडे गवसणी ही कधीही रुपये बघून सुटली नाही. गाणं ऐकणारे बाहेर नसणारे लोक समोर होते. त्या दुखण्यातनं बरं झाल्यावर कुमारजी गायले तर 3 दिवस काही बिदागी द्यायची तुम्ही सांगा, कसली बिदागी नाही का. आणि सगळे म्हणाले कुमारजीना की किती सुंदर गायलात तुम्ही. आता म्हटले 3 दिवस आबासाहेबांचा 61 लोकांच्या लक्षात राहील. तर ते म्हटले की समोर ही रथी महारथी गाण्यातले लोक उत्तरेतून आलेले, पुण्यातले असलेले, केवढा धाक आणि मी गातोय बरं का या लोकांच्या समोर. समोर हिराबाई, समोर थिरकवा, पंडित रविशंकर, योगिनी जोगळेकर बर का, सगळे हे लोक आपले शिलेदार फॅमिली, मोहनबुवा कर्वे, घट्टेबुवा, कोणी कोणी न हो सांगू म्हटले. आणि यांच्यासमोर गाणं मी माझी काय विश्वास आहे चुकायची म्हटलं. आणि मग म्हणाले की पुण्याचे रसिक इतके चांगले असतात की ते गाणाऱ्या चुकला की त्याचा कान धरतात, म्हणून इथं गाताना चोख लागतो आपण. म्हणजे हे सगळं माझ्याकडे त्या पत्रात आहे.
3: हे नक्कीच आम्हालाही वाचायला आवडेल. आम्ही वाट बघतोय त्या पुस्तकाची.
2: आबासाहेब यांचा वतनाचा अभ्यास अत्यंत मोठा होता, कारण ते स्वतः MLA MP असल्यामुळं आणि वतनदारांचे ते प्रतिनिधी असल्यामुळं, सरदार दुमालदार संघाचे प्रतिनिधी असल्यामुळं ब्रिटिशांच्या संसदेमध्ये, त्यामुळे त्यांचा वतनाचा अभ्यास मोठा होता. आणि बाबासाहेब आंबेडकर यांना महार वतनासंबंधी काही माहिती हवी होती आणि ती एकत्रित त्यांना मिळत नव्हती. आणि जेव्हा त्यांनी आबासाहेबांना विचारलं तेव्हा आबासाहेब म्हणले तुम्ही केव्हाही या, मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि 1 महिना रोज आबासाहेबांच्याकडे आंबेडकर येत होते आणि ते महार वतनासंबंधीचा अभ्यास करत होते.

0: संशोधन आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाला आणि अनुभवातही तुम्हाला धन्यवाद की तुम्ही हे सगळं खूप छान पुढे नेत आहात. पुढच्या पिढ्यांना हा मोलाचा ठेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही एक फार मोठी जबाबदारी असते आणि ती तुम्ही छानपैकी पार पाडत आहात.
1: आपल्या घरात असा एक लोकोत्तर पुरुष झाला आणि समाजाला ही माणसं माहिती व्हावीत, साधी असायची आणि कार्य त्यांचं फार उत्तम असायचं आणि तरुण पिढीच्या पुढे हे सगळं आलं पाहिजे असं मला अजूनही वाटतं. म्हणून मी परवाच्या पुरस्कारामध्ये मुद्दाम ही गोष्ट त्यांना सांगत होते की अरे नुसतं त्याच्याकडे बघू नका, त्यांचं कामातलं मोठेपण आणि वागण्यातलं साधेपण हे जे आहे याचा त्वरणिक अभ्यास करा आणि तो रुजवणं मनात भयंकर महत्वाचं आहे आणि त्यांनीच खरं समाज मोठा होत राहतो. त्याग आहे त्याच्या पाठीमागे, त्याग प्रत्येकाच्या याच्या पाठीमागे त्याग आहे. हे करत असताना तुम्ही लक्षात घ्या कुठंतरी घराकडे थोडंफार दुर्लक्ष झालं असेल. आठव्या वर्षी आलेले आबासाहेब 84व्या वर्षी जेव्हा इथून समजा त्यांचा देह उचलला गेला त्यावेळेला इतकी घरात गर्दी की मुलांना सुद्धा प्रेताजवळ येता येईना किंवा दोन वेळेला आबासाहेबांना जाताना पाया पडून दर्शन घेता येईना. तेव्हा स्वतः आपले इथले डॉक्टर प्रसिद्ध डॉक्टर होते ते म्हणाले अरे जरा आता दरवाजा बंद करा, एकदा ही मंडळी त्यांचं दर्शन घेऊ.
0: एवढं पुणेकरांचं प्रेम होतं,
1: प्रेम होतं आणि अखंड मोरया मोरयाचा गजर करत गेलं आणि संकष्टीला गेले. इथून कसबा गणपतीला गेले, दररोज कसबा गणपतीला जाणार आहे आणि त्या संकष्टी दिवशी आबासाहेबांचं प्रेत त्याभोवती थांबलं. ओक्षावक्षी रडलेले आहेत नाना वगैरे कारण कसबा गणपती संस्थान ही त्यांनी स्थापन केलेली होती. तिथून जोगेश्वरीला गेले, घोरपडकरांनी हार घातला, तिथून पुढे गेले आणि भारत इतिहास संशोधन मंडळ, तिथून इतिहास मंडळ, हे सगळं करत करत फुलंब्रीकरांचं घर, तिथून पुढे असे सगळं गेलं आणि जवळजवळ 3 तास चालले आणि शेवटच्या क्षणी जी भाषणं झाली त्यामध्ये गायकांनी केली, वादकांनी केली, वेगवेगळ्या संस्थांच्या लोकांनी केली आणि शेवटी भाई मला म्हणाले की शेवटी अशी वेळ आली की आता भाषणं थांबवून आबासाहेबांना हे द्यावा आणि त्यांच्याच मुलांनी त्यांना अग्नी दिला. संध्याकाळचे 7 वाजले होते, सकाळी 6:30 गेले आणि त्यावेळेला असे मोबाईल आणि हे काही नव्हतं, त्यामुळे जेव्हा ह्यांना कळलं आकाशवाणीला त्यावेळेला सगळ्यांना कळलं. मग नगरवरून ह्याच्यावरून येईपर्यंत लोक थांबले पण दत्तोवामन वाईलं होते तोपर्यंत थांबणं शक्य नव्हतं कारण वाई तेव्हा सुद्धा एसटी हेच वाहन होतं आणि नंतर आलेले दत्तोवामन या सगळ्या घरानं बघितलं की काय रडले कारण दोघे कायम मित्रासारखे एकमेकांच्या बरोबर आणि आबासाहेब पूर्ण शांत आणि दत्तोवामन पूर्ण रागीट. तर पु ल त्यांना म्हणायचे की आबासाहेब तुमचं हे बहुतेक असं बॅलन्स केलेलं आहे मैत्री. ते म्हटले तुम्ही आता काहीही म्हणा बॅलन्स झाली आहे की नाही, पण म्हटले आहोत आम्ही मित्र उत्तम. आणि शेवटपर्यंत बोम म्हणायचे की मी संगीताच्या ह्याला येतो ते आबासाहेबांच्या बरोबर, मला संगीतातलं काहीही कळत नाही, बोलतील आबासाहेब अध्यक्ष मी. किती सुंदर माणसं होती, कबूल करायची हो सगळं.
0: ताई तुम्ही खरंच खूप छान तो काळ सगळा उभा केला. आमच्या पिढीने त्यांना बघितलं नाही पण आज तुमच्या रूपानं तुमच्या या वास्तूच्या रूपानं हे सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रेडिओशी तुम्ही फार छान संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
1: मीही तुमचे आभार मानते की पुन्हा एकदा मला या सगळ्याची उजळणी करायला मिळाली आणि ती नगरसाठी मिळाली. नगर आबासाहेबांचं प्रेम होतं आणि आमचंही प्रेम नगरवर आहे.
2: संचित अहमदनगरचं नगर शहराचा इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली दिवंगत इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून सौ अनुपमा मुजुमदार यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ

आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्त्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांसरंग या कार्यक्रमामध्ये. गुड इव्हनिंग करते आहे मनापासून आणि ऑलमोस्ट 4 गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि आज आहे गुरुवार 25 जून 2024 आजची तारीख आहे. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसालाही आपली सुरुवात झालेली आहे, रुटीनला कामाला सुरुवात झाली आहे. पण सूर्यदर्शन मात्र आपल्या नगर शहरामध्ये ना कुठेतरी लपंडाव खेळताना दिसतंय. आजही आपल्या शहरामधला आल्हाददायक वातावरण आहे आणि कधीही पाऊस कोसळेल असंच वातावरण सध्या आहे. आणि या वातावरणामध्ये ना खूप छान वाटतं. बऱ्याच वेळा हे वातावरण ना खूप आवडायला लागतं आणि खरंच असंच हे आल्हाददायक वातावरण सध्या आहे. आणि त्याचबरोबर भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे. कारण या कुठल्याही भागामध्ये कुठल्याही शहरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याचं पुढच्या 3 दिवसांमध्ये भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच पावसाचा जोरसुद्धा वाढणार आहेच आहे. आणि त्याचबरोबर वीकेंड जवळ येतोय कुठेतरी. आणि उद्या मोहरम हा सण आहे. आपल्या नगर शहरामध्ये ना मोहरम फार उत्साहामध्ये आणि पारंपरिक पद्धतीनं आणि खूप खास आहे नगर शहरामधली मोहरम. आणि याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुन्हा एकदा वेलकम बॅक. अनुवाहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये. म्युझिकल ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटतोय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसासाठी पुणे शहरासाठीही ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर पुणे घाटमाथ्यासाठी सुद्धा हा ऑरेंज अलर्ट आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये पावसाचा जोर कायम वाढणार असल्याचं सांगितलं आहे. सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी, वाहन चालकांनी विशेष करून पावसाळ्याच्या या दिवसामध्ये गाडी चालवताना थोडी काळजी घ्यायची आहे, खबरदारी घ्यायची आहे असं आवाहन प्रशासनानं सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर मेघगर्जना होत असेल, विजांचा कडकडाट होत असेल किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर यावेळी स्वतःचं संरक्षण वाहन चालकांनी करायला हवं आणि नक्कीच ते महत्त्वाचं आहे त्यांच्या जीवितहानीसाठी. त्याचबरोबर कुठलीही हानी होऊ नये यासाठी सुद्धा, त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. पुन्हा येते अजून महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंगमध्ये बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतोय. बऱ्याच वेळांना आपण भारतीय आहोत किंवा आपली नॅशनॅलिटी इंडियन आहे, भारतीय आहे, भारतीय नागरिक आहे, यासाठी काय अटी असतात किंवा काय गोष्टी गरजेच्या असतात. आता तुम्ही म्हणाल तर पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल किंवा आपलं काही आयडेंटिटी प्रूफ असेल ज्यावरून आपण इंडियन्स आहोत किंवा भारतीय आहोत हे लक्षात येतं. पण सरकारच्या मते आधार आणि मतदार ओळखपत्राप्रमाणे पासपोर्टसुद्धा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे. मग काय आहे? नियमानुसार 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या कालावधीमध्ये ना आपल्या भारतामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झालेला आहे किंवा ज्या व्यक्ती जन्मलेल्या आहेत त्या व्यक्तींना जन्मानं नागरिक म्हणून भारतीय नागरिक मानलं जातं. पण या कालावधीनंतर काही जन्मलेले व्यक्ती आहेत म्हणजे 1987 सालानंतर, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पालकांपैकी किमान एकाचं भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे, तरच ती व्यक्ती भारतीय किंवा इंडियन धरली जाते. त्यामुळे कुठलंही पासपोर्ट, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रसुद्धा आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही. पण तुमचे फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमचे पालक, आई वडील हे भारतीय असणं तितकंच अनिवार्य आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

जिया। नमस्कार, आपण ऐकता स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। महत्वाच्या राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात। अन्न आणि औषध प्रशासनातील काही रिक्त पदं आता लवकरच भरली जाणार आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये आज घोषणा केली। राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणजे FDAचा कारभार कडक करण्यासाठीची रिक्त पदं लवकरच भरली जाणार आहेत, अशी घोषणा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये आज केली। राज्यामध्ये भेसळ विरोधी मोहीम सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत 11 कोटींचा माल यातून जप्त करण्यात आलाय। तपासणी लवकर होण्यासाठी PPP तत्वावर 22 प्रयोगशाळांशीही करार करण्यात आलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, रायगड या नवीन 4 ठिकाणी प्रयोगशाळा ज्या आहेत त्या उभारल्या जाणार आहेत, ज्या शासकीय प्रयोगशाळा असतील, आणि त्यामुळे लवकरात लवकर भेसळ विरोधी मोहीम जी आहे ती अधिक चांगली आणि त्याचबरोबर अधिक सुरक्षित होऊ शकेल। त्यामुळे राज्यामध्ये लवकरच जी FDA अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया आहे ती लवकरच होणार आहे। ऐकत राहा 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. नमस्कार. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंप होण्यापूर्वी भारतातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. काल आणि त्याचबरोबर आज मध्यरात्रीच्या सुमारास नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार मध्यरात्री आसाममध्ये गोलपाडा आणि उदलगुरी या ठिकाणी अनुक्रमे 3.7 रिश्टर आणि 2.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा या ठिकाणी सुद्धा 3.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के जे आहेत ते जाणवले आहेत. भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू व्हेनेझुएलामधल्या भूकंपामध्ये झाल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सुद्धा काही भागांमध्ये, आसाममधल्या काही भागांमध्ये, जम्मू काश्मीरमधल्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के हे तीव्र होते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र.
2: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। व्हेनेझुएलामधल्या भूकंपाबद्दल आपण बोलत होतो। व्हेनेझुएमधला जो झालेला आज भूकंप आहे तो 125 वर्षामधला सगळ्यात शक्तिशाली भूकंप ठरला आहे। रिपोर्टनुसार US जिओलॉजिकल सर्वेचा अहवाल आपल्याला सांगतो की व्हेनेझुएलामधला झालेला आजचा भूकंप हा 125 वर्षांच्या इतिहासामधला सगळ्यात शक्तिशाली भूकंप होता। भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 7.2 तीव्रतेचा सुरुवातीचा हा भूकंपाचा धक्का व्हेनेझुएलामध्ये दिसला। त्यानंतर 7.5 हा तीव्रतेचा भूकंप होता आणि या भागामध्ये गेल्या 125 वर्षामध्ये असा भूकंप झाला नाही। 125 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंप आज झाला आहे। रिपोर्टनुसार या तीव्रतेचा म्हणजे 7.7 तीव्रतेचा शेवटचा भूकंप हा 1900 सालामध्ये झाला होता आणि या भूकंपामुळे होणारी जीवितहानी ही 10,000 ते 1,00,000 या आकडेवारीच्या दरम्यान असू शकते असंही सांगण्यात आलं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. राज्यामध्ये उशिरा का होईना पण मान्सून ॲक्टिव्ह झालाय, सक्रिय झालाय. आणि मान्सून जरी सक्रिय झाला असला तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये मान्सूनची स्थिती जी आहे ती चांगली जोरदार असू शकते असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं कळवलं आहे. यंदा उशिरानं दाखल झालेला मान्सून राज्यामध्ये चांगली सुरुवात करतोय. कोकणामध्ये मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालाय. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर आणि कोकणासह विविध भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं नाशिकसाठी सुद्धा येलो अलर्ट जारी केलाय. पुढच्या 8 दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकता स्नेहलायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या आठवड्यांमध्ये आणि या सुरुवातीच्या आठवड्यातल्या काही दिवसांमध्ये चांगलीच घसरण आपल्याला बघायला मिळाली आहे. पण यामागं काय कारण असावीत? मनी कंट्रोलच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये अचानक ही घसरण झाली. याला अमेरिकन डॉलरची मजबूती, अमेरिकन ट्रेजरी बॉन्डमध्ये यील्डमध्ये जी झालेली वाढ आहे आणि फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरांमध्ये वाढ होण्याची वाढती शक्यता, यामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण बघायला मिळाली. तज्ज्ञांचं या संदर्भामध्ये असं मत आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये सुद्धा अलीकडे घसरण बघायला मिळाली होती, त्यामुळे मौल्यवान धातूवरचा अधिक दबाव जो आहे तो वाढू शकतो. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या दरामधली जी घसरण आहे ती आपल्याला बघायला मिळाली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्य सरकारनं सोसायटी मेंटेनन्स कसा आकारायचा या संदर्भामध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे आणि नवीन नियमावली देखील समोर आणली आहे. राज्यामध्ये 1.5 लाखांहून अधिक सोसायटींसाठी हा नियम लवकरच लागू होतोय. सोसायटी मेंटेनन्स सगळ्यांना सारखा आणि रिपेरिंग फंडसुद्धा फ्लॅटच्या आकारानुसार आकारला जाणार असं सध्या सरकारचं म्हणणं आहे. 1.5 लाखांहून अधिक सोसायटींसाठी हा नियम लागू होतोय. नियमानुसार सर्व्हिस चार्जेस, लिफ्टचा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, कॉमन वीज बिल ही सर्व शुल्क सदस्यांना समान भरावे लागणार आहेत. तर दुरुस्ती निधी म्हणजेच रिपेअरिंग फंड किंवा सिंकिंग फंड सदस्यांना त्यांच्या फ्लॅटच्या स्क्वेअर फुटाच्या हिशोबानं भरावा लागणार आहे. त्यामुळे सोसायटी मेंटेनन्स सगळ्यांना सारखा असेल, पण रिपेअरिंग फंड मात्र फ्लॅटच्या आकारानुसार किंवा फ्लॅटच्या स्क्वेअर फुटच्या हिशोबानं नक्कीच भरावा लागणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. सध्या आपण पाहतो आहोत की अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्या अनेक धडक कारवाया आणि या कारवायांमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या, अगदी ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते आहे त्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन पोहोचत आहे आणि किचनमध्ये शक्यतो

यमांचं पालन जर केलं नाही तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिलेला आहे. त्यामुळे व्हेज नॉनव्हेज हॉटेल्स रेस्टॉरंट्स असतात ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात, पण आता नियमानुसार स्वच्छता तर असायला हवीच, पण त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज हे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आर्थिक वर्ष 2025-26 उत्पन्नासाठी भरावे लागणारे ITR आता या संदर्भामध्ये आयकर विभागानं काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. करदात्यांना आर्थिक वर्ष 2025-26 उत्पन्नासाठी 2 ITR दाखल करण्याची आता आवश्यकता नाही. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कर निर्धारण वर्षाऐवजी म्हणजेच AY कर वर्षाऐवजी TY अंमलबजावणी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागानं ही गोष्ट स्पष्ट केली आहे की 2 ITR दाखल करण्याची आवश्यकता नाही आहे. 1 एप्रिलपासून जो नवीन नियम लागू झाला आहे त्यानुसार ITR भरावा. आर्थिक वर्ष 2025-26 प्राप्तिकर परतावा केवळ जुन्या करप्रणालीनुसारच दाखल केला जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते RJ कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7-11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आलेत. राज्यामध्ये यंदापासून तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रम लागू होतोय आणि नवीन अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांशी सहज सांगड घालण्यासाठी शिक्षण विभागानं 21 दिवसांचा सेतू अभ्यास राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सेतू अभ्यास जेव्हा पूर्ण होईल त्यानंतरच नियमित अध्यापनाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील दरी कमी करून नवीन अभ्यासक्रम समजण्यासाठी त्यांना मदत नक्कीच होणार आहे असा या उपक्रमाचा उपदेश आहे. ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक

शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण, तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. राज्यामध्ये सगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाया आपण पाहत आहोत. राज्यामध्ये सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धाबे ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी हे मोफत द्या असं आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. उल्लंघन या नियमाचं केलं तर कुणीही वाचवू शकणार नाही असा इशारा सुद्धा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. हॉटेल्सने ग्राहकांना पिण्यायोग्य पाणी मोफत देणं गरजेचं आहे आणि तसा बोर्ड सुद्धा त्यांनीही समोर लावावा, अन्यथा कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी वैशाली सचिन पुरोहित आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. अतिवृष्टीमुळे आणि मान्सूनच्या पावसाच्या सुरुवातीमुळे किल्ला रायगड या ठिकाणी महादरवाजा परिसरामध्ये दरड कोसळली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पायरी मार्ग 24 आणि 25 जून रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 23 जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या किल्ले रायगड पायरी मार्ग परिसरामध्ये दरड कोसळली आहे, त्यामुळे पायरी मार्ग बंद झाला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून काम पूर्ण होईपर्यंत जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी हा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्या सोबत। श्रोते हो, आज आपण साजरा करतो आहोत वर्ल्ड विटिलिगो डे, आणि या निमित्तानं आज आपल्या अहिल्यानगर शहरातील त्वचारोगतज्ञ डॉक्टर रुही सांगळे आज आपल्यासोबत आहेत। आणि विटिलिगो अर्थात पांढरा डाग म्हटल्यानंतर अनेक शंका असतात, अनेक लोकांच्या मनामध्ये काही गैरसमजही पसरलेले असतात, आणि याच विषयावर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार, थँक्यू सो मच। आजच्या या विशेष शोमध्ये मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
2: नक्कीच, जसं आज वर्ल्ड विटिलिगो आपण साजरा करतो आहोत आणि कुठेतरी अवेअरनेसचा भाग म्हणूनच आपण हा दिवस साजरा करतोय, सगळ्यात आधी विटिलिगो म्हणजे पांढरा डाग हा शब्द अनेकांना माहिती आहे, पण नेमकं ते काय आहे?
3: तर विटिलिगो हे एक ऑटो इम्युन प्रॉब्लेम आहे। ॲक्च्युली हा फक्त आणि फक्त स्किनचाच रोग आहे, पण खरं सांगितलं तर बाकी अज्ञानामुळे आणि लोकांच्या टोमण्यांमुळे हा रुग्णांसाठी एक मानसिक आणि भावनिक ताण पण बनून जातोय। हे आपला आज शोचा हेतू हेच आहे की आपल्याला हा टोमण्यांचं आणि अज्ञानांचं पार्ट जो आहे तो काढायचा आहे, आणि सगळ्यांना हे स्पष्ट करायचं आहे की विटिलिगो हे फक्त आणि फक्त एक स्किनचंच टाईप आहे। सो ऑटो इम्युन म्हणजे काय? आपलीच रोगप्रतिकार शक्ती, आपल्या मेलॅनोसाइट्स नावाचे सेल्स असतात जे आपल्या केसांना, डोळ्याला, स्किनला कलर देतात। कसे देतात? तर मेलॅनिन नावाचा एक पिगमेंट बनवून। आता आपली रोगप्रतिकार शक्ती जेव्हा या मेलॅनोसाइट्सला अटॅक करते, मेलॅनोसाइट्स इकडे डॅमेज होऊन जातात आणि मेलॅनिन ह्या पिगमेंट बनायचा बंद होऊन जातो, म्हणून तिकडे रंगहीन असे डीप पिगमेंटेड पॅचेस निर्माण होतात, याला आपण म्हणतो विटिलिगो।
2: आता हे विटिलिगो अर्थात पांढरे डाग त्वचेवर का पडतात, याच्या मागे काय कारण असावीत?
3: सो ऑटो इम्युनिटी ट्रिगर्स असतात काही, ओके, हा थोडाफार अनुवंशिक आहे, पण दरवेळेस फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेलच असं नाहीये। सो हे तुमच्या जिनेटिकली मीडिएटेड आहे, पण बाहेरचे ट्रिगर्स पण याच्यावर भरपूर काम करतात। फॉर एक्झाम्पल, स्ट्रेस हा मेजर ट्रिगर असतो, फक्त विटिलिगो नाही तर कुठल्याही ऑटो इम्युन प्रॉब्लेमसाठी स्ट्रेस हा मेजर ट्रिगर असतो टू स्विच ऑन, म्हणजे जो ऑफ स्विच आहे ऑटो इम्युनिटीचा तो ऑन करायला। किंवा कधीकधी कुठला इन्फेक्शन असतो तो पण एक ट्रिगर बनवू शकतो, म्हणजे तो निमित्त होऊन जातो असं म्हटलं, थोडक्यात म्हटलं तर।
2: नक्कीच, विटिलिगो आणि काही इतरही प्रकारचे पांढरे डाग असू शकतात, किंवा बऱ्याच वेळा ना पांढरे डाग दिसल्यानंतर तुला कोड आहे असं म्हटलं जातं, पण कदाचित तो कोड नसतो किंवा विटिलिगो नसतो, तर हा फरक कसा ओळखायचा?
3: हो, सो वेगवेगळ्या टाईपचे पांढरे डाग असतात। एक असतो निवस डीपिगमेंटोसिस, म्हणजे की एक छोट्या भागात लहानपणापासूनच व्हाईट डाग आहे आणि जशी जशी बॉडीची वाढ होते थोडाफार साईजमध्ये वाढू शकतो, पण हा डाग पसरत नाही, ओके, याला आपण म्हणतो निवस डीपिगमेंटोसिस, हा एक व्हाईट तीळ असतो। मग दुसरं झालं पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपोपिगमेंटेशन किंवा डीपिगमेंटेशन। समजा कोणाकोणाला महिलांना टिकली घालतात, त्याची ॲलर्जी असते, त्या गमची ॲलर्जी असते, पण तरी ते फॉर सोशल रिझन्स परत परत घालत राहतात। किंवा कुमकुमची ॲलर्जी असते, जेव्हा हा परत परत इन्फ्लेमेशनच्या आणि एक्झिमाचा इन्सल्ट होत राहतो तर स्किनच्या तिकडच्या मेलॅनोसाइट्स डॅमेज होऊन तिकडे व्हाईट डाग पडतात। सेम वे कोणाकोणाला पायात जे पीव्हीसीच्या चप्पल असतात त्याची ॲलर्जी असते, म्हणून पाय खाजवत राहतात, एक्झिमा होत राहतो, पण हे कधी प्रॉपर निदान केलं जात नाहीये, त्यामुळे ते सेम प्रकारचे पीव्हीसीचे फुटवेअर घालत राहतात आणि त्यांच्या पायावर अक्षरशः केमिकल लुकोडर्मा ज्याला म्हणतो ते परत परत एक्झिमा होऊन राहिलेले व्हाईट डाग असतात। दुसरं म्हटलं तर ॲल्बिनिझम। आता ॲल्बिनिझममध्ये पण पूर्ण बॉडीचे फुल स्किन व्हाईट असते, डोळे वेगळ्या रंगाचे, भुलट्या रंगाचे असतात, केस एकदम पांढऱ्यांसारखे असतात, ओके, हा एक जेनेटिकली मीडिएटेड प्रॉब्लेम आहे, हा लहानपणापासूनच इट विल पूर्ण बॉडीला इफेक्ट करतो असा प्रॉब्लेम आहे। आणि आता आपण जर विटिलिगोबद्दल बोललो तर हे युजली लहानपणापासून अगदी नसतं, थोडा एक जन्मता नसतं, नंतरहून निर्माण होणारे चट्टे असतात, आणि हे डिपेंडिंग ऑन तुमची बॉडीची इम्युनिटी कधी कधी खूप पटकन पण पसरतात किंवा थोडस पसरून स्वतःहून थांबून पण जातात.
2: नक्कीच. जसं तुम्ही या आजाराबाबत किंवा या पांढऱ्या डागांचं आता वर्गीकरण केलं, तर हा संसर्गजन्य आहे का किंवा जेनेटिकली असला? तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक केसमध्ये हा तसाच अनुवंशिकरित्या येतोच असं नाही, तर हा संसर्गजन्य सुद्धा आहे का? कारण बऱ्याचशा गैरसमजुती अनेकांमध्ये असतात.
3: बरोबर. सो हा अजिबात कंटेजियस नाही आहे, हा संसर्गजनक प्रॉब्लेम नाही आहे विटिलिगो पीडित लोकांसोबत. इनफॅक्ट मी विटिलिगो पीडित पण म्हणणार नाही, कारण हा रोग नाहीच आहे, इट इज जस्ट अ स्किन कंडिशन. सो ज्यांना विटिलिगो आहे त्यांच्यासोबत आपण हँडशेक जरी केला, त्यांच्यासोबत बसून जेवलो, कपडे जरी शेअर केले, हा संसर्गजनक प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला त्यांच्याकडनं विटिलिगो हा होत नाही.
2: नक्कीच. विटिलिगो हा कमीत कमी कोणत्या वयामध्ये होऊ शकतो?
3: सो ॲक्च्युली स्पीकिंग, विटिलिगो हा कुठल्याही वयात होऊ शकतो. इट कॅन स्टार्ट ॲज अर्ली ॲज फर्स्ट इयर ऑफ लाईफ. इट कॅन हॅपन इन ओल्ड एज ऑल्सो, पण कॉमनली हे 20 to 40 या वयात युजली स्टार्ट होणारा, दुसऱ्या ऑटोइम्युन प्रॉब्लेमसारखा हा पण या वयात युजली स्टार्ट होतो.
2: नक्कीच. कुठल्या गोष्टी खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीचा आहार घेतल्यामुळे विटिलिगो होऊ शकतो का?
3: नाही, अजिबात नाही. सर, असे खूप कॉमन हे गैरसमज आहेत की मी मासा आणि दूध सोबत खाल्लं किंवा खूप आंबट पदार्थ खाल्ले तर माझ्या स्किनवरती, किंवा खूप व्हाईट कलरच्या पदार्थ खाल्ले. इनफॅक्ट भरपूर पेशंट्स पण आपल्याला विचारतात ज्यांना ऑलरेडी आहे विटिलिगो, तर मी दूध आणि राईस खायचं बंद करू का? तर नाही, कुठल्याही आहारासोबत हे रिलेटेड नाही आहे.
2: नक्कीच. समजा मुलांमध्ये किंवा खूप कमी वयामध्ये जर विटिलिगो दिसला तर त्यांच्या पालकांनी किंवा आई वडिलांनी काय करायला हवं? कारण या स्किन कंडिशनमध्ये ना एक काळजी सुद्धा असते पालकांची, आई वडिलांची, भविष्यामध्ये त्यांच्यासाठीची, तर काय करायला हवं?
3: सो जितक्या लवकरात लवकर तुम्ही एक IADVL क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टला भेटू शकता, त्यांचा ओपिनियन घेऊ शकता, तेवढ्या लवकरात लवकर स्टार्ट करा. कारण कसं असतं, विटिलिगोची ट्रीटमेंट खूप सोप्या म्हटलं तर दोन भागात ट्रीटमेंट असते. एक, जेव्हा चट्टा दिसतोय, नवीन चट्टे येत आहेत, जेव्हा चट्टे पसरत आहेत, जेव्हा डाग पसरत आहेत, त्या स्टेजमधली ट्रीटमेंट वेगळी असते. कारण ते ऑटोइम्युन ॲक्टिव्ह फेजमध्ये आहे, म्हणून आपण ऑटोइम्युनिटीवर कंट्रोल आणायला ती ट्रीटमेंट करतोय. हा असतो फेज वन. याचे जे बऱ्यापैकी औषधे मेडिसिन्स असतात हे वेगळे असतात. त्यानंतरचा एक फेज असतो स्टेबल विटिलिगोचा, म्हणजे की आता विटिलिगो पसरत नाहीये, साईज वाढत नाहीये, नवीन काही डाग पण येत नाहीयेत. ओके. तर त्या सिच्युएशनमध्ये आपला फक्त हेतू आहे की परत रिपिगमेंट करणे स्किनला, जे पण पॉसिबल आहे. अगेन, हा एक गैरसमज लोकांना असतो की सफेद चट्टे नेहमीच सफेद राहतील. नो, रिपिगमेंटेशन पॉसिबल आहे, खूप सारे मेडिकेशन्स अवेलेबल आहे, शस्त्रक्रिया त्याच्यावरती अवेलेबल आहेत. तर हा जो फर्स्ट फेज असतो हा खूप इम्पॉर्टंट असतो की किती एरिया तुमची बॉडीची इन्वॉल्व्ह होईल विटिलिगोमध्ये. सर, जितक्या लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली तेवढ्या लवकर आपल्याला त्याला आटोक्यात आणता येतो.
2: नक्कीच. आता उपचार पद्धतीमध्ये काही पर्याय ऑप्शन्स तुम्ही सांगितले, जसं की काही शस्त्रक्रिया सुद्धा करता येतात, तर कुठल्या केसमध्ये शस्त्रक्रिया होऊ शकतात?
3: बरोबर. सो सगळ्यात एकच इम्पॉर्टंट याच्यात एक क्वालिफाईंग पॉईंट असतं की तुमचा जो विटिलिगो आहे तो स्टेबल पाहिजे. म्हणजे पुढच्या 1 इयरमध्ये, पुढच्या मागच्या 1 वर्षात विटिलिगोचे नवीन डाग आलेले नाही आहेत किंवा जे एक्झिस्टिंग डाग आहेत ते पसरत नाही आहे, साईजमध्ये वाढत नाही आहे, हे दोन क्रायटेरिया जर तुमच्या मागच्या 1 वर्षात सॅटिस्फाय केलेले आहेत तर आपण शस्त्रक्रिया कन्सिडर करू शकतो तुमच्यात. याला मेलॅनोसाईट ट्रान्सफर असं नाव आहे. इवन जर तुम्ही शुअर नसाल की हो मे बी जा थोडा वाढलाय, थोडा नाही वाढलाय, कधी कधी पेशंट्स खूप शुअर नसतात, तर आम्ही अगोदरचे फोटोग्राफ्सवरनं कम्पेअर करतो. एक डर्मोस्कोप म्हणून इन्स्ट्रुमेंट असतो जे आपण स्किनवर ठेवून बघतो की काय ॲक्टिव्हिटीचे साईन्स आहेत का. जर हा एखादा चट्टा, एखादा डार्क स्टेबल असेल तर आपण शस्त्रक्रियेला घेतो. याचे पण भरपूर टाईप्स असतात. आता कुठल्या एरियावरती कोड आहे त्या हिशोबाने आपण तो टाइप ऑफ शस्त्रक्रिया चूज करू शकतो मेलॅनोसाइट ट्रान्सफरचा.
2: नक्कीच. एखाद्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला विटिलिगो म्हणजे पांढरे डाग आहेत, पण त्यावर कुठलीच उपचार पद्धती जर त्याने केली नाही किंवा कुठल्याही तज्ज्ञाकडे न जाता त्याने तशाच कंडिशनमध्ये राहायचं ठरवलं, तर त्याला काही भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो का?
3: हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि खूपच चांगला प्रश्न आहे. तर नाही. विटिलिगो हे कुठल्याही टाईपने तुमच्या बॉडीच्या इतर ऑर्गन्सवर काही दुष्परिणाम करत नाही. सो जर कोणाने एक्सेप्ट केलं की हो बाबा मला सफेद डाग आहेत अँड मी कम्फर्टेबल आहे त्या सफेद डागांसोबत, ते नॉर्मल एक अगदी नॉर्मल आयुष्य जीवू शकतात, एकदम आनंदी अतिशय नॉर्मल आयुष्य त्यांना स्पेंड करता येतो. इनफॅक्ट भरपूर प्रसिद्ध नावं पण आहेत ज्यांना विटिलिगो होऊन गेलेलं आहे आणि दे आर व्हेरी व्हेरी एक्सेप्टिंग अँड ओपन टुवर्ड्स इट. त्यांनी ते कुठेही लपवत नाही की मला विटिलिगो आहे. आता याच्यात सगळ्यात कॉमन नाव म्हणजे सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे मायकल जॅक्सनचं, जे सुप्रसिद्ध आहेत आणि हे सगळ्यांना त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. दुसरं नाव आहे विनी हार्लोचं. आपण भारतात जर बघितलं तर अमित शर्मा नावाचे सुप्रसिद्ध डायरेक्टर आहेत, त्यांना विटिलिगो आहे आणि त्यांनी हे चांगल्यापणे एक्सेप्ट केलेलं आहे. इवन कार्तिकी भटनागर म्हणून एक तरुण कलाकार आहे, इन्फ्लुएन्झर आहे, ते पण आपल्या विटिलिगो डागांबद्दल खूप कम्फर्टेबल आहेत. इनफॅक्ट भरपूर विटिलिगो मॉडेल्स पण आहेत आजकाल. हे सगळं कारण हे अवेअरनेसचा पण भाग होऊन जातो आणि जितकं कॉन्फिडेंटली तुम्ही तुमची स्किन एक्सेप्ट कराल दॅट इज द बेस्ट पार्ट इन विटिलिगो.
4: नक्कीच. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की प्रकाश उपचार म्हणजेच सन थेरपी जर घेतली तर विटिलिगो स्प्रेड होत नाही किंवा तो जास्त वाढत नाही, तर हे खरं आहे का?
3: सो थोडंफार याला ट्रूथ आहे, कारण जेव्हा आपण सन एक्सपोजर देतो तर थोडं कलर त्याच्यात परत येण्यात मदत होते, पण त्याचा एक तरीका असतो. खूप तीव्र उन्हात नाही जायचं आहे, सकाळचा किंवा संध्याकाळचा थोडा जो माइल्ड ऊन आहे त्याच्यात आपण थोडंफार एक्सपोजर करू शकतो. कारण कसं आहे, ज्या एरियाजमध्ये विटिलिगो झालेला आहे म्हणजे तिकडे मेलॅनोसाइट्स नाही आहेत, ते एरिया सनबर्नसाठी पण खूप प्रोन असतात, तिकडे सनबर्न खूप पटकन होऊ शकतो. म्हणून तो भाग आपल्याला ऍक्च्युली सन प्रोटेक्टेड ठेवणे, सनस्क्रीन वापरणे त्या भागांवरती हा खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. रिपिगमेंटेशनच्या दृष्टीने थोडा एक 2-3 मिनिट ऊन दाखवणे, इनफॅक्ट असे ट्रीटमेंटमध्ये पण काही क्रीम्स असतात, पुआ सॉल थेरपी याला आपण म्हणतो, की काही क्रीम्स लावा आणि 1-2 मिनिट ऊन दाखवा. पण हे रोज नाही केलं पाहिजे, आठवड्यात 2 किंवा 3 पर्टिक्युलर टाइम ड्युरेशननुसार केलं गेलं पाहिजे.
4: नक्कीच. विटिलिगो पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
3: सो विटिलिगोला आपण बऱ्यापैकी अटोक्यात आणू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण जर मला कोणी विचारलं की मॅडम मी हे समजा 6 महिन्याचा उपचार घेतला किंवा वर्षभराचा उपचार घेतला तर पूर्णपणे माझा विटिलिगो जाईल का, तर याचा उत्तर कोणीच देऊ शकत नाही. कारण एखादा पेशंटचा 3-4 महिन्यात पण कंट्रोल येतो, कोणाचा वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्तही लागतात. कोणाकोणाला फक्त मेडिसिन्सनी क्रीम्सनी पूर्णपणे कंट्रोल न येता जरी कंट्रोल आलेलं आहे, डीपिंग पॅचेस राहून जातात, मग त्यांना आपण सर्जरी करून तिकडे रिपिगमेंट करू शकतो. म्हणून ऑप्शन्स भरपूर आहे, पण 100% गॅरंटी की इतक्या ड्युरेशन मध्ये हा होऊनच जाईल असं नाही देता येत, कारण हा ऑटो इम्युन प्रॉब्लेम आहे.
4: नक्कीच. एखाद्या व्यक्तीचा विटिलिगो हा स्प्रेड होत असेल किंवा लवकर वाढत असेल तर बऱ्याच वेळा असे रुग्ण मागणी करतात की माझी त्वचा पूर्ण पांढरी तरी झाली पाहिजे, कारण काही ठिकाणी ते पॅचेस आणि काही ठिकाणी त्यांचे मूळ स्किनचे पॅचेस हे त्यांना नको असतात.
3: राईट.
4: तर मग अशीही थेरपी उपलब्ध आहे का?
3: येस. सो याला आम्ही विटिलिगो युनिव्हर्सालिस म्हणतो. विटिलिगो युनिव्हर्सालिस म्हणजे तुमच्या 80% ऑफ द बॉडी, 80% ऑफ द स्किनला विटिलिगो झालेला आहे, खूपच कमी एरियाज राहिलेले आहे जे नॉर्मल पिगमेंटचे आहेत. तर असे पण क्रीम्स अवेलेबल असतात जे त्या नॉर्मल स्किनला ब्लीच करून टाकतात आणि पूर्ण डीपिगमेंटेड स्किन म्हणजे पूर्ण व्हाईट स्किन दिसते मग तुमच्या शरीरावरती.
4: नक्कीच. त्याचबरोबर विटिलिगोचं निदान करण्यासाठी काही चाचण्या किंवा काळानुरूप यामध्ये मेडिकल फील्डमध्ये सुद्धा काही बदल होत गेलेत का?
3: हो. सो भरपूर बदल झालेत, भरपूर ॲडव्हान्समेंटसुद्धा आलेले आहेत. निदान सांगायचं तर युजली हे एक डर्मॅटॉलॉजिस्ट बघून तुमची हिस्ट्री घेऊन याला आपण डायग्नोस करतो. वुड्स लॅम्प म्हणून एक असतं आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट ज्याच्याने अजून मदत होते डायग्नॉसिसमध्ये. जर कोणाला असं वाटत असेल की नाही मला ऑन पेपर कन्फर्मेशन पाहिजे, मोस्ट केसेसमध्ये गरज नसते पण कोणाकोणाला कन्फर्मेशन जर पाहिजे तर बायोप्सी आपण करतो आणि त्याच्यात आपण बघतो की ओके दिस इज विटिलिगो हे कन्फर्म करतो. सो स्किनचा एक छोटा 3-4 mm तुकडा घेऊन लॅबमध्ये चेक करतो काय स्किनमध्ये आज चेंजेस. आणि ट्रीटमेंट बघितलं तर अगोदर आपल्याकडे इतके कमी ऑप्शन्स होते. इनफॅक्ट आता मी ॲज अ डर्मॅटोलॉजिस्ट मागचे 10 वर्ष काम करते. सो मी जेव्हा या फील्डमध्ये आले डर्मॅटोलॉजीच्या फील्डमध्ये 10 वर्ष अगोदर, या 10 वर्षात पण भरपूर इम्प्रुव्हमेंट्स आलेत. म्हणून ऍक्च्युली मेडिकल फील्डमध्ये म्हणून डॉक्टर्सनी पण आपल्या स्वतःला अपडेटेड ठेवणं इतकं गरजेचं होऊन जातो. इव्हन पेशंट्सनी माझ्याकडे असे पण पेशंट्स येतात सर मी चार पाच मॅडम मी 4-5 वर्ष अगोदर गेलो होतो ते म्हटले इतकं काही ऑप्शन्स नाही आहे हेच सेम स्टिरॉईड गोळ्या घ्या. असं नाही आहे. आजकाल स्टिरॉईड तर आहेच कामाचं थोड्या ड्युरेशनला देता येतो पण बाकी पण ओरल मेडिसिन्स म्हणा क्रीम्स म्हणा इतके चांगल्या ॲडव्हान्स मेडिसिन्स आलेले आहेत की मिनिमम साईड इफेक्ट्समध्ये पण आपला ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने होऊन जातो. दुसरं एक इम्पॉर्टंट असतं याच्यात म्हणजे की फोटोथेरपी. फोटोथेरपी हे खूप चांगली असते विटिलिगो कंट्रोल आणायला पण आणि रिपिगमेंटेशनसाठी पण कलर भरायला पण. तर फोटोथेरपी हे वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. एक जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं पुआसॉल म्हणजे एखादी क्रीम लावा आणि त्याच्या 1/2 तासानंतर उन्हाला तुम्ही 2-3 मिनिट एक्सपोजर द्या. हा झाला पुआसॉल. हा ॲक्च्युली थोडा क्रूड मेथड आहे. याच्यापेक्षा भरपूर पॉलिश्ड मेथड्स आहे जे तुम्ही स्वतः घरी पण तुमच्या डर्मॅटोलॉजिस्टच्या केअरमध्ये हँडहेल्ड UVB लॅम्प म्हणून घेऊ शकतात किंवा डर्मॅटोलॉजिस्टच्या क्लिनिकमध्ये जाऊन पण जर खूपच एरिया असेल विटिलिगोची तर पूर्ण चेंबर्स असतात UV थेरपीचे नॅरोबँड UVB थेरपीचे आणि एक्झायमर म्हणून एक लाईट थेरपी असते जे छोटे छोटे पॅचेसवर आपल्याला देता येते. सर हे खूप सारे ऑप्शन्स आहे ट्रीटमेंटसाठी जे आपण चूज करू शकतो.
4: नक्कीच. स्ट्रेसचा आणि मानसिकतेचा या गोष्टीशी संबंध आहे का?
3: 100% लाईक एनी अदर कुठलाही ऑटोइम्युन प्रॉब्लेम तुम्ही धरा त्याच्यात स्ट्रेस हा मेजर ट्रिगर असतो. ट्रिगर जसं मी म्हटलं बटन ऑन करायला बॉडीमध्ये की तुमच्या बॉडीमध्ये टेंडन्सी होती जेनेटिक टेंडन्सी होती की विटिलिगो होईल पण तो स्विच ऑन करायला बटन स्ट्रेस कॅन बी अ बिग ट्रिगर. तसंच पसरण्यासाठी पण युजली हे बघितलं गेलेलं आहे कुठलाही ऑटोइम्युन प्रॉब्लेम असो. सो हो मला सडनली आता तर स्टेबल होतं 3-4 वर्ष परत मला नवीन चट्टे यायला लागले. काय झालं हो आमका एक्झाम होता किंवा हो आमका जॉब व्यवस्थित चाललेला नव्हता आता न्यू जॉब केलाय. सो यू कॅन ॲक्च्युली आयडेंटिफाय की स्ट्रेसचा काय ट्रिगर होता ज्यामुळे परत नवीन चट्टे यायला लागले.
4: नक्कीच. स्ट्रेस फ्री राहण्यासाठी किंवा मानसिकता चांगली ठेवण्यासाठी सुद्धा या आजारावर एक चांगला सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर या कंडिशनमध्ये कॉन्फिडन्स पण फार महत्त्वाचा आहे किंवा आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो तो फार मॅटर करतो. तर त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी किंवा काय करायला हवं?
3: सो ॲब्सोल्युटली आता ज्याला झालेलं आहे विटिलिगो त्याला आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी थोडंफार टिप्स देऊ शकतो की काहीतरी हॉबी पण ठेवा आणि इट इज आपण हे सांगू शकतो की हा बॉडीमध्ये इतर कुठल्याही ऑर्गनला डॅमेज करत नाही आहे फक्त स्किन वेगळी दिसतीये तेवढाच हा भाग आहे. पण मला वाटतंय हे ज्याला विटिलिगो झालेलं आहे त्याला आपण सांगण्यापेक्षा जे बाजूचे लोक आहेत इतर लोक आहेत टोमणे मारणारे आणि आपल्या अज्ञानामुळे यांच्यावरती ज्यांना झालेलं आहे विटिलिगो यांच्यावरती एक वेगळ्या नजरेने बघणारे यांना आपण अवेअरनेस क्रिएट करणे हा खूप महत्वाचा आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी त्या लोकांचं. इनफॅक्ट माझ्याकडे भरपूर असे पण येतात जे मॅरेजेबल एजचे आहेत बरोबर की आता ना याला विटिलिगो आहे आम्ही ट्रीटमेंट तर घेतोय भले मुलगा असो मुलगी असो पण ना समोरच्यांना आपल्याला सांगायचं नाहीये मग कसं करायचं मॅडम काहीतरी द्या क्रीम लपवायला. तर असे पण ऑप्शन्स आहे जे कॅमोफ्लाज म्हणून क्रीम्स देऊ शकतो आपण पण मी अशा पेशंटला 100% एक्स्ट्रा वेळ घेते त्यांच्या फॅमिलीसोबत मी हा संवाद प्रॉपरली करते की तुम्हाला का लपवायचंय त्या समोरच्या मुलीला किंवा मुलाला हे कधी कधी कधी ना कधी कळणारच आहे हे तुम्ही आयुष्यभर लपवू शकत नाही त्यापेक्षा त्या समोरच्या लोकांना माझ्याकडे आणा मी त्यांच्यासोबत पण संवाद करते मी त्यांना पण एक 15-20 मिनिट 1/2 तास माझ्या टाईमच्या देते हे समजवायला की हा विटिलिगो संसर्गजनक नाहीये हा काही प्रॉब्लेम करत नाही इट इज जस्ट अ कॉस्मेटिक प्रॉब्लेम तुमची स्किन फक्त वेगळी दिसतीये हा काही रोग नाहीये. सर हॅव्हिंग दिस कन्व्हर्सेशन इज खूप खूप महत्वाचं आहे.
4: नक्कीच. या विटिलिगो असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं त्वचेचं संरक्षण अजून कशा पद्धतीनं करायला हवं?
3: सो जसं मी म्हटलं की हे जिकडे जिकडे स्किनमध्ये व्हाईट डाग आलेले आहेत ते एरियाज खूप सेन्सिटिव्ह असतात सनबर्न होण्यासाठी. आणि जसं आपल्याला माहिती आहे की रिपीटेड सनबर्न हे पुढे जाऊन कुठे ना कुठे स्किन कॅन्सर मध्ये पण निर्माण होऊ शकतात. म्हणून सनस्क्रीन लावणे त्या सगळ्या व्हाईट एरियाजमध्ये हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. जितकं शक्य आहे तुम्ही थोडे कवर्ड कपडे घाला, खूप सन एक्सपोजर नाही हो याच्यासाठी. तुमच्या आहारात जितकं शक्य असेल पालेभाज्या, वेगवेगळ्या फळं, हे अँटीऑक्सिडंट्सचे चांगले सोर्सेस असतात. इव्हन तुमचे सीड्स जे असतात, पम्पकिन सीड्स म्हणा, फ्लॅक्स सीड्स म्हणा, हे खूप चांगले अँटीऑक्सिडंट्सचे अँड मायक्रोमिनरलचे सोर्सेस असतात. हे तुमच्या आहारात ठेवणे हे गरजेचं असतं.
4: नक्कीच. आज आपण विटिलिगो दिवसानिमित्त इथे आहोत आणि या माध्यमातून अनेक लोक तुम्हाला ऐकत आहात, तर जे श्रोते ऐकतायत किंवा जे लिस्नर्स ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: सो आज मला एकाएकी माझ्या पेशंटची आठवण आली. एकदम छोटी गोल्डसी मुलगी होती जी माझी वन ऑफ माय फर्स्ट, म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिसला बसायला सुरू केली 10 वर्ष अगोदर तेव्हा ती माझ्याकडे यायची. चांगली ती 2-3 वर्ष रेग्युलरली आली आणि तेव्हा ती एक मला वाटतंय 7-8 वर्षाची होती. आणि आता अगदी मागच्या महिन्यात तिचं मला पत्रिका पाठवली तिच्या आईनी की तिचं आम्ही लग्न ठरवलेलं आहे. सो मी तिची जर्नी अक्षरशः समोरासमोर बघितलेली आहे. कशी ती मुलगी यायची आणि तिला काहीच पडलेली नसती, म्हणजे ती हो आहे डाग आहे त्या वयात काहीच कळत नव्हतं तिला. पण तिची मम्मी, तिचे आजोबा, आजी सगळेच असे 4-5 माणसं यायची आणि मॅडम ती मुलगी आहे प्लीज काहीतरी करा ना. मग त्यांना मी कशी समजूत लावली, हळूहळू ट्रीटमेंट तर केलं करत गेलो पण स्किनच्या ट्रीटमेंट सोबतच हे मनाची ट्रीटमेंट पण गरजेची असते. सो आज माझा हा शेवटचा मेसेज हेच असणार आहे की विटिलिगो हा रोग नाही आहे, हा फक्त स्किनचा एक वेगळा प्रकार आहे. याला आपण जितक्या एक्सेप्ट करू तेवढीच ज्यांना विटिलिगो आहे त्यांची मनोस्थिती आपल्याकडनं आपल्याला बेटर करता येईल.
4: बऱ्याच काही केसेसमध्ये किंवा ऐकण्यामध्ये असं येतं की त्यांच्या पूर्ण फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर डिटेल चेक केलं तर कुणालाच विटिलिगो झालेला नसतो किंवा कोड आलेला नसतो, पण अचानक फॅमिलीतल्या एका मेंबरला विटिलिगो येतो आणि तो पूर्ण फॅमिलीमध्ये त्या व्यक्तीला पहिल्यांदाच झालेला असतो. मग या मागे काय कारण असावेत?
3: करेक्ट. सो युजली विटिलिगो हा 70-80% लोकांमध्ये ज्यांना विटिलिगो होतो क्लोज फॅमिलीमध्ये कधीही हिस्ट्री नसते. सो अगेन हा हेरिडिटरी प्रॉब्लेम नाही आहे. हेरिडिटरी प्रॉब्लेम म्हणजे काय की माझ्या फॅमिलीमध्ये होता मग मला पण आला, हा हेरिडिटरी आहे, डायरेक्ट रिलेशन. पण हा जेनेटिकली मीडिएटेड प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यांचे जीन्स वेगवेगळे जे असतात हे याच्यामध्ये ऑलरेडी सेट आहे की ओके मला विटिलिगोचे जीन्स आहे. कुठल्याही सामान्य माणसांमध्ये 1-2% चान्सेस आहे की आयुष्यभरात कधीही त्यांना विटिलिगो हा ट्रिगर होऊन सुरू होऊ शकतो. आणि समजा एखाद्याला फॅमिली हिस्ट्री जवळची असेल किंवा एखाद्या विटिलिगो ज्यांना आहे त्यांच्या पुढच्या फॅमिलीमध्ये किती चान्सेस आहे तर ते 1-2% फक्त 4-5% चान्सेस असतात. म्हणजे हार्डली काही त्यांच्यामध्ये चान्सेस वाढलेले असतात. असं नाही आहे की मला विटिलिगो आहे जर तर अरे बापरे माझ्या मुलाला किंवा मुलीला होणारच आहे, नाही. त्यांचे चान्सेस वाढतात 2-5% होतात तेवढेच.
4: आज आपण वर्ल्ड विटिलिगो डे निमित्त बोलतो आहोत आणि आपल्या नगरमधलेच भिंगार शहरामधले ऋतिक धाडगे आज आपल्या सोबत आहेत. तुमचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये, शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. तर जसं की विटिलिगोबद्दल आपण आत्ताच डॉक्टर रुही सांगणे यांच्यासोबत गप्पा मारल्या, आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. तुम्हाला सुद्धा विटिलिगो आहे, तुमच्या विटिलिगोची किंवा तुम्हाला नेमका कधी झाला किंवा याची सुरुवात कशी झाली?
5: तर मला हा विटिलिगो झाला एक वयाच्या 9-10 वर्षामध्ये. तेव्हा मला काही जास्त काही कळत पण नव्हतं आणि मी माझ्या मावशीकडे गेलतो. उन्हाळ्यात सीझन होता चालू, तर त्यानंतर ते घरी आलो मी तेव्हा मला ते छातीवर हा पहिला डाग आलता. तर तो डाग घरी आल्यानंतर त्यांना घरच्यांना वाटलं असतं ते आंब्याचं कैरी असते ते तोडल्यानंतर ते डाग पडतात आतमध्ये, मग ते त्यातलं ते काहीतरी रुचून वगैरे डाग झालेलं आहे का. मग ते तसं काही नाही झालं, ते हळूहळू वाढत गेलं, मग डोळ्यांवर आलं डायरेक्ट छातीनंतर. मग ते डोळ्यांवर आल्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली. घरच्यांना कळलं की हे डाग चालू झालेत, जास्त प्रमाणात होत आहेत. तर मग घरच्यांनी भरपूर ट्रीटमेंट केली यावर. पण यात काही जास्त म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट केली, सगळी ट्रीटमेंट पाहता त्यात काही जास्त काही फरक जाणवला नाही.
4: विटिलिगो, जसं आत्ता आपल्या आपण विटिलिगो बद्दल बरीच चर्चा केली आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की या कंडिशनमध्ये ॲक्सेप्टन्स फार महत्वाचा असतो किंवा हे ॲक्सेप्ट करणं महत्वाचं असतं, तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या केसमध्ये किती योग्य वाटतं?
5: तर हो मॅम, मी सुरुवातीला आहे ना खूप घाबरलो, त्यामुळे मी बरेच वर्ष उपचार घेतले, काही मलम लावले, औषध घेतली आणि डाक स्थिरही झाले. पण एका टप्प्यावर मला जाणवलं की हे औषधोपचार कशासाठी करतोय, स्वतःसाठी की लोकांसाठी. तर त्यात काय झालं की त्यानंतर मग हे औषधोपचार मी बंद करून टाकले पूर्ण. आता जवळजवळ माझं वय आहे 25, तर 4 ते 5 वर्ष झाले की यावर मी आत्तापर्यंत एक पण औषध नाही घेतलं. तर मध्ये आई म्हटली तर मी एक सहज डॉक्टरांकडे गेलतो, तर त्यांना पण मी एकदम स्पष्ट विचारलं की हे जाईल का नाही जाणार. मग डॉक्टरांनी मला एक चांगला सल्ला दिला. मग त्यानंतर मग मी एकदम फ्रिक्वेंटली लोकांसह कन्व्हर्सेशन पण करायला लागलो, न घाबरता न काही झाकवता. तर यातूनच की एक कॉन्फिडन्स राहिलं पाहिजे माणसाने, डाग असू नसू, आपलं जे नॉर्मल लाईफ आहे, जे नॉर्मल माणसं जगतायत, तसंच माणसाने आयुष्यात कायम जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे, हे मेन महत्वाचं आहे.
4: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ट्रीटमेंट बंद केली आहे, पण ही ट्रीटमेंट बंद असताना सुद्धा तुमचं आत्ताचं आयुष्य खूप चांगलं हॅपी आहे का, किंवा तुम्हाला काही त्रास होतोय?
5: ट्रीटमेंट बंद म्हणजे आता ट्रीटमेंट बंद केली आहे, आत्ताच्या आयुष्यात त्रास होतो. पण कसा होतो तो की आपण मनातून काढून टाकले, समोरचा व्यक्ती आपल्याला पाहतो पण आपणच मनात काही ठेवलेलं नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला पाहतोय की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष देतो की तो मला का बरं पाहतोय. या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे मी माझ्या आयुष्यात पूर्ण, की त्यामुळे मग मी माझं समोरचा व्यक्ती मला पाहू नाही तर नाही पाहू याच्याशी मला काहीच फरक पडत नाही. मी एकदम माझं एन्जॉय करतो लाईफ चांगल्या पद्धतीने, सगळं रुटीन वगैरे ऍड करून माझा बिझनेस वगैरे सगळं मी सांभाळतो चांगल्या पद्धतीने.
4: नक्कीच नक्कीच. बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही त्यामुळे यशस्वी होत आहात, कारण जसं मॅडमनी सांगितलं की मानसिकतेचा भाग सुद्धा या कंडिशनमध्ये खूप महत्वाचा असतो. आज आपण विटिलिगो डे निमित्ताने इथे भेटलो आहोत एकत्र, आणि या माध्यमातून तुम्ही फक्त माझ्यापुरतं नाही तर अनेक नगरकरांपर्यंत पोहोचत आहात. तर काय सांगाल ज्यांना विटिलिगो आहे किंवा ज्यांना डाग आहे, तर त्यांना एक तुमचं उदाहरण म्हणून तुम्ही काय सांगाल?
5: मी एवढंच सांगेन की स्वतःला लपवणं बंद करा, डोकेवर काढून जागा. जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील, लोकांच्या भीतीपोटी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी योग्य डॉक्टरांच्या सल्ला घेऊन ते उपचार घ्या तुम्ही. आणि सहसा तुम्ही त्वचा रोगतज्ञ मेन जे आहेत त्यांच्याकडेच उपचार चालू करा, तुमच्या फॅमिली डॉक्टर्सचे तुम्ही सल्ला घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि जर उपचार घ्यायचे नसेल तर बिंदासपणे स्वतःचा स्वीकार करा, तुम्ही जसे आहेत तसे परफेक्ट आहात. आणि तुमचे जे काही गोल्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या की हे डाग आहेत म्हणून मी आज हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, की लोक काय म्हणतील, याकडे बिलकुल लक्ष नाही द्यायचं. जे आपले गोल्स आहेत, जे आपण आयुष्यात ठेवलेले आहे की मला या वर्षी हे पाहिजे, हे नाही झालं तर पुढच्या वर्षी मिळेलच, पण तुम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करत राहा.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि एक खूप छान पॉझिटिव्ह मेसेज या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत दिला. ज्यांना विटिलिगो आहे त्यांच्यासुद्धा मनातल्या शंका त्यामुळे नक्कीच दूर झाल्या असतील. तर तुमचे सुद्धा आमच्या स्नेहालाच्या रेडिओ नगरच्या टीमच्या वतीने खूप खूप मनापासून आभार.
5: थँक्यू, थँक्यू सो मच.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगरडायरी या कार्यक्रमामध्ये जागतिक विटिलिगो दिवसानिमित्त आपल्यासोबत होत्या त्वचा रोगतज्ञ डॉक्टर रोही सांगळे, आणि त्याचबरोबर आपल्या नगर शहरातील भिंगारमधील ऋतिक धाडगे आज आपल्यासोबत होते. आज आपण दोघांशीही संवाद साधला या जागतिक विटिलिगो दिवसानिमित्त. एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक चर्चा जी आहे ती या निमित्तानं झाली. आजच्या नगरडायरी कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता। लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालक

टक्के आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप या मालिकेत मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. मंडई, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहात जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे. जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे सर आपल्या समवेत आहेत. ते स्वतः विद्यापीठ खेळाडू आहेत, त्याचबरोबरीने जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव म्हणून गेले 6-7 वर्ष ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कबड्डी संघाने 2 वेळा राज्य पुरुष गटाचं विजेतेपद मिळवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन नियोजनही नगरमध्ये केलेलं आहे. असे प्राध्यापक गाडे सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: धन्यवाद
1: सर. मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही कबड्डी खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: मी रेसिडेन्शियल हायस्कूलला असताना
1: बर
2: वर्गाचा त्यावेळेस खेळाचा तास असायचा. आणि त्या खेळाच्या तासामध्ये काही मुलं खो खो खेळायचे
1: बर
2: आणि आम्ही कबड्डी खेळायचो
1: बर.
2: आणि 10वी पर्यंत तो प्रोग्राम चालला होता. 5वी ते 10वी असताना खेळाच्या पिरियड मध्ये कबड्डी खेळायचं. आणि 10वीला अशोक मस्के म्हणून
1: बर
2: त्यांनी मला आग्रह केला की सरावाला या आणि सराव करा. आणि पहिल्यांदा मग मी 10वीच्या असताना आंतरशालेय स्पर्धा खेळलो.
1: अरे बापरे.
2: त्याच्यानंतर न्यूआर्ट्स कॉलेजला 11वी 12वी त्या दोन्ही वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने खेळ केला. उत्कृष्ट पद्धतीचा आमचा गेम होत होता. आणि त्याच्यानंतर मग कॉलेजला न्यूआर्ट्स कॉमर्स कॉलेजला त्या ठिकाणी शिक्षण घेतलं.
1: बर बर बर. शालेय स्पर्धांमध्ये आठवत का तुमचं काही?
2: शालेय स्पर्धेला आम्ही पहिल्याच वर्षी मी ज्यावेळेस 10वीला खेळलो त्यावेळेस आम्ही नगर शहरात अजिंक्य होतो.
1: अरे बापरे.
2: आणि जिल्ह्याला आम्ही सेकंड लागलो. वास्तविक पाहता आम्ही तिथं विनर व्हायला पाहिजे होतं, परंतु आमचे क्रीडा शिक्षक आम्ही त्यावेळेस हे नव्हतं, बोनस वगैरे काही नव्हतं.
1: बर.
2: आम्ही 3 पॉईंट काढले होते, ते तिन्ही पकड मिस केले होते.
1: बर.
2: त्या संघामध्ये अतिशय चांगले खेळाडू होते, गुणवान खेळाडू होते. संघ आमचा फार मजबूत होता.
1: कोण होते, नाव सांगता येतील का?
2: त्याच्यात आता वामन म्हणून एक होता.
1: बर.
2: मस्के होता.
1: बर.
2: अजून याचा एक तेलुगू समाजाचा फार काळू म्हणून खेळाडू.
1: बर बर बर.
2: तो एक उत्कृष्ट खेळाडू त्याच्या. आणि मग ते आमच्याकडे 3 लीड होतं. शेवटचे रेड जाहीर केली.
1: बर.
2: आणि उंदीरगावच्या खेळाडूंनी आमचे 4 पॉईंट नेले. 1 पॉईंट आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो.
1: उंदीरगावची शाळा पहिली लागली का?
2: मग ते जिल्ह्याला फर्स्ट लागले, आम्ही सेकंड लागलो.
1: बर बर बर. तुम्ही कॅप्टन वगैरे होते का?
2: नाही, मी कॅप्टन नव्हतो.
1: बर बर. तुम्ही कुठल्या ह्याच्यात पोझिशनला खेळायचे?
2: मी उजवा ब्लॉक.
1: बर.
2: उजवा मध्यरक्षक म्हणून हे करतो.
1: सुरुवातीला
2: मी हायस्कूलला सुरुवात ज्यावेळेस केली आणि पहिल्यांदा स्कूलच्या मॅचेस खेळलो तेच मी कॉर्नर खेळायचो. डाई हा माझा फक्त एकच तेवढा स्किल होता. परंतु 11वीला आल्यानंतर न्यूआर्ट्सला नारायण लेंडकर यांनी मला मध्यरक्षक तिथे तू खेळला पाहिजे. मला तिची काही कल्पना नव्हती. 4-5 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर मला काही तेवढं जमत नव्हतं.
1: बर.
2: मग तिने आम्हाला शिव्या घातल्या. मग मी म्हटलं मला सांगितलं तर मी करू शकतो. त्यांनी मला सूचना केली की तुम्ही नगर कॉलेजवर जा आणि तिथं शौकत शेखचा खेळ पहा. मग मी आमची प्रॅक्टिस संपून तिथे गपचूप जाऊन बसायचो. काय शौकतची आमची तेव्हा ओळख नव्हती. आणि मग तो कसा खेळायचा, किती स्टेप टाकायचा, कशा अंतराने खेळायचा त्याचं पाहून मी अनुकरण केलं. आणि इतकं परफेक्ट मी नंतर त्या प्लेसवर सलग खेळत राहिलो त्या प्लेस.
1: अरे बापरे. म्हणजे विद्यापीठ त्याच्यावर तुम्हाला उपयोग झाला हो त्याचा
2: हो
1: पुढच्या स्पर्धांमध्ये
2: म्हणजे त्याच्यात मग आम्ही प्रॅक्टिस करताना आम्हाला काही क्रीडा शिक्षक नव्हते
1: बर
2: कुणी मार्गदर्शक नव्हते क्रीडा शिक्षक असायचे फक्त ते कॉलेज पुरते मर्यादित
1: बरोबर
2: पण खेळ म्हणून आम्हाला कुणी मार्गदर्शन मग आम्हीच आमचे खेळाडू एकमेकाच्या चुका शोधायच्या त्या चुकावर कशी मात करायची आणि आपलं स्किल कसं डेव्हलप करायचं म्हणजे आम्हीच खेळाडू आम्हीच प्रशिक्षक अशी भूमिका त्यावेळेस आमची होती
1: रेसिडेन्शियल शाळेच्या मैदानावरच
2: हो रेसिडेन्शियलच्या मैदानावर
1: हा म्हणजे तिथंच तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट केली खेळाची
2: हो
1: अरे बापरे बर बर बर म्हणजे स्वतःहून शिकले तुम्ही स्वतःहून तंत्र वगैरे
2: आमचा खेळ आमचं स्किल त्याच्यातलं जे असेल
1: बर
2: ते आम्ही स्वतःच डेव्हलप त्या ठिकाणी केलं
1: अरे वा आणि त्याचा एक वेगळाच आनंद असतो ना
2: आनंद म्हणजे मला आजही खात्री की मी त्या प्लेसवर वेगवेगळ्या पद्धतीने सहा पकडी करायचो म्हणजे अगदी रेषेपाशी जाऊन सुद्धा पकड मिळते आणि त्याला त्या पकडीला आम्ही आल्या आल्या पकड असं नाव त्याला दिलं होतं
1: अरे बापरे आपल्या बोली भाषेत त्याच्यात त्याचं हे केलं तुम्ही
2: हो आल्या आल्या पकड त्या खेळाडूला समजत होत आणि ती पकड प्रत्येक टुर्नामेंटला एकदाच व्हायची
1: चेअरिंगला त्याचा उपयोग होत असेल तुम्हाला
2: हो
1: म्हणजे कारण ते समोरच्याला कळत नसेल हे काय बोलतायत
2: नाही तो सांकेतिक शब्द आमच्या खेळाडू पुरता राहायचा पण मी ज्या वेळेस पकड करायचो ब्लॉक टाकायचो त्यावेळेस आमचे काही शब्द राहायचे त्याला फार चेहरा भेटायचा
1: बर बर बर त्याच्यानंतर 11वी 12वीला तुम्ही रेसिडेन्शियल कडनं खेळलात का मग
2: 11वी 12वीला
1: न्यू आर्ट्स कडनं खेळला बर बर बर मग काय आर्ट्स कॉमर्स कुठं केलं काय
2: आर्ट्सला होतो मी न्यू आर्ट्स कॉलेजला
1: बर
2: आणि आमची त्यावेळेस प्रॅक्टिस फक्त इंटर कॉलेजात असली की महिना दोन महिने तेवढीच प्रॅक्टिस राहायची
1: बर बर बर बर
2: आणि मग सिनियर कॉलेजला गेल्यानंतर साधारण या पोयलाच आम्ही याला
1: किती सालची घटना असेल तरी
2: 77 असेल 77-78
1: बर
2: या पोयला 79
1: 79
2: इंदापूरला आम्ही मॅचेसला गेलो होतो
1: बर बर बर
2: त्यावेळेस पुणे जिल्हा पूर्ण आपला नगर जिल्हा पूर्ण असा तो विभाग होता
1: नगर विभाग तुम्ही नगर विभागाच्या टीम मध्ये सिलेक्ट झाला होता का नगर विभागाची टीम असायची ना त्यावेळेस
2: हो नगर विभागाची
1: टीम सिलेक्ट झाला असेल कॉलेज मार्फत
2: आम्ही त्यावेळेस सेमी फायनल
1: बर
2: म्हणजे वन साइड आम्ही जिंकणार होतो
1: बर
2: परंतु पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही बंद क्रॉसवर खेळलो
1: बर
2: पहिल्या हाफपर्यंत आम्ही 700 समोरच्या टीमवर त्या ठिकाणी तरी सुद्धा आमचा पराभव त्या ठिकाणी झाला त्याला कारण वेगळे असू शकते आणि मग त्याच वर्षी विद्यापीठात सिलेक्शन झालं
1: अरे बर बर तुम्ही
2: FY SY TY आणि MA चा एक पाठ केलं मी 4 पुणे विद्यापीठात मी त्यावेळेस खेळतो
1: प्रतिनिधित्व केलं तुम्ही अरे बापरे मग कुठे कुठे स्पर्धा झाल्या आठवत आहे का
2: आता ती स्पर्धा जळगावला झाली होती
1: बर
2: त्याच्यानंतर कुरुक्षेत्र हरियाणा आनंद गुजरात इकडं तामिळनाडू मध्ये आणि केरळ मध्ये
1: बर
2: अशा ठिकाणी झाल्या परंतु आमचं दुर्दैव असं की त्या संघात मला कधीच खेळायला भेटलं नाही इन मध्ये खेळायला
1: अरे मिळालं संधी नाही मिळाली
2: हो
1: अरे बाबा आपले यावेळेसचे जुने खेळाडू कोण कोण होते त्यांचे नाव सांगता येतील का
2: आमच्या बरोबर खेळले त्याच्यात बाळासाहेब कडोस होता वाघ उमरे म्हणून होता सुभाष देसाईला होता सुभाष घोरपडे म्हणून होता
1: अरे
2: गवळी होता त्या ठिकाणी
1: बर बर बर
2: शाने खेळाडू आमच्या टीम मध्ये होते
1: मग तुम्ही विद्यापीठ खेळले तुम्हीच का त्यातल्या त्यात का अजून कोण खेळलं तुमच्या बरोबर
2: हो विद्यापीठ त्यावेळेस कॉलेज करून मीच खेळलो आम्ही जोपर्यंत होतो कॉलेजच्या टीम मध्ये
1: बर
2: तोपर्यंत विद्यापीठ मी खेळलो परंतु याला विभागाला बाळूकडून 2-3 निवड झाली होती
1: अरे बापरे बर बर बर बर बर मग तुम्ही नगर विभागात निवडच विजेते होतं का
2: नाही आम्ही 2 विजेते होतो
1: बर
2: आणि 2 उपविजेते होतो
1: बर बर बर बर पण ते सिलेक्शन मध्ये तुमचा परफॉर्मन्स वरनं टीम निवडली जाते ना त्याच्यामुळे तुम्ही विद्यापीठ पर्यंत जाऊ शकला
2: पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये त्यावेळेस निवड होणं
1: बर
2: म्हणजे महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्यासारखं
1: बर
2: असायचं
1: एवढं त्याचं
2: महाराष्ट्राच्या संघातले जे खेळाडू असायचे ते बहुतांश पुणे जिल्ह्यातले त्यावेळेस असायचे
1: बर बर बर बर कोण होते त्यावेळेचे नामांकित खेळाडू
2: आता त्याच्यात शांताराम जाधव आहे
1: बर
2: शकुंतला खटावकर आहे
1: बर
2: किरण भोसेकर आहे प्रकाश पवार म्हणून अनेक खेळाडू त्यावेळेस पुणे विद्यापीठात संघात असेल
1: आणि ते राष्ट्रीय स्पर्धेतही उतरलेले असतील ना
2: हो
1: सगळे त्याच
2: स्पर्धेत उतरायचे ते
1: बापरे बापरे
2: आणि मग इथं खेळल्यानंतर मी BPED करायला आम्ही गेलो संभाजीनगरला
1: बर
2: त्यावेळेस बीपेडला आम्ही फायनलला खेळलो
3: बर,
2: परंतु तिथं उपविजेते ठरलं
3: बर,
2: आणि तिथंही माझं सिलेक्शन झालं बीपेड
3: विद्यापीठ संघात,
2: परंतु पुणे विद्यापीठात इन 7 मध्ये खेळायला चान्स मिळाला नाही आणि इथं मिळणार नाही
3: बर,
2: म्हणजे मग मी त्या स्पर्धेला गेलोच नाही सिलेक्शन होऊन सुद्धा
3: बर बर.
2: आणि मग परत एमपीएडला ऍडमिशन घेतल्यानंतर एमपीएड बाबू आक्तरे म्हणून ते कोच होते
3: बर,
2: आमच्या इंटर कॉलेजात चालू होत्या त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की तू का आला रे मागच्या वेळेस, मी त्यांना प्रॉब्लेम सांगितला असं असं याच्यामुळे मी नाही नाही म्हणलं मी तुला इन मध्ये खेळणार होतो. आणि मग एमपीएडला असं पहिल्यांदा इन 7 मध्ये खेळण्याची संधी त्या ठिकाणी.
3: अरे बापरे, कुठे झाल्या त्या स्पर्धा?
2: त्या स्पर्धा तामिळनाडूला.
3: बर बर बर. आंतरविद्यापीठ
2: तुम्हाला ऑल इंडियाची होती?
3: ऑल इंडिया म्हणजे
2: त्यांच्या आदल्या वर्षी मराठवाडा विद्यापीठ पहिल्या 6 याच्यात असल्यामुळे डायरेक्ट ऑल इंडियाला त्यावेळेस खेळायला संधी भेटली.
3: अरे वा वा वा, म्हणजे तुम्ही ऑल इंडियाला खेळलात पहिल्यांदा?
2: हो, दोन वेळेस खेळलो.
3: दोन वेळेस
2: मराठवाड्याकडून एकदा खेळलो आणि पुणे विद्यापीठाकडून एकदा खेळलो. त्यावेळेस आम्ही
3: पुणे विद्यापीठ तुम्हाला संधी मिळाली नाही खेळायला,
2: इन मध्ये खेळायला संधी भेटली,
3: पण याला मात्र मिळाली मराठवाडा विद्यापीठ,
2: तिथं मिळाली संधी.
3: बर बर, तिथं काय परफॉर्मन्स आठवत का
2: तुमचा? माझा स्किल ना त्यावेळेच्या खेळाडूला सांगितलं ना, म्हणजे मला नगर जिल्ह्यापेक्षा मी मराठवाड्यात जास्त स्पर्धा खेळलो.
3: बर बर बर.
2: दोन वर्षभर.
3: अरे,
2: आणि तिकडं मला टोपण नावाने भिंत म्हणायची.
3: बर,
2: म्हणजे मी एकदा कव्हर टाकला 100% पकड त्या ठिकाणी होत होती, एवढा जबर हे होता. म्हणजे साधारण मी 100 पकडी जर केल्या त्यातल्या 95-97 पकडी ह्या 100% यशस्वी व्हायचे, 2-3% प्रमाण फक्त राहायचं की त्या फेल होत होते.
3: मग तुमची तिथं काय परफॉर्मन्स होता विद्यापीठाचा, आपल्या मराठवाडा विद्यापीठाचा?
2: तिथं आम्ही सेकंड इंडियाला, ऑल इंडियाला
3: सेकंड लागले होते. फायनल कोणाबरोबर झाली होती?
2: फायनल आमची त्यावेळेस मला वाटतं हरियाणा याच्यातलं विद्यापीठ होतो, आता ते विद्यापीठाचं नाव नाही सांगता.
3: म्हणजे हे सगळं 82-81-82 चा काळातलं असेल ना?
2: हे 79-84-85.
3: अरे बापरे. बर बर बर. आणि तुमचा वैयक्तिक परफॉर्मन्सही जबरदस्त होता त्या मॅच,
2: फार चांगला होता. म्हणून मला एक चीड होती
3: बर
2: की आपल्यावर अन्याय होतो.
3: हा हा हा हा.
2: आणि एवढं आम्ही विद्यापीठ गाजवलं, विद्यापीठ खेळलो म्हणजे विभागामध्ये.
3: हा हा.
2: आणि मग ज्यावेळेस इतर नगरमध्ये स्पर्धा व्हायची जिल्हा चाचणी स्पर्धा, त्या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण असायचं. फक्त श्रीरामपूरचे 1-2 संघाच्याच मॅचेस व्हायच्या आणि त्यातली त्यात रणवीर संघ जो होता तोच फक्त जिल्ह्याच्या नावावर त्या ठिकाणी जायचा.
3: बर,
2: कधी मॅचेस व्हायच्या काय होत्या आम्हाला काहीच.
3: तुम्हाला असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये वंचित राहावं लागत होतं?
2: कधीच आम्हाला खेळता नाही आलं, ती एक मोठी खंत होती.
3: बर.
2: आणि म्हणून मग मी एमपीएड करून आल्यानंतर त्यातला एक किस्सा सांगायला हरकत नाही.
3: बर.
2: मी काय कडूसन आम्ही बरोबर होतो, सतीश भोसले म्हणून चांगलेच एक खेळाडू होता, तिवारी म्हणून खेळतो. आम्ही त्या जिल्हा चाचणीला उतरलो
3: बर
2: संभाजीनगरला, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून एनओसी घेऊन या.
3: बर.
2: आम्हाला एनओसी कुठून आणायची, कुठं जिल्हा असोसिएशन काही माहिती नव्हतं. आणि म्हणून आम्ही आमचे तादलापूरकर सर होते त्यावेळेस, ऑल इंडियाचे कोच होते, त्यांनी त्यांना विनंती केली की हे बाहेरचे चांगले खेळाडू आहे, या खेळाडूचा खेळ आपल्या जिल्ह्यातील खेळाडूला पाहायला भेटेल. म्हणून आम्हाला औरंगाबाद शहर असं नावाने आम्ही त्या स्पर्धेत उतरलो आणि आम्ही ती फायनल मारली त्या
3: स्पर्धेत.
2: त्या स्पर्धेत फायनल मारल्यानंतर आमच्या लक्षात आलं त्यावेळेस की जिल्ह्याचा संघ जातो, नंतर राज्य पातळीवर स्पर्धा भरतात आणि त्याच्यापासून आम्ही वंचित राहिलो. आणि मग ठरवलं तिथून आल्यानंतर की नगर जिल्ह्यातल्या खेळाडूवर अन्याय होत आहे, म्हणून या संघटनेला काहीतरी चालना दिली पाहिजे, संघटनेत काहीतरी बदल घडून आले पाहिजे. म्हणून आम्ही ते बदल घडण्याचा प्रयत्न केला.
3: बर, मग यश आलं त्याला?
2: हो, यश आलं.
3: बर, ते कसं कशा पद्धतीने?
2: साधारण 91 आमचे कृष्ण भाऊ जाधव उपाध्यक्ष होते सहयोग क्रीडा मंडळाचे.
3: बर.
2: त्यांना मी असेच खंत व्यक्त केली की बा आपल्याला कबड्डी असोसिएशन आणणं गरजेचं आहे. ते म्हणले काय केलं पाहिजे? मी म्हणलं दादा भाऊ कळमकर जर आपण बोललो तर ते देते लावणं. ते म्हणले तुमची तयारी आहे का? मला म्हणले कारण आम्ही अनिल भाईचा प्रचार करतो
3: तेवढं
2: आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
3: दादा कळम.
2: त्यांना भाऊला असं वाटलं की मी येणार नाही त्यांच्याकडे.
3: बरं.
2: परंतु खेळासाठी मला काही अडचण नव्हती. त्यांनी लगेच फोन केला दादा भाऊ झोपडी कॅन्टीनलाच होते,
3: उपनगराध्यक्ष होते ना कृष्णा,
2: उपाध्यक्ष होते उपनगर. मग आम्ही झोपडी कॅन्टीनवर गेलो, तिथे दादांची भेट झाली. दादांना सगळं सांगितलं प्रकार काय होते. त्यांनी लगेच त्यावेळेचे क्रीडा मंत्री श्याम आष्टेकर
3: बर
2: यांना फोन लावला. तर त्यांनी सांगितलं मी उद्या सिरलोनला मॅचेस येतात, राज्य निवड चाचणी स्पर्धा सिन्नरला होती. मग दुसऱ्या दिवशी मी दादा भाऊ कळमकर, नंदकुमार पवार, आसाराम कावरे, भीमराव दातरंगे, आम्ही ते गेलो सिडलोला. त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बुवा साळीला सांगितलं की तुम्ही ही स्पर्धा संपल्यानंतर नगरला जा आणि नगरचा अहवाल मला एक चार दिवसात तिकडे सादर करा. आणि मग त्यांनी अहवाल दिल्यानंतर त्यांनी दादा बोला सांगितलं की तुम्ही ही संघटना आता इथून पुढे चालवा. आणि साधारण 94-95 मी ती संघटना नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी आणली आणि दादा भाऊ करमकरलाच आम्ही अध्यक्ष केलं आणि मी स्वतः सेक्रेटरी झालो होतो.
3: 95 पण तुम्ही सेक्रेटरी आहात.
2: हो
3: बर बर बर बर बर. आणि मग मग मात्र कबड्डीची वाटचाल सुरू झाली, नवीन खेळाडूंना संधी मिळायला लागली नगरच्या.
2: नाही मग आम्ही माझा उद्देश तोच होता की नवीन खेळाडूला संधी भेटली पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. परंतु नंतर आम्ही जर राजकारणात गुरफटलं गेलो त्याच्यामुळे माझं दुर्लक्ष झालं.
3: बरोबर.
2: दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा साधारण 6 वर्षापूर्वी 17-18 परत मी सक्रिय झालो.
3: बर बर बर बर बर. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली वा.
2: हो,
3: लक्ष घातलं तुम्ही.
2: मग त्याच्यानंतर पूर्ण लक्ष घातलं.
3: बर बर.
2: आम्ही जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धा
3: बर
2: त्याच्यातून 20 खेळाडूची निवड करायची.
3: बर.
2: आणि त्यामध्ये प्रत्येक प्लेसचे 2-2 खेळाडू आम्ही त्या ठिकाणी घेत होतो.
3: बर बर बर.
2: आणि पहिल्याच वर्षी त्यावेळेस कालरला जे स्पर्धा झाली त्या ठिकाणी आपण विजेतेपद मिळवलं होतं. आणि मग विजेतेपद मिळाल्यानंतर की आता हे सातत्य टिकून राहिलं पाहिजे कारण त्याच्यात खंड पाडता कामा नये.
3: बरोबर.
2: म्हणून आम्ही त्याच वर्षी इथं भेंड्याला कॅम्प घेतला.
3: बर.
2: महाराष्ट्र राज्याचा कॅम्प त्या ठिकाणी घेतला आणि त्या कॅम्प मध्ये आपले जवळपास 4 खेळाडू 20 मध्ये होते.
3: बर.
2: ते शंकर गदई होता, तुमचा राहुल खाटीक होता आणि ह्यो अजून एक धनोडे म्हणून होता आणि आदित्य शिंदे असे 4 खेळाडू त्या कॅम्पला होते.
3: बर.
2: नगरचे त्याच्यापैकी 2 जणांचं महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.
3: बर बर बर. असे तुमचं वाटचाल सुरू झाली वो कबड्डीची पुढची.
2: कारण प्रथम क्रमांक मिळवला त्या ठिकाणी.
3: बर. किती साली कुठल्या स्पर्धा होत्या त्या?
2: राज्य निवड चाचणी स्पर्धा.
3: बर.
2: अजिंक्य.
3: आणि कुठे होत्या त्या?
2: त्या कालरला, ठाणे जिल्ह्यात.
3: ठाणे जिल्ह्यात. किती साली सरी? 5 वर्षापूर्वी.
2: 6 वर्षापूर्वी.
3: बर बर बर. 2018-19 मग पहिल्यांदा आपण विजेतेपद मिळवलं.
2: पहिल्यांदा नगर जिल्ह्याला 70 वर्षानंतर पहिल्यांदा ते
3: राज्य अजिंक्यपद,
2: राज्य अजिंक्य स्पर्धा मिळेल.
3: बर बर.
2: मग ते आम्ही कॅम्प घेतला.
3: हा.
2: त्याच्यातून खेळाडूला एक वेगळं वातावरण तयार झालं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले गुणवंत खेळाडूंचा 15-20 दिवस जवळून खेळ त्या ठिकाणी पाहता आला.
3: बर बर.
2: आणि मग ठरवलं की आणखीन आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, वातावरण निर्मिती केली पाहिजे. मग आम्ही राज्य निवड चाचणी स्पर्धा घेतली.
3: बर.
2: साधारण December 2022 नगरमध्ये स्पर्धा.
3: बर. ती पहिल्यांदा आयोजन केलं होतं का आपण?
2: नाही, त्याच्या अगोदर एकदा केलं होतं. नवीन आम्ही ज्यावेळेस संघटना आणली होती दादा भोकळकर आम्ही साधारण 2000
3: बर
2: न्यूयॉर्क कॉलेजवर ती स्पर्धा झाली. ती सुद्धा राज्य पातळीवरची पुरुषांची.
3: पुरुषांची.
2: तशी आम्ही कुमार किशोर यांच्या आतापर्यंत राज्य पातळीवरच्या जवळपास 11 स्पर्धा घेतलेल्या.
3: अरे बापरे. बर बर बर बर बर बर. आणि आता तिच्या नंतर तुम्ही विजेतेपद मिळवलं नंतर मग पुढचं सांगा ना काय?
2: मग त्याच्यानंतरची ती 69 स्पर्धा होती. 70 स्पर्धा नगरला झाली.
3: बर.
2: आणि त्या स्पर्धेत सुद्धा आपला संघ फायनलला गेला.
3: अरे.
2: परंतु त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी सांगतोय, कारण कबड्डीमध्ये शिस्त, वेळ याला महत्व दिलं जात.
3: बर.
2: आणि माझं वैयक्तिक मत होते की बा क्रिकेट नंतर सर्वात जास्त प्रेक्षक कुठं असेल तर तो कबड्डी. आणि मग कबड्डी सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे सगळ्या स्पर्धेमध्ये. नाही म्हणत मी, पण राज्य निवड चाचणी स्पर्धा असेल, ऑल इंडियाची स्पर्धा असेल किंवा तुमची ऑल इंडियाची टुर्नामेंट असेल, अशा स्पर्धेला सुद्धा त्या ठिकाणी शिस्त वेळ पाळली पाहिजे. आणि मग तो प्रयोग आम्ही नगरमध्ये केला.
3: बर बर.
2: आठ वाजता म्हणलं की 8 वाजता, 7 वाजता म्हणलं की 7 वाजता त्या ठिकाणी
3: वेळेचं भान राखलं तुम्ही.
2: हो
3: बरोबर.
2: आणि मी ज्यावेळेस ती कल्पना मांडली, प्रत्येक जण म्हणजे शक्य नाही, ते होऊ शकत नाही, मी करायचंच काय.
3: म्हणजे पहिल्यांदाच स्पर्धा अशा झाल्या वेळेत सुरू होण्याची,
2: पूर्ण वेळ त्या ठिकाणी.
3: म्हणजे जसं क्रिकेटला वेळेचं बंधन आहे तसं तुम्ही कबड्डीमध्ये आणलं.
2: क्रिकेटला 10:30 समजा मी होणार, साडे 10 पहिला चेंडू त्या ठिकाणी
3: पडतोच
2: आपल्या कबड्डीमध्ये का नाही. म्हणून आम्ही त्यावेळेस त्या स्पर्धेचं नियोजन केलं. आणि पूर्ण स्पर्धा मला वाटतं फायनलला थोडासा याच्यात हे झाला, गॅप झाला 3-4 मिनिटाचा, बाकी सर्व सामने हे टाइमशीर त्या ठिकाणी झाले.
3: बरोबर. आपण त्यावेळेस काय आपला परफॉर्मन्स काय होता?
2: आपण उपविजेते ठरलो.
3: बरोबर.
2: मुंबईला आपण ज्यावेळेस गोल्डन रेड मध्ये हरवलं होतं कालेरला, या ठिकाणी ती स्पर्धा गोल्डन रेड वरच गेली त्या
3: ठिकाणी.
2: आणि आपण विजेते पद घेतलं. आणि मग तिथं सुद्धा आपले 2-3-4 खेळाडू महाराष्ट्र संघात गेले.
3: बर.
2: आणखीन वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले. ऑल इंडियाची स्पर्धा आपल्याला घ्यायची नगरला. आणि नगर सारख्या शहरामध्ये ऑल इंडियाची स्पर्धा मिळू शकत नव्हती.
3: बर.
2: पण तो आम्ही खूप प्रयत्न केले. आपल्या संघटनेचे अध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नामुळे आजी दादाला सांगून त्यांची भेट घेऊन आणि दिल्लीमध्ये सुद्धा आमचे मित्र होते त्यावेळी कबड्डी खेळाडू हसन कुमार म्हणून, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि ती स्पर्धा आपल्याला नगरला मिळेल.
3: अरे वा. किती साली?
2: मार्च 24.
3: बर बर बर. आणि पहिली ऑल इंडियाची स्पर्धा आपण भरवण्याचं आयोजन नियोजन केलं पुरुषांची.
2: हो, पुरुषांची
3: राष्ट्रीय स्पर्धा.
2: हो, नॅशनलची स्पर्धा. त्याच्यातून भारताचा संघ निवडला जाणार होता.
3: बर बर बर बर.
2: ती स्पर्धा आणि ती स्पर्धा सुद्धा अतिशय वेळेला महत्व दिलं. आणि पहिली स्पर्धा असेल ती माझ्या माहितीप्रमाणे किंवा अनेक त्यावेळेचे क्रीडा शिक्षक आले होते, अनेक खेळाडू आले होते,
3: कौतुक केलं.
2: त्यांनी सांगितलं की अशी स्पर्धा झाली नाही, तिची सुद्धा स्पर्धा आम्ही टाइम म्हणजे टाइम
3: नियोजन केलं होतं
2: वेळापत्रकानुसार.
3: बर बर बर.
2: पहिला पुकार, दुसरा पुकार, तिसरा पुकार हा भानगड नव्हते.
3: बर बर.
2: त्यांना चार्ट बनवून दिलं होतं, पत्र काढलेलं होतं, तुमची मॅच कोणाबरोबर, किती वाजता, कोणत्या मैदानावर लिखित. आणि त्याच्यात काहीच बदललं होत नव्हतं. आणि सर्व पंच तिथं बिफोर 10 मिनिटं अगोदर जायचे त्या मैदानावर. एवढं टायमिंग शीट ती स्पर्धा
3: वेळेचा काटेकोरपणा पाळला पूर्ण
2: एकदम. पहिल्यांदा घडलं
3: ऑल इंडियाची स्पर्धा पहिली अशी झाली असेल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची. म्हणजे त्यातल्या त्यात अशी वेळेचं भान राखून
2: पहिली स्पर्धा ना. ज्यावेळेस मी ती कल्पना मांडली टीम मॅनेजर आणि कोची आम्ही ज्यावेळेस मीटिंग घेतली
3: बर
2: त्यावेळेस वेळेचं बंधन निघत.
3: मग आता त्याच अंमलबजावणी सगळीकडे सुरू झाली असेल ना?
2: नाही नाही होऊ शकत ना. काय कबड्डीमध्ये शिस्त लागणं महत्वाचं आहे आणि शिस्त लागली ना तर आणखीन कबड्डीचं खेळ फार प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात.
3: बरोबर.
2: आणखीन तो फेमस होईल. हे टाइमिंग पाळला तर काय
3: ग्लॅमर आहे खूप.
2: हो, खूप ग्लॅमर आहे. पण काय होतं आता आम्ही ती एक मॅच मागच्या वर्षी ठाण्याला मॅच आपल्या संघाचे फायनल रात्री 1:30 आता 1:30 खेळाडू कसे खेळतील त्याच्यामुळे आमचं अजिंक्यपद हुकलं त्यामुळे.
3: बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचा काय परफॉर्मन्स होता आपल्या इथल्या स्पर्धेमध्ये?
2: आपल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सेमीफायनल हरला.
3: बर.
2: म्हणजे आपण शेवटपर्यंत हरियाणा बरोबर जवळपास 8-9 गुणाचं लीड होतो.
3: बर.
2: शेवटच्या 5 मिनिटावर आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये थोड्या 1-2 खेळाडूची चुका झाल्या.
3: बर.
2: आणि त्याच्यामुळे ती आपली संधी गेली नाही तर आपण ती फायनल खेळलो असतो.
3: अरे बापरे. बर बर बर. आपल्या नगरचे किती जण होते नॅशनल
2: त्या संघामध्ये? आपल्या संघातले 3 खेळाडू होते.
3: बर. कोण कोण?
2: त्याच्यात आदित्य शिंदे होता आणि शंकर गदे होता त्या स्पर्धेला. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ज्यावेळेस आपण इथे घेतली ना प्रत्येक खेळाडूला एसी रूम.
3: अरे बर.
2: हो, खेळाडूला पहिल्यांदा एसी रूम, एका रूम मध्ये 4 खेळ, जवळपास 200-225 रूम आम्ही त्यावेळेस बुक केल्या होत्या. आणि जेवण सुद्धा स्पर्धेमध्ये, कारण आपल्याकडचे बरेच राज्य समुद्र किनाऱ्याकडचे, त्यांना मच्छी त्या ठिकाणी असणं गरजेचं
3: आहे.
2: म्हणून व्हेज नॉन व्हेज जेवण
3: अरे
2: प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं. आणि स्पर्धा फार मोठी होती, खर्च मोठा होता आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातल्या सर्व पुढाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली. राज्य निवड चाचणी स्पर्धेमध्ये सुद्धा 10-10 लाख रुपये त्या ठिकाणी एकेका आमदारांनी दिले. नेक्स्ट इयरला नॅशनल भरवली त्यावेळी सुद्धा 10-10 लाख रुपये दिले. त्याच्यात आमदार राधाकृष्ण विखे साहेब, बाळासाहेब थोरात, याचे अकोल्याचे आमदार लामटे साहेब, कोपरगावचे आशिष काळे, श्रीरामपूरचे कानोडे साहेब, राऊरीचे प्राजक्त तनपुरे, न्यावाशाचे आमदार त्यावेळेस मंत्री होते ते शंकरराव गडाख, शेवगाव पाथडीच्या आमदार मोनिकताई राजळे, त्याच्यानंतर रोहित पवार आणि राम शिंदे यांनी सुद्धा दोन्ही वेळेस
3: सगळ्यांनी आपापल्या आमदार निधीतून पैसे मदत केली.
2: श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते, इकडं आमचे लंकेसाहेब,
3: सर्व पक्षीय मदत झाली.
2: सर्व पक्षाने त्या सर्व आमदारांनी दोन्ही स्पर्धेला मदत केल्यामुळे ती स्पर्धा घेऊ शकलो.
3: अरे वा.
2: राज्य चाचणी स्पर्धा ज्यावेळेस घेतली तेव्हा जवळपास 80 लाख रुपये खर्च आला होता.
3: अरे बापरे.
2: आणि नॅशनल घेतली त्या नॅशनलला जवळपास 1,20,00,000 खर्च आला होता. आणि त्यावेळेस महानगरपालिकेने सुद्धा आपल्याला 20 लाख रुपयाचा निधी दिला होता.
3: अरे वा. बर बर बर. म्हणजे सगळ्यांच्या सहयोगातून सहकार्यातून तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडली.
2: हो, सगळ्यांच्या सहकार्याने ती पार पाडली. कारण नगर आता संघ मजबूत होत चालले. आणखीन वातावरण निर्मिती करण्यासाठी ह्या स्पर्धा घेणं आवश्यक होतं.
3: पण त्याचा उपयोग झाला आहे पुढे, कारण आपण आताच विजेतेपद मिळवले.
2: हो,
3: म्हणजे आपल्या खेळाडूंनी पण त्याच्यावर चांगली मोहर चढवली आहे तुमच्या प्रयत्नांना.
2: हो नक्कीच. सलग 5 वर्ष आपण फायनल खेळतो. आता पुरुषाचाच नाही तर आपल्या किशोरच्या मुली फायनल खेळल्या. किशोरचे मुलं सेमीफायनल हरले. त्याच्यानंतर कुमारचे मुलं मागच्या वेळेस फायनलला आपण पराभूत झालो. म्हणजे तिन्ही प्रकारामध्ये आपण त्यावेळेस प्रगती केली. ही वातावरण निर्मित झाली. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही ही यश मिळाल्यानं मागचं मेन कारण प्रत्येक प्लेसवरचा खेळाडू आम्ही मिरिटनुसार घेतो.
3: बरोबर.
2: तिथं कोणाच्या ही वशिला नाही, कोणाचंही दडपण आलं तरी आम्ही ते झुगारून लावतो. काय मिरिटनुसार खेळाडू घेतो. आणि एखाद्या सिनियर खेळाडूचा फॉर्म जर कमी झाला असेल तर त्याला आम्ही 7 मध्ये खेळो सुद्धा नाही.
3: बरं, डच्चू देतो त्याला.
2: त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे
3: परफॉर्मन्स नाही मिळाला की आपली
2: सुट्टी होणार.
3: बरं बरं. आणि प्रत्येक प्लेसला तुम्ही एक अशा निवड समितीचा स्पेशल त्यातला तज्ज्ञ नेमला ना असं काही?
2: हो, आम्ही ती लावली होती. पण तू तज्ज्ञ सुरुवातीला पहिले 2-3 वर्ष तज्ज्ञ नव्हते. पण आम्ही दोघं तिघ जण, मी असेल, बाळासाहेब पुरुष असेल, शंतनू पांडव असेल, आम्ही ज्यावेळेस 20 खेळाडू निवडतो त्यातून 12 करताना पूर्ण स्किल पाहून त्यांची खेळ निवड करतो. आणि एकमेव त्या कारणामुळं आपला संघ सलग 5 वर्ष त्या ठिकाणी जातोय फक्त मेरिटवर.
3: आणि आता तर तुम्ही या स्पर्धा तर या ती स्पर्धा झाली ती
2: नाही, आता सिन्नरला झाली.
3: सिन्नरला
2: आपण
3: नाशिक जिल्हा
2: जिंकीप स्पर्धा
3: नाशिक जिल्हा
2: आणि पहिल्यांदा जिंकलो. त्याच्यानंतर 3 वर्ष आपण फायनलला सलग हरलो. 3 वर्ष आणि ह्या वेळेस जिंकण्याचा चंग मानला होता. मी स्वतः 5 दिवस त्या स्पर्धेला तिथं उपस्थित होतो.
3: आणि एकतर्फी विजय मिळवले ना आपल्या
2: सगळ्या स्पर्धा. काय खेळाडूला काही सूचना देणं महत्वाची असते.
3: बरोबर.
2: आणि एकमेव कबड्डी असा खेळ आहे याच्यामध्ये खेळाडू जास्त वेळ आउट होतो. सर्वात आउट होण्याचं प्रमाण कोणत्या खेळात जास्त असेल तर ते कबड्डी खेळते. एखादा खेळाडू 10 वेळेस बी आउट होऊ शकतो एका मॅच मध्ये, बाकीच्या याच्यात नाही. आणि म्हणून किती चांगला खेळाडू असला तर त्याच्याकडून चुका होतात. आणि वारंवार ती चूक आपल्या लक्षात आल्यानंतर त्या खेळाडूला जर सूचना केली तू अशा पद्धतीने बदल कर, त्याला थोडंसं त्या भाषेत सांगितलं की तो तिने जर बदल केला तर निश्चित त्याच्या याच्यात फरक पडतो. आता उदाहरण सांगायचं झालं की मागच्या वेळेस आपण जे कोल्हापूर बरोबर हरलो फायनलला, आता मला एक सवय, मी जरी स्पर्धेला गेलो नाही तर मी युट्यूबवर लाईव्ह स्पर्धा
3: पाहतो.
2: आणि ती स्पर्धा पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत हायलाईट पाहणार. म्हणजे 3-4 ती मॅच मी पाहणार. मग ते किशोरची असेल, कुमारची असेल किंवा पुरुष महिलांची असो, मग त्याच्यामुळं कोणत्या खेळाडूच्या कुठं चुका होत्या, त्याचं काय अडचणी ही माझ्या लक्षात येत. मग मी त्या भाषेत त्यांना सांगतो की अशी चूक करा. म्हणून मी जे सांगितलं की मागच्या वेळेस आपला शुभम पटारे यांनी 3 ते 4 डाय मारले.
3: बर,
2: वास्तविक तो रेडर होता, पण एकदा शरीर गरम झाल्यानंतर भान राहत नाही कबड्डीच्या खेळाडू, आणि त्याचे कोणत्या मिस्टेक झाले, 2-3 पकडी फेल झाल्यामुळं आपल्याला तिथं पराभवपत करला. आणि मग या स्पर्धेला मी त्याला ठणकून सांगितलं ते शिवम तू एकही डाय मारायची नाही.
3: बरोबर,
2: आणि पूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकही डाय मारले नाही. परंतु त्याला सांगितलं की तू डाय मारण्यापेक्षा पट काढ,
3: बर,
2: आणि पट तो सॉलिड काढतो हाताखाली असलं तर. आणि फायनलला माझ्या माहितीप्रमाणे त्याने जवळपास 4 पकडी त्या माध्यमातून केल्या,
3: यशस्वी केल्या.
2: तुम्हाला खेळाडूला काय सूचना द्यायची, तिची काय चूक आहे, ती जर निदर्शनास आणून दिली तर तो खेळाडू त्याच्यात नक्कीच बदल करून आपला खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करतो.
3: आणि त्या खेळाडूंनी ऐकलं तुमचं आणि तुमचं मार्गदर्शनाखाली ते त्याचा अंमलबजावणी केली, एक मोठं यश आहे ते.
2: नाही नाही, अंबल खेळाडूला सांगितलं त्यांना पडतं ना की सरांनी जी आपली चूक सांगितली
3: बरोबर
2: ती आपल्याकडून घडलेली, म्हणून त्याला ते लक्षात येत. त्याची चूकच त्याच्या लक्षात नाही आली आणि आपण उगाच काहीतरी बोललो, मग ते म्हणाल माझी तर चूक झाली आणि सर काय बोलू राहिले.
3: बरं,
2: त्याला तिची चूक समजते आणि मग तो त्याच्यात प्रयत्न करतो.
3: आपल्या टीमचा परफॉर्मन्स सांगा ना एकूण आपल्या फायनलच्या मॅचेस मधला.
2: फायनल आपण त्या सिन्नरला गटातल्या तिन्ही सामने आपण जिंकलेत, परंतु मला पटले नाही ते, म्हणजे अगदी वन साइड व्हायला पाहिजे होते. मी खेळाडूंची 1-2-3 मिनिटाची एक्झरसाइज करताना मीटिंग घेतली. मी म्हणलो मला अजिबात तुमचा खेळ आवडलेला नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही खेळलात तर आपण फायनल मारू शकत नाही, तुम्हाला सुधारणा करावं लागतील. मी थोडं बोललो आणि त्यातल्या 1-2 खेळाडूला सांगितलं की तू एवढा नॅशनल खेळा, इतक्या स्पर्धा खेळा आणि अशा पद्धतीची चूक करतो पकड करताना काय. आणि त्या खेळाडूने जी अंग झटकलं त्याच्यानंतरची क्वार्टर असं सेमी फायनल असं आणि फायनल वन साइड आपण त्यावेळेस मारलं.
3: आणि फायनल कोणाबरोबर झाली होती आपली?
2: आपली फायनल आता कोल्हापूर बरोबर.
3: कोल्हापूर बरोबर झाली होती, म्हणजे एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. एकतर्फी फायनल जिंकण्याचा योग आला आपल्याला त्या निमित्ताने.
2: हो, फायनल जिंकण्याचा योग आला आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे 5 वर्षातले 3 मॅच 3 टूर्नामेंट गोल्डन रेड वर गेले.
3: हो,
2: त्यातली एक गोल्डन रेड आपण जिंकली आणि 2 वेळेस आपण हरलो.
3: बरोबर,
2: नगरमध्ये ज्या स्पर्धा झाली त्यावेळेस सुद्धा काय होतं, वातावरण एवढं हे झालेलं, प्रेक्षक स्थानिक 10-15 हजार प्रेक्षक असेल, खेळाडूवर दबाव
3: आला.
2: जस गोल्डन रेडला आदित्य शिंदे गेला, तिने बोनस केली.
3: बर,
2: पण तू बाकीच्या खेळाडूंनी सांगायला पाहिजे की तुझी बोनस झालेली आहे, तू मागे ये, पण ते सांगितलं गेलं नाही.
3: अरे बापरे,
2: आणि मग त्याची पकड झाली दुसऱ्या, आणि पकड झाली तर आम्हाला असं वाटलं की आता मॅच आपल्या हातून गेली.
3: बर,
2: पण ज्यावेळेस पंचाने निर्णय दिला, एक बोनस आणि एक आउट, म्हणजे दोन्ही संघाला 1-1 दिला, त्याच्यामुळे परत सामना बरोबर झाला आणि मग ते गोल्डन रेड मध्ये आपला पराभव झाला. म्हणून ह्यावेळी मी सांगितलं गोल्डन रेडवर जायचंच नाही, 5-5 रेडवर जायचंच नाही. काय असेल ती 40 मिनिटाच्या खेळातच आपला निकाल लावायचा. गोल्डन रेड आपल्याला महत्वाची नाही म्हणलो, त्याची आपल्याला धार्जिणी नाही. आणि सगळ्या मॅचेस नंतर वन साइड झाले.
3: वा वा वा. आता त्यामुळे तुम्ही त्यांचा कार्यक्रम घेतला होता ना, सत्काराचा चांगला कार्यक्रम. आपल्या
2: खेळाडूला प्रोत्साहन भी दिलं पाहिजे.
3: बरोबर,
2: जसं वातावरण निर्मितीसाठी 2-3 स्पर्धा घेतल्या, खेळाडूंना जस कार्नरला फायनल मारली त्यावेळेस माऊली संकुलात त्या खेळाडू सर, त्यावेळेस त्यांना ब्लेझर व्हाईट पॅन्ट आणि जेवण वगैरे असं भव्य सत्कार केला होता.
3: अरे वा,
2: त्यावेळेस केला. आता मी फायनल मारल्यानंतर सहकार सभागृहामध्ये त्या खेळाडूंचा सत्कार केला. त्या सत्काराला आताचे जे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष आहेत, माजी खासदार माजी मंत्री गजानन कीर्तीकर,
3: बरोबर,
2: ते आले होते. त्याच्यानंतर खजिनदार मंगल पांडे ते त्या ठिकाणी आले होते आणि भव्य असा कार्यक्रम त्या खेळाडूंचा सत्कारचा केला. आणि त्या माध्यमातून मग आम्ही ठरवलं होतं की जे जुने खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा याच्यात मदत केली पाहिजे.
3: बरोबर,
2: मग पंकज शिरसाट यांनी त्या सर्व खेळाडूला ट्रॅक सूट दिले.
3: अरे
2: आणि ते हो पंकजने दिले. त्याच्यानंतर गजानन पवार म्हणून आपल्या कबड्डीचा खेळाडू, त्याने सगळं याला जेवणाची व्यवस्था केली.
3: काय
2: त्याच्यानं आपला गायकी म्हणून खेळाडू
3: आहे
2: त्यांनी त्या याचं भाडं दिलं.
3: अरे
2: सहकार
3: सगळ्यांनी आपापले
2: पहिल्या वेळेस कॉन्ट्रीब्युशन करून
3: अरे माझी खेळाडूंनी आपली एक हे दाखवली बस आताची म्हणजे आपली जी कारकीर्द गाजवलेली आहे आता पंकज शिरसाट सारख्या मंडळींनी पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व केलं नाही का पण त्यांनी पण त्याचा कॉन्ट्रीब्युशन तो विसरला नाही आपल्या
2: मी बी एक ठरलो होतो की याच्यात जर सगळ्या खेळाडूंनी कॉन्ट्रीब्युशन दिलं तर त्यांना सुद्धा अजून कबड्डीत आपण जवळच आहोत कबड्डीत आपण सक्रिय आहोत ही भावना त्या ठिकाणी निर्माण होईल आणि प्रत्येकाला मदत करणं हा एक आदर्श त्या माध्यमातून घडेल म्हणून ती केला आणि सर्वांनी मदत केली
3: आणि पूर्ण तुम्ही किशोर किशोरी जे त्यांचाही सत्कार केला ना परत विशेष
2: हो ते फायनलला आले होते कुमार फायनलला होते मग तिन्ही संघाचा आपण त्यावेळी सत्कार केला आणि तिन्ही संघातील खेळाडूला ट्रॅकसूट त्या ठिकाणी पंकजने दिले होते
3: क्या बात आहे बर आता तुम्ही बुवा साळवीन बद्दल सांगा ना काही ते कबड्डी महर्षी समजले आहेत त्यांच्या वर्दचा काय अनुभव सांगा ना
2: बुवा साळवीने म्हणजे त्यांचे खरं मी मनापासून आभार मानेल त्यांच्यामुळेच जिल्ह्याची कबड्डी संघटना नगरला मिळाली आणि आता नगर जिल्ह्याचा दबदबा एवढा निर्माण झालेला आहे कबड्डीमध्ये हे बुवा साळवीने त्यावेळी सहकार्य केलं म्हणूनच झालेलं आहे आणि पहिलं कबड्डी हा खेळ महाराष्ट्रापुरतो मर्यादित होता त्याच्यानंतर बुवा साळवी यांच्या माध्यमातून त्यांनी पवारसाहेबांची फार मदत घेतली
3: आणि
2: पवारसाहेबांनी सुद्धा या कबड्डीसाठी फार आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेली आणि मग बुवा साळवीच्या माध्यमातून कबड्डी महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी गेली बाहेरच्या राज्यात गेली भारतात गेली भारतातल्या प्रत्येक राज्यात पोहोचली त्यावरही ते थांबले नाही
3: जागतिक
2: त्यांनी पवारसाहेबांच्या मदतीने आपला संघ जपानला इराणला प्रदर्शित सामन्यासाठी खेळला त्या सगळ्या खर्चाची तरतूद पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केली बुवा साळवीच्या प्रयत्नातून कबड्डी हा एशियन स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी गेला याचं फार मोठं श्रेय बुवा
3: साळवींना अरे बापरे बर बर बर बर आणि त्यांचा तुमचा चांगले संबंध होते ना एकदम
2: हो
3: चांगले नगरला ते यायचे त्या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे त्यांना इथल्या वेगवेगळ्या आयोजन नियोजनात त्यांचाही सहभाग असवतला तुमच्या अगोदरच्या स्पर्धांमध्ये सुरुवातीच्या
2: हमेशा ते यायचे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बुवांचं होतं कबड्डीसाठी वाटेल ती करण्याची त्यांची त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत राहायची काम करून घेत होती
3: हे कबड्डीला ग्लॅमर निर्माण होण्यासाठी काय असे प्रयत्न काय काय झाले असे काय वाटतं तुम्हाला कारण आज क्रिकेट नंतर ग्लॅमर असलेला खेळ आहे कबड्डी आणि प्रोमो त्या स्पर्धा सुरू झाल्या त्याच्यामुळे पण फरक पडला ना चांगला
2: हो प्रो कबड्डीमुळे कबड्डीला आणखीन मोठ्या प्रमाणात फरक पडला मी ज्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं की क्रिकेटमध्ये 10:30 बॉल पडतो वेळेवर स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि प्रो कबड्डीमध्ये ती वेळ
3: पाळली
2: जात आहे आणि बऱ्याच खेळाडूला ती एक व्यासपीठ निर्माण झालेली आपलं स्किल दाखवण्याची संधी त्या माध्यमातून मिळाली आणि मग आता माझ्या मते जर मी कुठेतरी वाचलंय की क्रिकेट नंतर सर्वात जास्त प्रेक्षक
3: हे
2: कबड्डीच्या स्पर्धा किंवा सामने पाहण्यासाठी याच्यावर असतात युट्यूबवर
3: आपल्या चॅनलवर पण सर्वात जास्ती हे आहे त्याला मागणी आहे नाही का
2: हो मी आता पाहिलं जर आपला वन डे क्रिकेटचा सामना असेल आणि त्यावेळेस प्रो कबड्डीचा समजा सामना चालू असेल तर बरेच जण क्रिकेट पाहत नाही पण कबड्डीचा मॅच त्या ठिकाणी
3: आणि मुंबईमध्ये पण त्याचं चांगलं हे आहे एकूण जर विचार केला तर कबड्डीचा क्रिकेट नंतर कबड्डीचंच नाव घेतलं जातं
2: हो
3: अरे बरं आता पहिल्यांदा मातीच्या मैदानावर खेळली जायची कबड्डी आणि आता ते मॅटवर आली त्याचा पण फायदा झाला असेल ना
2: फार फायदा झाला ना आम्ही ज्यावेळेस खेळायचो ना त्यावेळेस वाळू असायची खडे असायचे गुडघे फुटायचे काय ते म्हणजे आणि ते सहन करायचं त्यावेळेस काही वाटत नव्हतं पण आता जशी सुधारणा होत चाललेली नंतर लाल मातीचे मैदान होत गेली त्याच्यानंतर मॅट आली आता मॅटमुळं आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवरच होतात आणि माझं वैयक्तिक मत आहे की आपण सुद्धा कबड्डीमध्ये माग पडू नये म्हणून आपण सुद्धा मॅटवरच खेळलं पाहिजे नाही तर आपल्या महाराष्ट्राची कुस्तीची जी परिस्थिती झाली कुस्ती माती आणि मॅट मातीन मॅट याच्यात आपल्या महाराष्ट्रातला कुस्तीगीर संपलेला त्या ठिकाणी.
3: बरोबर,
2: बघा किती खेळाडू आपल्या कुस्तीतले जातात वर नाही जात.
3: नाही जात.
2: म्हणून कबड्डीमध्ये माझ्या सगळ्याला विनंती, मी मीटिंग मध्ये सुद्धा राज्याच्या मीटिंग मध्ये बोललेलो, आपल्याला जर कबड्डी टिकवायची असेल तर मॅट शिवाय आता पर्याय नाही.
3: मग राज्य स्पर्धा आता कशा मैदान कुठलं
2: नाही, आता आम्ही ठरावच केलाय.
3: बरं,
2: जी राज्य पातळीची निवड चाचणी स्पर्धा होईल ती मॅटवर घेणं बंधनकारक केलं.
3: म्हणजे आता अगोदर आजही मातीवरच होती का?
2: ती ठाण्याला झाली त्यावेळेस, मातीवर झाली ना 3 वर्षापूर्वी.
3: बर, मग आता 2 वर्षापासून मॅटर होत.
2: तसं आम्ही 5 वर्षापूर्वी ठराव केलेला आहे.
3: बर,
2: परंतु काही उत्साही कार्यकर्ते असतील ना, मातीचा खेळ मातीवरच खेळलं पाहिजे. आणि जर आपण मातीवर खेळलो तर उद्या आपल्याला इराणने एकदा हरवलंय.
3: बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवायचे असेल तर मॅटरवरच जावं लागेल,
2: मॅटवरच खेळलं पाहिजे आपण.
3: म्हणजे कुस्तीचं जसं पण तसं बदल लवकर स्वीकारला का लोक कबड्डी प्लेअरनी, म्हणजे मातीतून मॅटवर येण्यात?
2: कुस्तीपेक्षा कबड्डीच्या खेळाडूंनी स्वीकारला
3: लवकर बदल. हा हा हा. आणि आता शालेय स्पर्धा पण मॅटवर होत आहेत का? काय कसं आहे, काय परिस्थिती काय?
2: नॅशनल आपल्या शालेय स्पर्धा याच्या ज्या असतात विभागीय आणि राज्य पातळीच्या, त्या बहुतेक आता मॅटवर घ्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु तालुका लेवल किंवा जिल्हा पातळीवर या अजूनही मातीतच त्या ठिकाणी मातीच्या क्रीडांगण
3: मॅट पोहोचली तर होऊ शकेल.
2: हो, आता मॅटला काही अडचण नाही.
3: बर,
2: कारण क्रीडासाठी जे आर्थिक बजेट आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून मॅट आता आपल्या जिल्ह्यात 8-9 मॅचेस उपलब्ध आहेत.
3: म्हणजे आपल्याकडे मॅटची उपलब्धता आहे तशी.
2: हो,
3: नगरमध्ये. आणि तालुक्याच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे?
2: तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा त्या त्या संघटनेने किंवा यांनी प्रयत्न केले, ते स्थानिक आमदार निधी देऊ शकतात, निधी मिळू शकतो. आम्ही ज्यावेळेस राज्याची पहिली स्पर्धा घेतली, राज्य निवड चाचणी स्पर्धा, त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांना आम्ही मागणी केली 6 मॅट आम्हाला पाहिजे. त्यावेळेस एकाच वेळेस त्यांनी आम्हाला 6 मॅट मंजूर करून दिले DPDC मधून.
3: आणि कबड्डीच्या आणि कुस्तीच्या मॅट सारख्याच असतात का? काय फरक
2: नाही, फरक असतो. त्या मॅट वेगळ्या असतात आणि ह्या मॅट वेगळ्या
3: असतात. बरोबर, म्हणजे ते एकसारख्या चालू शकत नाहीत.
2: नाही नाही, कुस्तीची मॅट कबड्डीला चालू शकत नाही आणि कबड्डीची मॅच कुस्तीला चालू. आणि मग त्या 6 स्पर्धा त्या 6 मॅट घेतल्या त्याच नॅशनल आम्हाला.
3: बरोबर, 6 मॅट लागतात भाऊ तुम्हाला कुठल्या मॅचेस घ्यायच्या?
2: नाही, म्हणजे स्पर्धा कोणती आहे त्याच्यावर अवलंबून.
3: सरावासाठी 6 ठीक पडतात.
2: सरावासाठी 1 सफिशियंट होते.
3: बर,
2: परंतु मोठी टुर्नामेंट असेल, 16 पेक्षा संघ जास्त असतील, त्यावेळेस मग तुम्हाला 6 मैदान करावं लागतात. पुरुष आणि महिला असेल तर, नुसते पुरुष असेल तर आम्ही 4 मैदान केले होते नॅशनलला. इथे 4 मैदान सुद्धा ती स्पर्धा. आणि ज्यावेळेस ती नॅशनल घेतली त्यावेळेस भारतातले सगळे अर्जुन अवॉर्ड जे येत ते नगरला बोलून त्याचा सत्कार केला होता. पहिल्यांदा घडला असं.
3: क्या वाद आहे. बरं बरं, सगळे अर्जुन पंकज शिरसाटला अर्जुन पुरस्कार आहे ना नगर जिल्ह्यातला.
2: पहिला खेळाडू होते आपला पंकज शिरसाट, तिने अर्जुन पुरस्कार मिळवला.
3: बरं, अजून काय कबड्डी विषयी सांगू इच्छित सर नवीन काय? आता
2: नवीन आम्ही एक सांगितलं की जे आता आपण वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते आम्हाला टिकून ठेवायचंय. आणि आता आमचं धोरण आहे की प्रत्येक संघाला 3 वर्षासाठी आम्ही कोच आणि मॅनेजरची नियुक्ती करणार आहोत एवढ्या 1-2 महिन्यात. आणि त्याच्यावरती 3-3 वर्षाची जबाबदारी त्यांच्यावर देणार आहे. आणि जे आपण नगरला राबवतो ते सुद्धा महाराष्ट्रात राबवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न आम्ही त्यापासून करू आणि त्याचा परिणाम आता आपला जो महाराष्ट्र संघ आहे तो फायनल खेळला.
3: बरोबर आहे. आता प्रो कबड्डी मध्ये नगरचे किती खेळाडू आहेत तरी?
2: जवळपास माझ्या सगळे जर खेळाडू जर हे केले 8-9 खेळाडू आपल्या जिल्ह्यातले.
3: अरे वा वा वा.
2: आता नवीनच एक पारनेर तालुक्यातला एक खेळाडू त्याला प्रो कबड्डीत घेतलंय. एक कर्जचा खेळाडू तो सुद्धा मागच्या वर्षी खेळलाय की ज्याने 7 पॉईंट एका रेड मध्ये आणले होते. काय कटके का आपलं बिटके असं काहीतरी नाव आहे त्याचं.
3: बर, आणि
2: हे तर आहेच, आदित्य शिंदे, शुभम पठारे, अजित पवार आहे, शंकर गदाई आहे, राहुल खाटीक आहे, त्याच्यात अजून असलं
3: इनामदार आहे.
2: जरी आपल्या नगर इतर खेळ
3: तसे नगरच्या 3 खेळाडूंना शिवछत्रपती मिळालेले, पंकज शिरसाट सह गदई आणि हा तो इनामदार
2: इनामदारला अजून हा त्याला एक मिळाला, गद्याला मिळालं,
3: म्हणजे तीन जणांना मिळाले.
2: हो
3: बर बर बर बर. आता महाराष्ट्र टीम मध्ये किती जण आहेत आपल्या नगरचे?
2: महाराष्ट्राचं नाही, सांगायला आनंद होतोय मला की आता भारताच्या संघातील सर्व शिबिर चालू आहे.
3: बर,
2: पहिल्यांदा 75 खेळाडूची निवड झाली होती.
3: बर,
2: त्याच्यामधले आपले जिल्ह्यातले आदित्य शिंदे,
3: बर,
2: शिवम पटारे आणि अजित पवार,
3: बर बर,
2: हे तिघ आणि असलम चौथा. त्याच्यानंतर 45 यादी आली.
3: बर,
2: त्या 45 यादीमध्ये हे चार जण त्याच्यात आहेत.
3: बर,
2: आणि मला खात्री आहे या चार पैकी तीन खेळाडू किंवा वेळ पडले तर चारही खेळाडू 12 याच्यात बसण्यासारखं त्यांची स्किल आहे, त्यांची तेवढी परफॉर्मन्स त्यांच्यात आहे.
3: बर बर,
2: खेळू शकतात 14-14 12 मध्ये पोहोचू,
3: इंडियाच्या टीम मध्ये परफॉर्मन्स देऊ शकतात.
2: हो
3: बापरे बापरे. हा म्हणजे संभाव्य यादीत आहेत,
2: संभाव्य यादीत आहे. त्यांचं आता सर्व शिबिर त्या ठिकाणी चालू आहे.
3: बर बर बर. आता कुठल्या स्पर्धा आहेत आंतरराष्ट्रीय?
2: आता एशियन स्पर्धा होणार आहे सप्टेंबर मध्ये.
3: सप्टेंबर मध्ये. बर बर बर बर. मग आहे आपल्या एक चांगलं भवितव्य आहे नगर,
2: चांगलं भवितव्य. आणि म्हणून
3: आणि मुलींच्या टीमची काय कोण आपली
2: मुलींचा संघ सुद्धा आता मी सांगितलं की आम्ही तिन्ही याच्यात कुमारच्या मुली फायनल खेळल्या.
3: बर,
2: आता तिथं सुद्धा आम्ही लक्ष घालणार आहोत. म्हणून यावेळेस आता 6 संघाला 6 प्रशिक्षक, 6 मॅनेजर आणि त्यांच्यावर 3-3 वर्षाची जबाबदारी देणार आहे. आणि म्हणजे प्रत्येक गटात आपण वर्चस्व निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे.
3: बर बर बर बर. बरं, एकूणच कबड्डीचा आलेख हा उंचवतच आहे आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा. तर तुम्ही काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता?
2: नवीन खेळाडूला एकच संदेश देईल की आता नगर जिल्ह्यात तरी वशिली बाजूने कोणी येऊ शकत नाही.
3: बरोबर,
2: त्याच्यामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुमच्या खेळामध्ये सुधारणा करावं लागतील, तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागणार आहे, स्किल आत्मसात करावं लागणार आहे. आणि जो खेळाडू तिथं हे करेल तो तिथं वर खेळेल. आणि आमची एक दुसरी एक सिस्टीम आहे, कालरला जो संघ खेळला होता आम्हाला कुमार संघातला खेळाडू जर वाटला की योग्य आहे, लंबी रेस्को घोडा आहे, तर आम्ही त्याला लगेच सिनियरच्या संघात संधी
3: देते.
2: त्याच्यामुळे आपला संघ संतुलित राहिला. पहिल्या स्पर्धेला कालरच्या आदित्य शिंदे कुमारच्या मॅचेस खेळून आला, आम्ही त्याला कुमारच्या त्याला डायरेक्ट संघामध्ये नेलं,
3: पुरुष संघ.
2: आणि त्याला सेमीफायनल मध्ये पर्यंत आपण खेळलोच नाही, कारण ते ज्युनियरचा खेळाडू. पण फायनलला आपण जवळजवळ 8-9 पॉईंट मागे होतो आणि 7-8 मिनिटं बाकी होती. आणि म्हणून कोचने त्याला आत घेतलं आणि त्याने 5-6 पॉईंट काढले ते.
3: अरे वा.
2: आणि आपण ती मॅच बरोबरच नेली.
3: बर,
2: नंतर 5-5 रेड मध्ये बरोबर झाली, गोल्डन रेड वरती जिंकलेली.
3: बर बर.
2: आणि त्या 5-7 मिनिटाच्या खेळामुळे आदित्य शिंदेची 20 मध्ये निवड झाली होती महाराष्ट्र संघ. त्याच्यानंतर शुभम पटारे कुमारच्या स्पर्धा खेळून आला, त्याला आम्ही लगेच सिनियरच्या संघात जळगावला शिवशाही स्पर्धा झाली.
3: बर,
2: त्या स्पर्धेत त्याला उतरवलं. त्याचबरोबर संकेत कलाटे असेल, अभिषेक पवार असेल, या खेळाडूला आम्ही कुमारच्या संघातून डायरेक्ट पुरुषांच्या संघात त्या ठिकाणी संधी दिली. त्याच्यामुळे संघ एकदम संतुलित होतो आहे. आणि आता बी आम्ही ज्यावेळेस याला स्पर्धा झाली आता सिन्नरला, त्या स्पर्धेत सुद्धा 3 खेळाडू ज्युनियरचे होते कुमार, त्याच्यात उपळकर म्हणून एक, उंदरे म्हणून एक खेळाडू आणि एक मांजरे म्हणून खेळाडू.
3: अरे
2: उंदरे मांजरे असे
3: म्हणजे कुमार संघातले खेळाडू,
2: 3 खेळाडू आता आमच्या 12 मध्ये
3: मेन संघात खेळतात.
2: हो,
3: म्हणजे त्यांचा जो उमेद हे आहे, ताकद आहे, शक्ती आहे,
2: म्हणजे त्यांना त्यांचा काय होतो अनुभव मिळतो.
3: हो,
2: त्यांचं डिरिंग वाढतं.
3: बरोबर,
2: नजर मरते.
3: हा हा हा.
2: आणि महाराष्ट्रातले जे नामवंत
3: खेळाडू, समोरच्या खेळाडूंनाही त्यांची आयडिया नसते.
2: नाही आयडिया
3: आणि कसं की त्यांचा खेळाबद्दलची माहिती नसते ना एकदम, हे एकमेकांशी खेळलेले असतात ना.
2: नाही, पहिलं ते चालायचं. आता तुम्ही किती खेळ बघून त्या खेळाडूची पकड करणं हे करणं तसे नाही. आता खेळाडू सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने खेळायला लागले, परंतु हे ज्युनियरचे खेळाडू ज्या सिनियरच्या संघ जातात त्यांना एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो.
3: बरोबर,
2: आपण सुद्धा काहीतरी. आणि त्याच्यातून एक होत कि ते कुमारचे खेळाडू इतकी मेहनत घेतात, इतकी मेहनत घेतात काय, म्हणजे त्यांना आपल्याला N7 मध्ये खेळायचंय,
3: बरोबर,
2: कष्ट करावे लागतील. आम्हाला काही सांगण्याची गरज भासत नाही की तुम्ही कष्ट करा किंवा चांगला सराव करा, ते होऊन त्या ठिकाणी करतात.
3: आणि इंजुरी होण्याचं प्रमाण कमी झालं का मातीच्या आणि याच्यामध्ये फरक
2: नाही
3: मॅचच्या याच्यावर?
2: प्रमाण आहे तसंच आहे. मातीवर सुद्धा इंजुरी होत होती, मॅटवर सुद्धा इंजुरी होती, पण त्यावेळेची इंजुरी वेगळी राहायची,
3: ते जखमा व्हायची,
2: हा साल्ट निघायची, नंतर मग
3: रक्त निघायचं, रक्त निघत नाही,
2: आणि ते पातळ पापुत्रा यायचा, त्यांनी मुवमेंट सुद्धा होत नव्हतं, गुडघ्याला जखम झाली, गुडघा वळत, मग अर्धा एक तास एक्झरसाइज करून तो गरम करायचा, मग त्याला आपल्याला खेळतात. आता इंजुरी कोणची होती, स्नायूची, हाडाची, ह्या इंजुरीचं प्रमाण आता मॅटवर
3: वाढलंय.
2: आणि माझं असं एक मत आहे की इंजुरी होण्याचं कारण जर खेळाडूने मॅचच्या अगोदर पूर्ण आपलं शरीर वॉर्म अप केलं, पूर्ण गरम केलं शरीर, तर माझी वैयक्तिक माहिती आहे की खेळाडू जखमी होऊ शकत नाही. आता बरेच खेळाडू कंटाळा करतात,
3: वॉर्म अप
2: एक्झर्सायज करत नाही, वॉर्म अप करत नाही, डायरेक्ट मैदानावर उतरतात, मग अशा खेळाडूला जखमा त्या ठिकाणी जास्त होतात.
3: बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, अजून काय नवीन सांगू इच्छिता सर?
2: काय नाही, कबड्डीला एक नंबरला आपण आणलेला आहे.
3: बरोबर,
2: नगर जिल्ह्यात आणखीन त्याचा दबदबा कायम ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे, आणि इथून पुढे कोणताही खेळाडू वशिल्याने आत येणार नाही, तेव्हा आम्ही कटाक्षाने पाळतो. आणि प्रत्येक प्लेसला आम्ही पर्याय खेळाडू त्या ठिकाणी निवडत असतो.
3: बर बर बर.
2: आणि तीच पद्धत मी आता महाराष्ट्र राज्याला लागू केलेली आहे, आग्रह धरलाय मी तिथे, आणि त्याचा रिझल्ट मिळाला की आपण महाराष्ट्र संघ फायनलला खेळला.
3: बरोबर. बर, आता आपल्या समवेत प्राध्यापक शशिकांत गाडे सर होते, त्यांनी आपल्या कबड्डी कारकिर्दीविषयी, त्याचबरोबर नगर जिल्ह्याच्या कबड्डी संघाचा कामगिरी याविषयी आपल्या श्रोत्यांना सांगितलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, सर धन्यवाद. सर
2: धन्यवाद.
0: श्रोते हो, क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडई रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग मिया की मल्हार। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे राग मिया की मल्हार। मिया की मल्हार हा रात्रीचा राग आहे आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा हवेत आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जास्ती असते तेव्हा जर ऐकला तर श्वसनसंस्थेचे जे विकार होऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ दमा, त्याचप्रमाणे खोकला, सर्दी इत्यादी विकारांवर मिया की मल्हार ऐकल्याने किंवा गुणगुणल्याने नक्की उपाय होऊ शकेल आणि फायदा होऊ शकेल। त्याचप्रमाणे हवेत जर पोलन खूप असतील तर त्यामुळे ॲलर्जी होते आणि त्यामुळे सुद्धा सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि अशा काही त्रासांवर सुद्धा मिया की मल्हारचा उपयोग होऊ शकेल। सुरुवातीला आलाप गाईन आणि मग एक स्वरचित बंदिश गाईन मिया की मल्हार। धन्यवाद। जय हो।

या कार्यक्रमात माझ्याबरोबर साथीला होते पेटीवर शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर चिन्मय परांजपे. कृपया काही सूचना किंवा प्रश्न असतील तर मला ईमेल पाठवा, ईमेल qrtune@gmail.com, EMAIL CURETUNE@gmail.com. धन्यवाद.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग मिया की मल्हार, गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।